सुप्रभात श्रोतेहो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ शके 1948, 12 जून 2026। पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झालेत। आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत। या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो।

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जॉनपुरी रागातली धून आपण ऐकलीत. आकाशवाणी पुणे केंद्र, पहाटेचे 5:55 झालेत. या प्रातःकालीन प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आता प्रसारित करीत आहोत गिरवाणवाणी. यामध्ये आज ऐकूया वेदमूर्ती प्रनाथ दंडगे आणि सहकाऱ्यांनी पठण केलेलं पारंपरिक अस्यवामेय स्तोत्र.

0: गिरवाण वाणी यामध्ये आज आपण ऐकलत वेदमूर्ती पुराणा दंडगे आणि सहकाऱ्यांनी पठण केलेलं पारंपरिक अस्यवामीय स्तोत्र. गिरवाण वाणीमध्ये उद्या आपण काल महर्षी व्यास रचित नवग्रह स्तोत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात राजा भढे रचित ही भूपाळी. संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. श्रोते हो, आज आहे 12 जून. सुविख्यात अष्टपैलू कलावंत पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली ही भूपाळी आम्ही आपल्याला ऐकवली. आज सकाळी 9 वाजता प्रसारित होणाऱ्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुलंनी संगीतबद्ध केलेली तसंच गायलेली काही चित्रपट गीतं आपण ऐकाल अवश्य का आज सकाळी 9 वाजता. आणि आता बाभ बोरकर रचित लक्ष्मी स्तवन ऐकूया पु ल देशपांडे यांच्या स्वरात.

बाभ बोरकर रचित हे लक्ष्मी स्तवन गायलं होतं पु ल देशपांडे यांनी. आपण ऐकत आहोत कार्यक्रम प्रभात वंदन आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 6:12 आणि 41 सेकंद झालेत.

बोरकर रचित हे लक्ष्मी स्तवन गायलं होतं पु ल देशपांडे यांनी. आपण ऐकत आहोत कार्यक्रम प्रभात वंदन आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 6:12 आणि 41 सेकंद झालेत.

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा होता. गायला होता सुमन कल्याणपूर यांनी. यानंतर एक पारंपरिक जोगवा ऐकूया गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

गीतादन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक जोगवा आपण ऐकलात. आणि आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची गवळण, संगीतकार आणि गायक आर एन पराडकर.

0: तर श्रोते हो, असं तहान भूक हरपण्याचं सामर्थ्य असतं संगीतामध्ये. याच संगीताविषयी सध्या आपण ऐकत आहोत डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचं चिंतन, ऐकूया.
1: संगीत म्हणजे ध्वनिविरामांचा एक अनोखा खेळ, पण या खेळाचं प्रयोजन काय? तर स्व अभिव्यक्ती आणि संज्ञापन. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःला जे जाणवतं ते दुसऱ्यापर्यंत पोचवणं, एखादी भावना विचार पोचवणं, हे संगीताचं उद्दिष्ट आहे. केवळ भावना पोचवणं एवढाच मर्यादित हेतू संगीत बाळगत नाही, तर विचार, मतं, बौद्धिक उलाढाल मांडणं हेही संगीताच्या उद्दिष्टात नक्कीच आहे. अहो, म्हणून तर रागदारी संगीतासारखी बौद्धिकदृष्ट्या गुंतागुंतीची, आत्मसात करायला आणि ऐकायलाही मेहनत घ्यावी लागते अशी संगीतविधा तयार होते. भावना असो की विचार, त्यांची अभिव्यक्ती स्वरलयीतून होते तेव्हा मनाच्या स्तरावर असलेलं गाणं उद्गारातून प्रकट होतं, दुसऱ्याच्या कानांवर पोचण्याची इच्छा घेऊनच. केवळ स्वतःसाठी म्हणून गायलेली एखादी लकेर देखील कुणा दुसऱ्याच्या कानी पडली की लगेचच ते आविष्काराचं साधन बनते. म्हणूनच संगीत हे एक संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशन आहे. ध्वनी हेच संगीताचं मूलद्रव्य. कोणत्याही वस्तूवर आघातामुळे किंवा हवेच्या झोतामुळे घर्षण होऊन वातावरणात जी कंपनं, स्पंदनं, आंदोलनं तयार होतात त्यांना ध्वनी लहरी म्हणतात. तंतुवाद्यात तार छेडणं, मृदंग, तबला, झांज, टिपरी अशा अवनद्य आणि घनवाद्यांमध्ये वस्तूंवर आघात होणं, तर बासरी, शहनाई यांसारख्या सुशीर वाद्यांमध्ये हवेची फुंक मारून ध्वनीची उत्पत्ती होत असते. आपला गळा देखील असंच एक सुशीरवाद्य आहे बरं. तर छेडणं, आघात करणं, फुंक मारणं अशा विविध तरांनी निर्माण होणाऱ्या ध्वनीचे चार गुणधर्म सांगितले आहेत. तारता म्हणजे नादाची उंची, गरिमा म्हणजे नादाचा लहान मोठेपणा, दीर्घता म्हणजे नादाचा कालावधी आणि नादरंग म्हणजे नादाचा पोत, असे हे चार गुणधर्म. ध्वनीची उत्पत्ती आणि गुणधर्म यांचा माणसाशी देखील जवळचा संबंध आहे. ध्वनी जसा आघातातून निर्माण होतो तसाच माणूसही आघातांनी सिद्ध होतो. अहो, माणूस म्हणून जन्मल्यानंतर आपण अनेक टक्के टोणपे खातो, आघात सहन करत मोठे होतो आणि मग खऱ्या अर्थाने आपण माणूस बनतो, आपल्याला शहाणपण येतं. ध्वनीसारखंच माणसालाही तारता, गरिमा, दीर्घता, नादरंग असतात. म्हणजे आपल्या माणूसपणाला सुद्धा उंची किंवा खुजेपण असतं, कर्तृत्वाला लहान मोठेपणा असतो, आयुष्याचा कालावधी असतो आणि प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा एक खास

0: अपंग असतो. तर आहे ना ध्वनी आणि माणसात हे साम्य. म्हणून तर संगीतात त्या त्या माणसाचं प्रतिबिंब असतं. संगीत हे संस्कृतीचा आरसा असतं. भारतीय परंपरेत ध्वनीच्या पुढची एक पातळी मानली आहे ती म्हणजे नाद. नाद म्हणजे काय? तर संगीताला उपयुक्त असणारा श्रवणक्षम असा ध्वनी. भारतीय परंपरेत अनाहतनाद आणि आहतनाद असे दोन प्रकार मानलेत. अनाहत म्हणजे आघाताशिवाय उत्पन्न झालेला, अरंजक पण मोक्षकारक असा गूढ वैश्विक नाद. तो योगीजनांनाच ऐकू येतो म्हणे. आणि म्हणूनच हा मानवी संगीत निर्मितीला फार काही उपयुक्त नाद नाही. आहतनाद मात्र आघाताने निर्माण होणारा मानव निर्मित रंजक शक्ती असणारा आणि म्हणूनच संगीताला उपयुक्त असा नाद. नादातून अक्षर, अक्षरातून वर्ण, वर्णातून पद, पदातून वचन आणि वचनातून व्यवहार अशी साखळी आहे. आणि म्हणूनच नादाधीन तो जगत सर्वम, म्हणजे सर्व जग नादाच्या अधीन आहे असं नादाचं महत्त्व सांगितलं आहे. साऱ्या विश्वाचा व्यवहार म्हणजेच संवाद ज्यातून साधला जातो तो नाद, हाच संगीताचा पाया. आणि अर्थातच संगीत म्हणजेच संवाद, स्वतःचा स्वतःशी तसाच मनामनांना जोडणारा, सर्वांना एकत्र आणणारा संवाद म्हणजे संगीत.
1: चिंतन या अंतर्गत डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार आपण ऐकलेत. आणि याबरोबरच आजचा प्रभातवंदन कार्यक्रम संपला. नमस्कार.

0: प्रभात वंदन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: 6:30 वाजलेत. आता एका आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषी वाणीमध्ये पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती. हीच माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल 7:30 प्रसारित होणाऱ्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या सदरात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांच्या वैद्यही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज 4th भाग, सादरकर्त्या संगीता अरसबुरे. तर 6:50 परिसर कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा देखील आज 4th भाग, सादरकर्ते सचिन लाडोळे. आकाशवाणी नागपूर केंद्रनिर्मित हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 7:00 जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 7:40 आणि पुन्हा 8:40. दरम्यान 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू 9:00. आज 9:30 गिरवाण भारती या संस्कृत पत्रिकेत वर्षा समयः हे डॉक्टर सुनीला गोंधळकर यांचं संस्कृतमधून भाषण, विनय देव यांची संस्कृत कथा अहमेच प्रथमः, तसंच डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांचं संस्कृत काव्य भारत जय गानम. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. अवश्य ऐका आज 9:30. 10:00 गांधी वंदना यामध्ये अनुताई लिमये यांचे विचार, सादरकर्ते विनायक मोरे. 10:15 सुगम संगीत, 10:25 काही स्थानिक निवेदनं. हिंदी चित्रपट संगीत 10:30. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात

0: जयंत केजकर यांचं गायन सकाळी 11 वाजता, त्यांनी गायलेला राग हिंडोल, तर त्यांच्याच गायनात रात्री 10:30 आपण गाल राग नायकी कानडा. सकाळी 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्यांचा आज 7वा भाग, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ माध्यान्ही 12 वाजता, यामध्ये स्त्री आरोग्याची बावन्नी या मालिकेचा भाग 24वा, आवली आकाशाची सावली या मालिकेचा भाग 8वा, तसंच संस्कृतीच्या पाऊल खुणा या अंतर्गत प्राचीन भारतीय शास्त्र संपदा यांतर्गत योगशास्त्र या विषयावर भारतविद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत आज आणि काल या मुलाखतीचा 3रा भाग. सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दुपारी 1 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र. दुपारी 1:45 ते 2:15 आणि 2:30 ते 3 या वेळात नव्या हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. दुसऱ्या सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी संध्याकाळी 5:30 वाजता, यामध्ये स्टेट ट्यून या सदरात कवी नाटककार अभिनेते लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम वल्ली व्यक्ती. लेखन निवेदन स्वरादी गायकवाड, सादर करते धीरज केदारी. आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:10. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डेच्या निमित्तानं अल्बिनिझम आणि डोळ्यांचं आरोग्य याविषयी नेत्ररोगतज्ञ डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते धीरज केदारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पीक उत्पादन वाढीसाठी कमी खर्चाच्या जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे यांनी दिलेली माहिती. कृषीवाणीचं पुनःप्रसारण आणि बाजारभाव, सादर करते धीरज केदारी. रात्री 8:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स, 10:00 मराठी चित्रपट संगीत आणि 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात जयंत केजगर यांनी गायलेला राग नायकी कानडा. तर ही झाली आपल्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी पुणे केंद्र, 6:35 आणि 10 सेकंद झालेत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 12 जून. पाहूया हा दिवस कोणत्या कारणांसाठी ओळखला जातो. 2001 साली या दिवशी कोनेरू हम्पी ही बुद्धिबळातील वुमन ग्रँडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. 1996 HD देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारनं लोकसभेत बहुमत सिद्ध केलं. 12 जून 1975 या दिवशी अलाहाबाद न्यायालयानं इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली आणि त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली. 1964 वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 12 जून 1940 या दिवशी दुसऱ्या महायुद्धादरम्यान 13,000 ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांनी मेजर जनरल रोमेलसमोर शरणागती पत्करली. डेझर्ट फॉक्स या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या जर्मन सेनापती एर्विन रोमेलसाठी हा मोठा विजय होता. 1905 साली या तारखेला नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आज ज्यांचा जन्मदिवस आहे काही प्रसिद्ध नावं अशी आहेत. 1935 साली या दिवशी अभिनेत्री श्यामा यांचा जन्म झाला. 'आर पार', 'बरसात की रात', 'तराना' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

0: मुलीचा जन्म झाला. जर्मनीतल्या ज्यू हत्याकांडापासून वाचण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत तिनं 2 वर्ष लपून काढली. या काळात तिनं लिहिलेली दैनंदिनी द डायरी ऑफ अँन फ्रँक या नावानं प्रसिद्ध आहे. 1917 लेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 2003 साली या दिवशी हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचं निधन झालं.
1: Now, gentlemen, in this country, our courts are the great levelers. In our courts, all men are created equal. I'm no idealist. To believe firmly in the integrity of our courts and of our jury system, that's no ideal to me. That is a living, working reality.
0: हॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या ग्रेगरी पेक यांना टू किल अ मॉकिंग बर्ड या चित्रपटातल्या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आपल्या अलौकिक प्रतिभेनं जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आणि वक्ते पु ल देशपांडे तथा पु ल यांचा आज स्मृतिदिन. 12 जून 2000 या दिवशी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
2: मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते. बरं, आपण पुन्हा केव्हा तरी भेटूया. हां, चालेल ना. केव्हा येऊ? आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणत्याही वेळा सांगा. कर्म प्रतिभा सांगा. मला त्याला ओरडून सांगायचं वाटलं की मुला, अरे जरा माणसासारखं बोल की. अरे काय, तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानी लावलं? प्रतिभा साधनेची कसली डोंबराची वेळ बिलाडे. पण यातलं मी काही म्हटलं नाही. गटण्याच्या डोळ्यामध्ये 56 सशांची व्याकुळता एकत्र साठलेली होती.
0: 1981 भारताचे 7वे सरन्यायाधीश प्र बा गजेंद्र गडकर.
3: आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल आणि हे सदर आपण ऐकलत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणीमध्ये पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती ऐकूया.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांसारख्या रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचन प्रक्रियेमधून मिथेन वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. शेण, मूत्र आणि सेंद्रिय कचरा साठवून ठेवला तर त्यांच्या विघटनामुळे मिथेन वायू तयार होतो. जनावरांना संतुलित आणि पौष्टिक आहार दिला तर मिथेन वायू उत्सर्जन कमी व्हायला मदत होते. पशुधनातून होणारा मिथेन वायू उत्सर्जन ही अत्यंत महत्वाची समस्या आहे. पशुपालन व्यवसायामध्ये झालेली वाढ पाहता त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचं प्रमाण कमी करणं हे एक मोठं आव्हान आता आपल्यासमोर आहे. मिथेन महत्वाचा हरितगृह वायू आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडपेक्षा मिथेनचं प्रमाण कमी असलं तरी त्याची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त आहे. मिथेन वायू पृथ्वीवरील वाढत्या तापमान वाढीबरोबरच हवामान बदलाच्या समस्येला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. शेती आणि पशुपालन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित होतो. विशेषतः गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांसारख्या रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचन प्रक्रियेमधून मिथेन वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. हा वायू नैसर्गिकरित्या दलदल, सेंद्रिय पदार्थांचं विघटन, भात शेती, कचरा साठे, कोळसा खाणी आणि पशुधन यांच्यापासून निर्माण होतो. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटातील रुमेन भागामध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्नाचं किण्वन होतं आणि या किण्वन प्रक्रियेदरम्यान हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. काही विशिष्ट सूक्ष्मजीव या वायूंमधून मिथेन वायूची निर्मिती करतात. तयार झालेला मिथेन वायू जनावरे मुख्यतः ढेकरांद्वारे बाहेर टाकतात. काही प्रमाणात मिथेन वायू हा जनावरांच्या मलमूत्रावाटे सुद्धा बाहेर पडतो. मिथेन वायू वातावरणातील इतर वायूंशी अभिक्रिया करून भूपृष्ठीय ओझोन तयार करतो. भूपृष्ठीय ओझोनमुळे श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. दमा, खोकला, श्वास घ्यायला त्रास होतो आणि फुफ्फुसांचे आजार वाढू शकतात. प्राण्यांमध्ये श्वसनाचे विकार, आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. वनस्पतींच्या पानांवर ओझोनचा विपरीत परिणाम

0: होतो, यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कमी होते. पशुधनावर मिथेन वायू उत्सर्जनाचा काय परिणाम होतो? तर मिथेन वायूमुळे वातावरणातील तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे पशुधनावर उष्णतेचा ताण येतो. उष्णतेच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते, खाद्यसेवन घटतं. जनावरांचं खाद्यसेवन कमी झाल्यामुळे दूध उत्पादन क्षमता, वजन वाढ आणि प्रजनन क्षमता कमी होते. हवामान बदलामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी होते. पूर, दुष्काळ या उष्णतेच्या लाटा आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढल्याने पशुधनाचं नुकसान होऊ शकतं. जनावरांमध्ये विविध रोग आणि परजीवींचा प्रादुर्भाव वाढतो. पशुधनाचं उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, जनावरांपासून मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. जनावरांच्या आहारामध्ये नियमितता असायला हवी. दोन आहारांमध्ये किमान 8 तासांचं अंतर असायला हवं. जनावरांना उत्पादन क्षमतेनुसार आहार द्यायला हवा. देशी गायींना त्यांच्या वजनानुसार सुमारे 2 ते 2.5% एवढा आहार द्यायला हवा. विदेशी गायी, संकरित गायी आणि म्हशींना त्यांच्या वजनाच्या नुसार 2.5 म्हणजे 2.5 ते 3% एवढा आहार द्यायला हवा. मेंढीला तिच्या वजनाच्या 2.5 ते 3% एवढा आहार द्यायला हवा. दुधारू शेळीला शुष्क खाद्यानुसार आहार देण्याची जास्त गरज असते. दुधारू शेळीला तिच्या वजनाच्या 5 ते 6% एवढा आहार द्यायला हवा. मांस उत्पादनासाठी शेळीला तिच्या वजनाच्या 3 ते 4% आहार द्यायला हवा. दुभत्या जनावरांच्या आहारामध्ये कडुनिंबाच्या पानाची पावडर जर टाकली तर तिला जंतांचा त्रास होणार नाही. मिथेन वायू उत्सर्जन देखील कमी होईल. जनावरांच्या आहारामध्ये शेवग्याच्या पानांचा वापर केला तर जनावरांचं वजन झपाट्याने वाढतं आणि मिथेन वायूचं उत्सर्जन कमी होतं. जनावरांच्या आहारामध्ये जवसाचं तेल, तिळाचं तेल, नारळाचं तेल इत्यादींचा समावेश केला तर मिथेन वायूचं उत्सर्जन कमी व्हायला नक्कीच मदत होते आणि जनावरांची पचनक्रिया सुधारते.
1: कृषीवाणीमध्ये पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती आपण ऐकलीत. हीच माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:45 होत आहेत. आता सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्यासुद्धा आम्ही सहक्षेपित करू. 7:15 सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आता गेल्या 3 भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारणं, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
4: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी असे रुग्णांना देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांचे ब्लड रिपोर्ट जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑनगोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
3: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
4: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ जसं आहे, कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो. कॅल्शियम

0: रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो?
0: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचा ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो. लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेज मध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
1: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
0: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षानंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाही. अशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणे फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
1: डॉक्टर जुनेद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची

0: मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः आयुसीएन सीईसी म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारतबद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगलाशेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथमध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
1: आणि खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
0: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
1: तीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे
0: हो,
1: तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: अत्रावधेयं यत् कृषि कृषक कल्याण मन्त्रालयेन प्रख्यापितं यत् अनया नूतन व्यवस्थया भारतस्य कोऽपि तैलबीज कृषकः केवलं व्हाट्सएप माध्यमेन निःशुल्कं विश्वसनीयं तत्क्षणं च सस्य सम्बद्धं परामर्शं स्वभाषया सारल्येन प्राप्तुं शक्नोति। फिनलैंड देशे आयोजितायां कुन्तरान्ता वार्तायां भागं गृह्णन् विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकरः चिन्तां प्रकटयन् अब्रवीत् यत् प्रचल्यमानाः वैश्विकाः संघर्षाः स्वक्षेत्रात् बहिरपि विश्वस्य उपरि भारं वर्धयन्ति। तेन कूटनीतौ अनुकूल परिस्थितीनां निर्माणाय तथा आपूर्ति श्रृंखलायाः विश्चक निवारणाय विविधीकरणाय च बलं प्रदत्तम्। भारतस्य ऊर्जा नीतिं ब्रुवन् मन्त्रिणा प्रख्यापितं यत् भारतस्य ऊर्जा चयनं राष्ट्रहितेन प्रेरितमस्ति, यत्र उपलब्धता मूल्य सुलभता च प्रमुखा वर्तते। वाणिज्योद्योग मंत्री पीयूष गोयल अद्यारभ्य स्विट्जरलैंड देशस्य द्विदिवसीय आधिकारिक यात्रायां भविष्यति। यात्रायामस्यां मंत्री स्विट्जरलैंड देशस्य राष्ट्रपतिना गाय पार्मेलिन इत्यनेन सह मिल्यात्। श्री गोयल तत्रत्य भैषज उद्योगस्य प्रमुख प्रतिनिधिभिः साकमपि विचार विनिमयं करिष्यति। वाणिज्योद्योग मंत्रालयेन उक्तं यत् एषः प्रवासः भारत स्विट्जरलैंड आर्थिक सहयोगं सुदृढं करिष्यति, सहैव भारत EFTA व्यापार आर्थिक संधेः कार्यान्वयनस्य चर्चां सुगमां करिष्यति। एतदतिरिच्य मंत्री ज्यूरिख नगरे स्विस विपणिभिः निवेशकैः च सह मिलित्वा द्विपक्षीय व्यापारस्य निवेशस्य संस्थागत सहयोगस्य विस्ताराय अवसराणां गवेषणं च विधास्यति। सिडनी नगरे प्रचल्यमानायाः ऑस्ट्रेलियन ओपन बैडमिंटन स्पर्धायाः महिला एकल वर्गे पीवी सिंधु तन्वी शर्मा च सफलताम् अवाप्य प्रागुपान्त्य चक्रं प्रविष्टवत्यौ। आगामी क्रीडायां सिंधुः चेन युयू इत्यनया सह स्पर्धिशिष्ट। एतत् पश्चात् पुरुष एकल वर्गे किरण जॉर्ज, सनी दयानन्दः, तरुण मेन्नेपल्ली च स्वस्व क्रीडासु पराभूताः। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे 7:21 झालेत। थोड्याच वेळात
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
5: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
1: आज आहे 12 जून। सुविख्यात लेखक, अभिनेता, पटकथा लेखक, संगीतकार, दिग्दर्शक, अष्टपैलू कलावंत, महाराष्ट्राचं लागलं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन। त्यानिमित्त

त्यांचाच हा विचार. तुम्ही काय काम करता यापेक्षा ते किती आनंदाने आणि मनापासून करता याला जास्त महत्व आहे. हा विचार पुन्हा एकदा. तुम्ही काय काम करता यापेक्षा ते किती आनंदाने आणि मनापासून करता याला जास्त महत्व आहे.

0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
1: जनता सहकारी बँक आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। श्रोते हो, आज पुलंचा स्मृती दिन, त्यानिमित्त संध्याकाळी 5:30 युववाणी या युवकांसाठी कार्यक्रमात विशेष कार्यक्रम आपण ऐकाल। वल्ली व्यक्ती, लेखन निवेदन स्वरायली गायकवाड, सादर करते धीरज केदारी। अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 5:30। आणि आता ऐकूया पुलंच्या आकाशवाणी संग्रहातल्या मुलाखतीचा हा अंश।
2: दिवोनो वृष्टी मरुतो ररी,
3: तसा फार कठीण प्रश्न आहे भावे, आणि तुम्ही अगोदर केलेल्या स्तुतीमुळे मी इतका चमत्कारिक अशा रीतीने संकोचन केलेलो आहे की आता त्या संबंध गुणवर्णनाला योग्य मी वाटावं याची एक नवी जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे। तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की ह्या ज्या निरनिराळ्या कला आहेत, या कलात मला सगळ्यात कुठली अधिक आवडली असा तुम्ही फार छान प्रश्न विचारलेला आहे। मला असं वाटतं की या सगळ्या कलांच्यामध्ये माझं मन जिंकून गेलेली कुठली जर कला असेल किंवा माझ्या मनावरती सगळ्यात जास्त ताबा जर कुठल्या कलेचा असेल, आपण मन ही एक समजा एखादी खोलीसारखी असं धरलं तर जास्तीत जास्त जागा कोणी व्यापली म्हणाल तर संगीताने।
1: पुलांच्या मुलाखतीचा हा होता छोटासा अंश।
2: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे। सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ या विषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात। हॅलो डॉक्टर।

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:07 झालेत। थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या।
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी

सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
6: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
5: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
6: आता मी पण घेते.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 ट्रिलियन आणि 2047 $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना

आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53%वरून 58%पर्यंत वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.

0: महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ॲश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खुली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या

0: अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं या संदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या 2 वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य का स्वरांजली उद्या सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 झालेत.
2: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, सकाळी 6:35 आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आणखीन काही दिनविशेष आहेत. आज 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. याच दिवशी 1964 प्रसिद्ध मराठी लेखक आणि भाषातज्ज्ञ तसंच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचं निधन झालं. 12 जून 1976 या दिवशी पद्मविभूषण पुरस्कार तसंच संस्कृत साहित्यातला साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय संस्कृत तंत्र अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचं निधन झालं. तर हा आहे 1985 आज जन्म झाला पद्मश्री पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय हॉकी खेळाडू सबा अंजुम करीम यांचा जन्मदिवस. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
2: आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषीविद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फार चांगलं ह्यात महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे कृषीताई,

0: प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे जी शेतीमध्ये काम करते अशी शेतकरी प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नामनिर्देशन केलेलं आहे नामनिर्देशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे पण प्रत्यक्ष मध्ये एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे
1: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं. तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
0: हा हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार असतात. आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. म्हणजे 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्याचे दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल? यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवून तपासणे. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवून तपासणे पाहू शकतो. आता त्याकडे बियाणं ठेवलंय. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत. एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंधपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण्याचा कमी आहे. मग यावरून ठरत होते असं हे बियाणं उगवून तपासणे. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकडे देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोगकिडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाढवायला आपण त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये रंबेवरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे. कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसात रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसं भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंत जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया

0: या चंद्रपूर गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हा तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असा दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, बरवणीचा प्रश्न येत नाहीये आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे DSR शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहायला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला भाग आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 35% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हा म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
1: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोतेहो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम पुणे केंद्रानं सहक्षेपित केला. यानंतर 7:40 आम्ही प्रसारित करू कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी आमच्या काही कार्यक्रमांविषयी.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 7:40 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं पु ल देशपांडे यांच्या स्वरात आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचं गीत. संगीत जी एन जोशी यांचं होतं. यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मंगेश पाडगावकर यांचं होतं. गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेके यांनी. आणि या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: 7:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुमठेक रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
4: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।
5: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही। स्वामिनी साड्यांची महाराणी।
6: अहो अहो, ऐकलं का?
7: काय? थोडा वेळ थांब, एवढं गाईचं शेण काढून टाकतो, सगळा गोठा भरलाय।
6: अहो पण नंतर करा ना ते।
7: नाही, नको नको, उशीर झाला तर थोरला भाऊ संतापेल।
6: आधी ते बाजूला ठेवा आणि मी काय म्हणते ते ऐका।
7: बर, बोल।
6: अहो आपण किती दिवस या घरात अशा सगळ्यांच्या लाथा खात राहणार आहोत? कुत्र्याचं जीण सुद्धा आपल्यापेक्षा बरं आहे।
7: असं का म्हणतेस?
6: खरं तेच बोलते, दिवसभर गुरांसारखं राब राब राबायचं आणि खायला सगळ्यांचं झाल्यावर शिळ पाक उष्ट खरकट।
7: हे मात्र मला पटत नाही, आईची माझ्यावर माया आहे, ती मला उष्ट खरकट नाही द्यायची।
6: तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाहीच आहे। थांबा, मी प्रत्यक्ष पुरावाच दाखवते। आज सणाचा दिवस आहे, तुमची आई तुमच्या थोरल्या भावांना गोडाधोडाचं करून स्वतःच्या हाताने खायला घालते। चला चला माझ्या मागे, इथे आडोशाला लपून ते स्वयंपाकघरातलं दृश्य पहा।
8: अरे अरे, खा रे मुलांनो, पोटभर खा।
9: आई आई, हे बघ आई, अगं पोटाच्या वर तर खाऊ शकत नाही ना।
8: अरे पण
9: ताटात उष्ट अन्न टाकणं बरोबर नाही वाटत ग।
8: पडलं तर पडू दे रे उष्ट, धाकटा आहे की खायला, उष्ट खाऊन खाऊनच पोळ झालाय मला। तुमच्या सगळ्यांच्या ताटातलं एकत्र करते आणि तुम्ही गेलात की तो आणि त्याची दळभद्री बायको दोघांनाही खायला घालते।
6: पाहिलं, आता तरी खात्री पटली?
7: पूर्ण खात्री पटली, पण मी काय करू शकतो?
6: का? तुम्हाला हात नाही, पाय नाही, बुद्धी नाही। अहो आजवर घरासाठी गुराढोरासारखे राबलात, व्यर्थ राबलात। आता जरा बुद्धी चालवा, डोकं वापरा आणि या लोकांच्या नाकावर टिचून श्रीमंत होऊन दाखवा। तुम्हीही काहीतरी व्यवसाय करा।
7: ठीक, तू म्हणतेस तेच योग्य आहे,

0: त्यांनी माझा आत्मविश्वास संपवलाय. मी यांच्यात राहिलो तर माझा आत्मविश्वास कधीच वाढणार नाही. मला हे गावच सोडून जायला हवं. परदेशी कुठेतरी व्यापार उदीन करायला हवा. भरपूर श्रीमंत होईल मग तुला घेऊन जाईन.
1: म्हणजे मला एकटीला इथं सोडून जाणार तुम्ही?
0: हो.
2: अशा प्रकारे पत्नीचा निरोप घेऊन धाकट्या भावानं घर सोडलं, गाव सोडलं, परदेशी जाऊन प्रथम त्यानं एका शेठजीकडे नोकरी केली. अनुभव आणि पैसे जमा करून त्यांनी हळूहळू स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
1: आणि मग त्याची बायको?
2: सासरी तिचे हाल चालूच होते. रोज तिला रानात जाऊन लाकडं गोळा करून आणावी लागत. एक दिवस ती लाकडं तोडायला गेलेली असताना तिला काही स्त्रिया देवीची पूजा करताना आढळल्या.
1: तुम्ही हे काय करतात? ही कोणत्या देवाची पूजा?
2: आम्ही हे संतोषी मातेचं व्रत करतो.
1: संतोषी मातेचं व्रत? काय होत या व्रतानी?
3: हे व्रत केल्यानं दुःख दारिद्र्य नाहीस होत, मनातली चिंता नष्ट होते, घर लक्ष्मीनं भरून जात, नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो.
1: अगवाई खरच?
3: हो. शिवाय कुमारिकांना मनपसंत नवरा मिळतो, सरकार दरबारी आपल्याला न्याय मिळतो, रोगराई बरी होते,
2: पैसा आणि आयुरारोग्य मिळत, मनशांती मिळते, आवडत्या माणसांच्या भेटी होतात, मनातल्या सर्व कामनांची पूर्ती होते.
1: मग हे व्रत कसं करायचं हे सांगाल तुम्ही मला?
2: हो तर ऐक, आपल्या ऐपतीप्रमाणे गूळ आणि हरभरे आणावे. दर शुक्रवारी संतोषी मातेची मनोभावे पूजा करून प्रार्थना करावी.
3: त्या दिवशी उपवास करावा. संध्याकाळी संतोषी मातेच्या कहाणीचं वाचन करावं. ऐकणारा कोणी नसेल तर देवासमोर निरांजन लावून मोठ्यानं वाचन करावं. आपलं मनोरथ सिद्धीस जाईपर्यंत हे व्रत करावं.
2: आपली कार्यसिद्धी झाल्यावर व्रताचं उद्यापन करावं.
1: या व्रताचं उद्यापन करायचं कसं?
3: उद्यापनाच्या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे रवा आणि तूप घ्यावं, त्याची खीर करावी, हरभऱ्याची उसळ करावी, आपल्या घरातल्या 8 मुलांना जेवायला घालावं.
1: आणि कुणाच्या घरात 8 मुलं नसतील तर?
2: तर त्यांनी शेजारच्या ओळखीतल्या किंवा ज्यांना जेवण खाण मिळत नाही अशा 8 मुलांना जेवायला बोलवलं तरी चालतं. पण त्या दिवशी त्या मुलांना आंबट चिंबट खाऊ देऊ नये.
3: हो. आणि घरातल्या सुद्धा कुणीही आंबट खाऊ नये.
2: अग, त्या मुलांना यथाशक्ती दक्षिणा देऊन उद्यापनाची सांगता करावी.
1: बर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा संतोषी मातेचं व्रत करते. जय देवी संतोषी माते. रोजच्याप्रमाणे हाही दिवस ढकलला. तू आणि माझा नवरा, कुणालाच माझी दया येत नाहीये का? सासूबाई, दिवसभर रानावनात काट्या कुट्यात फिरून लाकडं आणली आहेत, ती घ्या आणि मला कोंड्याची भाकरी आणि करवंटीतून पाणी द्या. आज कुणी पाहुणे आलेत वाटत घरी.
2: अग धाकटे, असं काय करतेस? हा तुझा नवरा बर, आणि मी तुला कोंड्याची भाकरी बरी देईन.
1: तुम्ही आलात, सार भरून पावलं.
0: मी नुसता आलेलो नाही, चांगला गब्बर श्रीमंत बनून आलोय. या लोकांच्या नाकावर टिचून आपण याच गावात वेगळे राहू.
1: असू दे, कशीही असली तरीही आपलीच माणसं. या पलीकडच्या खोलीत राहू आपण आणि सर्वप्रथम संतोषी मातेच्या व्रताचं थाटामाटात उद्यापन करू. तिच्या कृपेनंच आज मला सारं मिळालं.
2: तिनं उद्यापन व्यवस्थित पार पाडलं.
1: हा,
2: मुलांना जेवायला बोलवायला गेली तर ती आंबट चिंबट मागू लागली.
1: मग
2: काय, तिनं सरळ ब्राह्मणांना जेवू घालून आपल्या उद्यापनाची सांगता केली. पुढे देवीनं म्हणजे संतोषी मातेनं तिला प्रत्यक्ष दर्शन दिलं.
4: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रत कथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन

0: सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. निर्मिती रोहन्स आय पुणे.
1: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथा मालामधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता
2: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: स्वामिनी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 8 वाजत आहेत। आता सुरुवातीला समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ती सहक्षेपित करत आहोत।

0: still failing to slow global warming because major sectors remain dependent on fossil fuels. The paper says the clean energy transition must be accompanied by deeper industrial change, stronger policy support, technological innovation, and international cooperation. Anthropic CEO Dario Amodei has sought serious and binding artificial intelligence rules and called for mandatory testing and government powers to block risky systems, reports Financial Express. And finally, the Asian Age has quoted U.S. agency NOAA as confirming that the weather phenomenon El Nino has begun and will intensify into the end of the year, potentially to historic strength. And with that, it's back to you, Sunil.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Centre signs historic tripartite MOU with Assam and Nagaland governments for exploration and production of crude oil and natural gas in the two states. Government issues advisory about growing threat of cyber criminals using artificial intelligence to bypass security systems and target financial infrastructure. External Affairs Minister S. Jaishankar calls for diversified supply chains and greater international cooperation amid ongoing conflicts. U.S. President Donald Trump calls off new military strikes on Iran, citing breakthrough in talks to end war. Hosts England to take on Sri Lanka in opening match of ICC Women's T20 Cricket World Cup in Birmingham today. And in football, co-hosts Mexico beat South Africa 2-0 in inaugural match of FIFA World Cup 2026. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण

करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉक्टर जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉक्टर जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ KYC प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित AI सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील.
टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारत

0: भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोळ यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथे एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि NCR क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झालेत. ऐकूया मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत. संगीत शांक नील यांचं होतं. यानंतर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं अनिल कांबळे यांचं गीत ऐकूया. स्वर प्राजक्ता रानडे यांचा.

प्राजक्ता रानडे यांच्या स्वरात अनिल कांबळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं. भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 8:50 आणि 34 सेकंद झाले.

विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची रचना आपण ऐकलीत. संगीत नीला आकाश यांचं होतं. आणि भावधारा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुधीर मोघे यांची गीत आणि संगीत रचना, गायिका अपर्णा संत.

गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं होतं. गायिका होत्या अपर्णा संत. भावधारा कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलीत सुमन कल्याणपूर, प्राजक्ता रानडे, विभावरी आपटे जोशी आणि अपर्णा संत यांनी गायलेली काही गीतं. भावधारा कार्यक्रमात ही सुगम गीतं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सुगम संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 10:15. आता सकाळचे 9 वाजलेत, ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो, नमस्कार. आज आहे 12 जून. सुविख्यात लेखक, दिग्दर्शक, नाटककार, कवी, संगीतकार, एकपात्री कलावंत, आकाशवाणी आणि दूरदर्शनवरचे अधिकारी, तसंच भारतीय दूरदर्शनवरचे पहिले निर्माते असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन. पुलंनी कलेच्या अक्षरशः प्रत्येक प्रांतात मुसाफिरी केली, आपला अमीट असा ठसा उमटवला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया पुलंनी संगीतबद्ध केलेली तसंच गायलेली हृदयाची तार छेडणारी काही अवीट गोडीची चित्रपटगीतं.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं सब कुछ पुलं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुळाचा गणपती या चित्रपटातलं गीत ग दि माडगुळकर यांचं होतं. संगीतकार स्वतः पु ल देशपांडे. हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी. यानंतर श्रीधर पारसेकर यांनी संगीतबद्ध केलेलं मोग रांगणेकर यांचं गीत ऐकूया. चित्रपट कुबेर, स्वर पु ल देशपांडे यांचं.

पु ल देशपांडे यांच्या स्वरात मो ग रांगणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर पारसेकर यांचं होतं. चित्रपट कुबेर. यानंतरचं गीत आम्ही घेतलं आहे भाग्यरेखा या चित्रपटातून. रचना शांताराम आठवले यांची, संगीतकार केशवराव भोळे आणि श्रीधर पारसेकर, गायक कलाकार शांता आपटे आणि पु ल देशपांडे.

0: शांता आपटे आणि पु ल देशपांडे यांनी गायलेलं हे गीत शांताराम आठवले यांचं होतं. संगीतकार होते केशवराव भोळे आणि श्रीधर पारसेकर. चित्रपट भाग्यरेखा. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

दूध भात या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत सुविख्यात कलावंत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली तसंच गायलेली काही गीतं. हा कार्यक्रम प्रसारित होत आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. एक आठवण, आज संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या युवकांसाठी कार्यक्रमात स्टेट ट्यून्ड या सदरात पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम वल्ली व्यक्ती. लेखन निवेदन स्वराली गायकवाड, सादर करते धीरज केदारी. अवश्य का युववाणी आज संध्याकाळी 5:30 वाजता. आणि आता 4 पिढ्यांचं बालपण समृद्ध करणारं गीत ऐकूया. देवबापा चित्रपटातलं हे गीत गदिमांचं, संगीतकार पु ल देशपांडे, गायिका आशा भोसले.

0: साडेअकरा या वेळात होनीन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम होनीन आपली आवड.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1 लाख द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

0: पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वरोता आशा भोसले यांचा चित्रपट देवबाप्पा.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते

माणिक वर्मा यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. चित्रपट देव पावला. पुलंनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं आणखी गीत ऐकूया. चित्रपट नवरा बायको. गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे.

माणिक वर्मा यांच्या स्वरात गदिमांची रचना आपण ऐकलीत. संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. चित्रपट गुळाचा गणपती. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी गायलेली तसंच संगीतबद्ध केलेली काही गीतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:31 आणि 25 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत संस्कृत पत्रिका गीर्वाण भारती. यामध्ये आज ऐकूया वर्षा समय हे डॉक्टर सुनीला गोंधळकर यांचं संस्कृतमधून भाषण, विनया देव यांची संस्कृत कथा अहमेच प्रथमः, तसंच डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांचं संस्कृत काव्य भारत जय गानम. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ऐकूया गीर्वाण भारती.

0: तत्कातः उत्तीर्ण सर्वैः पादयोः पतित्वा वन्दनं कृतम्। सः युवकः अवदत्, क्षन्तव्यः, अहं विलम्बेन आगतः, अहम् अन्तिमः, अन्ते अत्र सम्प्राप्तः, सर्वे चिन्ताग्रस्ताः, परं मम जीवनस्य एषः अविस्मरणीयः प्रसङ्गः यत् मया अस्याः वृद्धमातुः साहाय्यं कृतम्। मत्कृते प्रथमः क्रमाङ्कः नावश्यकः। अद्य मम जीवनं धन्यं, न स्पर्धा मम जीवनं, मानवता मत्कृते परमा प्रधान। अरे युवक, त्वमेव परमार्थतया प्रथमः, सर्वैः सहजतया उक्तम्। प्राथम्यलुब्धः सदाशिवस्तु परगुणगण अनभिज्ञः उपानन्मुखभङ्गः जातः इति धिया भिया च ततः पलायितः।
1: श्रोते हो, आताच आपण विनया देव यांची अहमेव प्रथमः ही संस्कृत कथा ऐकली। श्रोते हो, आपण सगळे जाणताच आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली। आकाशवाणीचं एक संचित म्हणजे दरवर्षी आयोजित केलं जाणारं सर्व भाषा कवी संमेलन। 1981 सालच्या सर्व भाषा कवी संमेलनात पुण्याचे ज्येष्ठ विद्वान डॉ श्रीकांत बहुलकर यांनी संस्कृत काव्य भारत जय गानम सादर केलं होतं। आज हेच काव्य आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। ऐकूया भारत जय गानम हे डॉ श्रीकांत बहुलकर यांचं संस्कृत काव्य।
2: भारत माता सदैव गेयम्, भारत माता सदैव गेयम्, तवैव जयगानम्, माता सदा यशोगानम्। भारत माता सदैव गेयम्, तवैव जयगानम्, माता सदा यशोगानम्। सुवर्ण भूरिति विख्यातात्वं, वीराणां भजसे जननीत्वं, बहुरत्नेति बिरुदमन्वर्थं त्वद्विषये नूनं, माता सदा यशोगानम्। काले काले यत्र विभिन्ना विश्ववन्द्यधर्मा उत्पन्नाः, तत्त्वं येषाम् एकमभिन्नं विभिन्नमभिधानं, माता सदा यशोगानम्। खनिर्भरतभूस्तत्त्वज्ञानां, शूराणामपि धृतव्रतानां, तेजोमय इतिहासो गायति यस्या बहुमानं, माता सदा यशोगानम्। आक्रान्ता त्वं यदपि शत्रुभिः, त्वत्संस्कृतिरक्षतैव सुरभिः, समन्वयस्सर्वेषाम् अस्त्विति तव तत्त्वज्ञानं, माता सदा यशोगानम्। वर्षाणामपि गतं सहस्रं, परवशता गहनान्धतमिश्रं, दृढयत्नैर्मोचितासि पुत्रैस्समर्पितप्राणं, माता सदा यशोगानम्। पुनः स्वतन्त्रा त्वमसि भगवती, जनतन्त्रं हितकरं धृतवती, भवेत् स्वराज्यं कथं सुराज्यं मम चिन्तास्थानं, माता सदा यशोगानम्। दीनदरिद्रा दरीदृश्यसे, गतविभवेति ध्रुवं खिद्यसे, स्वपुत्रकलहैर्भवसि दुर्बला कथं तव त्राणं, माता सदा यशोगानम्। विभिन्नतायाम् अभवदेकता, तव प्रतिष्ठापदं यामता, कुले कलहिनी प्राप्तं व्यसनं कुतोस्त्वैक्यभानं, माता सदा यशोगानम्। क्वरुतं पूर्व्यङ्गतम् इति खेदं, भजन्तु मातर्मा निर्वेदं, भगीरथास्ते सुताः पुनस्त्वान्नयन्तु महिमानं, माता सदा यशोगानम्। वसुधानीं त्वां जगत्प्रतिष्ठां, कर्तुं प्रयतामहे गरिष्ठां, त्वत्सेवार्थं व्ययीकृतं मे भवतु प्रतिभानं, माता सदा यशोगानम्। भारत माता सदैव गेयन्, तवैव जयगानं, माता सदा यशोगानं, माता सदा यशोगानम्।
1: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांनी 1981 सालच्या सर्व भाषा कवी संमेलनात सादर केलेलं संस्कृत काव्य भारत जय गानम ऐकलं। श्रोते हो, याचबरोबर गिर्वाण भारती हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं। कार्यक्रमाच्या

गिरवाण भारती ही संस्कृत पत्रिका आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत गांधी वंदना. यामध्ये ऐकूया अनुताई लिमये यांचे विचार, सादर करते विनायक मोरे.

महात्मा गांधी हे भारतीयांना लाभलेलं एक थोर व्यक्तिमत्व आहे. भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्यांचा वाटा अधिक मोठा होताच, पण त्यापेक्षा त्यांनी जे विचार दिले ते अतिशय मोलाचे आहेत. सत्य आणि अहिंसा ही दोन्हीही शाश्वत मूल्य आहेत. गांधीजींच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंगांकडे जर आपण पाहिलं तर या दोन मूल्यांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव आपल्याला स्पष्टपणानं जाणवतो. अन्याय जर दूर करायचा असेल आणि अन्याय करणारं जर ऐकत नसेल तेव्हा अन्याय ज्याच्यावर होतो त्यानं दूर करण्याकरता सत्याचा आग्रह धरायचा, म्हणजे सत्याग्रह करायचा. त्यामध्ये उपोषण, मौन असे अनेक मार्ग आहेत. उपोषणानं शत्रुपक्षाला विचार करावा लागतो. मागणं करणारा जर गरजू असेल तर त्याला सत्याग्रह करावा लागतो आणि त्यासाठी तो स्वतः सोसतो. आपलं मागणं हे जर सत्य आहे, हे जर अंतर्यामी पटलेलं असेल आणि हिंसा करायची नसेल तर न्याय मिळवण्याकरता अहिंसेचा मार्ग हा अतिशय योग्य आहे आणि हा न्याय मिळेपर्यंत वाटेल ते सोसायची त्या माणसाची तयारी होते. गांधीजींच्या अहिंसा या मूल्यावर असलेल्या श्रद्धेमुळे ते एक भ्याडाचं लक्षण आहे अशी अनेकांनी त्यावेळी टीका केली होती. पण सत्याग्रह म्हणजे अहिंसेच्या मार्गानं लढण्याचं शौर्याचं लक्षण आहे. जो सोसतो तो भ्याडपणा करत नाही आणि न्यायासाठी लढणंसुद्धा सोडत नाही, तो शौर्यानंच लढत असतो. यात हिंसा मुळीच होत नाही, पण मनाचं शौर्य मात्र असतं. गांधीजींनी दाखवलेल्या या अनोख्या मार्गाचं स्वागत पुष्कळ विचारवंतांनी केलं आहे. रवींद्रनाथ टागोर, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग हे सारे विचारवंत या मार्गावर विश्वास ठेवणारे झाले. वकील झाल्यानंतर गांधीजींनी एका व्यापाऱ्याची केस जिंकली होती. ही केस जिंकल्यानंतर त्या व्यापाऱ्यानं त्यांना बरेच सोन्याचे दागिनेही देऊ केले होते, पण गांधीजींनी ते घेण्याचे स्पष्ट नाकारलं होतं. त्यावेळी कस्तुरबा त्यांना म्हणाल्या होत्या, मला मुळीच दागिने नकोत पण सुनांना होतील. पण तरीही गांधीजींनी ते ऐकलं नाही. वकिलीची सनद मिळाल्यानंतर गांधीजी दक्षिण आफ्रिकेत आले. दक्षिण आफ्रिकेमध्ये काळे निग्रो तर होतेच, पण बरेच भारतीयसुद्धा वस्ती करून राहिले होते. गोऱ्या लोकांना या काळ्या लोकांचे फक्त श्रम हवे होते, पण ज्या निग्रोंनी भारतीयांनी व्यापारामध्ये चांगला जम बसवला होता तो मात्र गोऱ्यांना सहन होईना. त्यावेळी जो झगडा निर्माण झाला त्यात गांधीजी मध्ये पडले. गांधीजींबरोबर कस्तुरबासुद्धा तिकडे गेल्या होत्या. कस्तुरबांच्या काही मैत्रिणींची लग्न ठरली होती. आपल्या पद्धतीनं लग्न करावीत अशी त्यांची इच्छा होती, पण आफ्रिकेमध्ये काळा गोरा हा फार मोठा प्रखर भेद होता. गांधीजींनी त्या स्त्रियांना आणि पुरुषांना सांगितलं, तुम्ही मुळीच माघार घेऊ नका, तुमच्या इच्छेप्रमाणेच आपण लग्न लावूया. त्याप्रमाणे ती लग्न झाली, पण इंग्रज पोलिसांनी ती 12 जोडपी आणि त्यांच्याबरोबर गांधीजी आणि कस्तुरबा यांनाही अटक केली होती आणि 3 महिने कारावासाची शिक्षा दिली. हाच गांधीजींचा पहिला सत्याग्रह आणि पहिला कारावास. गांधीजींनी जगाला दिलं ते हे शांततामय मार्गाचं, अहिंसेचं, सत्याग्रहाचं, न्यायासाठी लढणारं असं अस्त्र. सत्याग्रहामध्ये सत्याचा आग्रह धरणं म्हणजे पाप नाही. यामध्ये अन्याय करणाऱ्यांना शिक्षा दिली जात नाही, तरी सत्याचा आग्रह धरणं याचा प्रत्येकाला हक्क आहे. अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तर सत्याचा आग्रह ज्याला गरज आहे तो धरेल आणि न्याय मिळवेल. गांधीजींनी केलेला सत्याग्रहाच्या मार्गाचा हा असा अनोखा शोध आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये पुढे आपल्या हक्कासाठी अनेक चळवळी झाल्या. त्यामध्ये नेल्सन मंडेलांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं. नेल्सन मंडेला हे गांधीजींच्या विचारांना प्रभावित झालेले. त्यांनी गांधीजींना गुरुस्थानी मानलं आणि त्यांच्याच पद्धतीनं काम केलं, त्यामुळे ते आफ्रिकेतले गांधी याच नावानं ओळखले जाऊ लागले.

0: गांधी वंदना यामध्ये आज आपण ऐकलेत अनुताई लिमये यांचे विचार, सादर करते होते विनायक मुरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा।
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: 10:16:25 झालेत, आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत। यामध्ये सुरुवातीला ऐकूया वैष्णव जनतो तेणे कहिये या भजनाचा बाभ बोरकर यांनी केलेला मराठी भावानुवाद, संगीतकार आणि मुख्य गायक गजानन वाटवे।

समूह स्वरातली ही रचना होती बाभ बोरकर यांची. संगीतकार होते गजानन वाटवे. आणि आता दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं मधुकर जोशी यांचं गीत ऐकूया, स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:25 झाली आहेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. हे सुरुवातीचं निवेदन विभागीय कृषी

ई संशोधन केंद्र गणेशखंड पुणे यांच्याकडून आलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय बागबानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलम आणि रोपं विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळ पिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोप विक्री सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या सोडून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक यांनी केलेलं आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम याबाबतचं निवेदन आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू होते. एक वर्ष याचा कालावधी आहे. विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळं, फुलं आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खासगी संस्थांमध्ये माळी पदावरून काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधक संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. यानंतर हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं एक निवेदन आहे. आनंद शेंडे हे 63 वर्षांचे प्रौढ गृहस्थ 22 एप्रिलला सकाळी 7:30 सुमाराला भोईरवाडी हिंजवडी फेज 3 इथून बेपत्ता झाले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे: उंची अंदाजे 5'3", चेहरा गोल, बांधा सडपातळ, केस पांढरे आहेत, ब्राऊन रंगाचं शर्ट त्यांनी घातलंय, त्यावर पांढऱ्या रंगाच्या आडव्या आणि उभ्या रेषा आहेत, तसंच काळ्या रंगाची स्पोर्ट पॅन्ट त्यांनी घातली आहे. त्यांना मराठी आणि हिंदी या भाषा येतात. कोणाला सापडल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. दिनांक 5 मार्चला सकाळी 9:15 सुमाराला एक अनोळखी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर उद्यान हडपसर इथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आली आहे. त्यांना ससून हॉस्पिटल इथं आणलं असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलेलं आहे. वर्णन याप्रमाणे: वय अंदाजे 35 वर्ष, रंग सावळा, अंगाने सडपातळ, केस मोठे आणि अर्धवट काळे आहेत, चेहरा उभट, नाक धारदार सरळ आहे, दाढी मिशी वाढलेली आहे, उंची अंदाजे 5.5 फूट, उजव्या हाताच्या पोटरीवर छत्रपती के राजू असं गोंदलेलं आहे, तसंच उजव्या हाताच्या अंगठ्याच्या वर ओम असं गोंदलेलं आहे. यांच्यासंबंधी कोणाला माहिती असल्यास बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळवावं. दिनांक 13 मे रोजी 11:30 सुमाराला एक अनोळखी युसम बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन इथे फुटपाथवर आढळून आला होता. त्यानं उपचारासाठी ससून हॉस्पिटल इथे ॲडमिट केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. वर्णन याप्रमाणे: वय अंदाजे 50 वर्ष, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस वाढलेले आणि काळे पांढरे आहेत, दाढी मिशी वाढलेली काळी पांढरी, चेहरा उभट, नाक सरळ, उंची अंदाजे 5'2". यांच्यासंबंधी कोणाला काही माहिती असल्यास बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलीत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजत आहेत. या पहिल्या प्रसारण सभेतून मी शैलेश परांजपे आपला निरोप घेतो. यानंतर आपल्या बरोबर असतील माझ्या सहकारी विद्यागौरी तामनकर.
1: नमस्कार श्रोते हो.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 10:30:20 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया गंगा जमुना या चित्रपटातील शकील बदायुनी यांच्या गीतानं. लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत संगीतबद्ध केलं आहे नौशाद यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात गंगा जमुना या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत. नौशाद यांच्या संगीतात स्वर होता लता मंगेशकर यांचा. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत नूर जहान या चित्रपटातलं रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं पुन्हा एकदा शकील बदायूनी यांच्या स्वरात यांचं गीत. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. आता ऐकूया राम राज्य या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, हे होतं रामराज्य या चित्रपटातलं गीत. या पुढची चित्रपट गीतं ऐकण्याच्या आधी आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: मध्यम लहरी 378°7.8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून सर्वदूर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत गुड्डी या चित्रपटातलं वाणी जयराम यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, गुड्डी या चित्रपटातलं वाणी जयराम यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतरची गीतं या आमच्या एका कार्यक्रमाच्या निवेदनानंतर.
1: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 25537106. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.
0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लडकी सह्याद्री की या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. संगीत वसंत देसाई यांचं, गीत भरत व्यास यांचं आहे.

हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:51 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया परदेसी या चित्रपटातलं मीना कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. संगीत आहे अनिल विश्वास यांचं.

I do. Pooch, pipal ke pile pile.

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल

0: म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: हिंदी चित्रपट संगीत श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आणि आता कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत कोहिनूर या चित्रपटातलं लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीत आहे नौशाद यांचं.

श्रोते हो, कोहिनूर या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीत. आज ऐकूया जयंत केजकर यांनी

गायलेला राग हिंडोल, त्यांना तबल्याची साथ केली आहे श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे लीलाधर चक्रदेव यांची. मध्यलयीत रूपक तालात निबद्ध बोल आहेत हेमा पी संगखेल आणि द्रुत तीन तालात निबद्ध बोल आहेत बाजद मृदंग. ऐकूया जयंत केजकर यांनी गायलेला राग हिंडोल.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात शास्त्रीय संगीत. आज आपण ऐकलात जयंत केजकर यांनी गायलेला राग हिंडोल. त्यांना तबल्याची साथ केली होती श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
3: मग
2: मग काय,
3: स्वतःपासून सुरुवात कर.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: आणि श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्व दूर. सकाळचे 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी हा आहे कार्यक्रमाचा 7वा भाग. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
6: नमस्कार श्रोते हो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेचा भाग आता प्रसारित करीत आहोत. आजच्या भागातून ऐकूया मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 7वा भाग.

0: विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या ते रामाला।

0: गायत्री नमस्कार. तुला गिर्यारोहण आवडतं हे मागच्या भागात तू सांगितलं आहेच. गायत्रीला आणखी काय आवडतं?
1: आणि सोलो ट्रॅव्हल करणं, मला सोलो ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. कारण बरेचदा असं होतं, जेव्हा आपण म्हणजे जेव्हा सेटवर असतो किंवा शूटिंग करत असतो, तेव्हा दिवसभर आपल्याला काय म्हणतात, आता हा सीन आहे, आपण एका कॅरेक्टरसारखं वागत असतो किंवा एकाने सांगितल्यासारखं, डिरेक्टर जे सांगेल ते आपण करत असतो किंवा जे लिहिलेलं असतं लेखकांनी ते आपण करत असतो. सो यू आर ऑलवेज टेकिंग ऑर्डर्स फ्रॉम समबडी.
0: राईट.
1: बट मला सोलो जायला याच्यासाठी आवडतं की मला कोणासाठीही माझ्याबरोबर ट्रॅव्हल करणारं कोणासाठी मला ॲडजस्ट नाही करायचं. आज जर मला अख्खा दिवस झोपावं असं वाटलं तर मी अख्खा दिवस झोपणार, किंवा आज जर मला एका कॅफेमध्ये बसून पुस्तक वाचायचं आहे, जसं धर्मशाळाला धर्मशालाच्या इकडे एक कॅफे, तर ते आता बंद झाले पण ते खूप माझं वन ऑफ माय फेवरेट कॅफेज आहे, तर तिथे बसून पुस्तक वाचायचंय मला फक्त दिवसभर, मला नाही करायचंय साइटसीइंग. तर ह्याच्यासाठी मला सोलो ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. आणि तर ही ट्रेकिंगची आवड तिथून लागली, त्याच्यातून मग मी सोलो ट्रॅव्हल करायला लागले, आणि आवड करत करत मग मी फोलिएज आउटडोर्स नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये, सो त्यांच्याबरोबर मी व्हॉलंटिअर म्हणून मी काम करायचे. मी बरेच ॲडव्हेंचर कॅम्प्स मी लीड केलेत, आणि त्याच्यानंतर मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स मधून.
0: येस, त्यातलं मात्र आता एक अधिकृत असं सर्टिफिकेट तुझ्याकडे.
1: येस, अधिकृत असं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. आणि ते माउंटेनिअरिंग करताना मी लास्ट डेला 14,500 feet पर्यंत मी ट्रेक केला. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स, अन एक्सपिरियन्स ऑफ अ लाईफ टाईम.
0: या मोडवर कुठलं गाणं ऐकू?
1: या मोडवर मला वाटतंय की चक दे इंडिया मधलं बादल पे पाव हे गाणं आपण ऐकूया. कारण जेव्हा आपण ट्रेकिंग करत असतो, जेव्हा आपण वर असतो, तेव्हा खरंच कधी कधी इथे खाली क्लाउड आपल्याला दिसतात, तर त्याच्यामुळे बादल पे पाव हे गाणं ऐकूया. हे गाणं सुद्धा एक फुल एनर्जी देणार आहे, फुल एकदम फेमिनिस्ट सॉन्ग वाटतं मला कुठेतरी. कारण त्या सगळ्या पोरी फुल ऑन भारी त्या चाललेल्या असतात तिकडे त्या कॉम्पिटिशनसाठी. सो येस, बादल पे पाव हे ऐकूया.
0: नक्की नक्की ऐकूया.

0: गायत्री, तुझे पाव बादल पर राहोत, बादल खूप उंच उंच भरारे घेत राहोत, या
1: नाही, मी
0: शुभेच्छा
1: म्हणेन की माझे पाव कायम जमिनीवर राहोत.
0: एक कलाकार म्हणून.
1: एक माणूस म्हणून, एक कलाकार
0: हा
1: म्हणून कायम जमिनीवर राहोत.
0: नक्कीच नक्की, एक कलाकार म्हणून मात्र तुला आम्हाला
1: येस,
0: नक्की बादल पेज
1: नक्कीच
0: असलेली बघायला आवडेल.
1: नक्की.
0: तर ह्या शुभेच्छा देत असताना आत्ता सध्या कुठला बादल पकडलायस? जसं आपण फ्लाईट पकडू तसं आता बादल कुठला पकडलायस तू?
1: सध्या मी मेरे साई नावाची एक सिरियल माझी चालू आहे सोनी टीव्हीवरती. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच हिंदी भाषेत काम
0: हो
1: केलं,
0: हो
1: आणि त्याच्यामध्ये सुमित्रा नावाचं कॅरेक्टर मी केलं, आणि ते कॅरेक्टर इतकं सुंदर आहे की मी आधी कधीच ते केलेलं नाही आहे. एकतर नो मेकअप लुक त्याच्यामध्ये होता माझा, आणि नॉट ओनली नो मेकअप, मला पूर्ण असे अंडर आईज केले होते. म्हणजे मी खूप डिस्टर्ब्ड एका स्त्रीचा त्याच्यात मी रोल करत होते. सो तो करणं हा खूप, म्हणजे ती डिस्टर्ब असल्यापासून ती हॅपी होईपर्यंत हा जो ग्राफ होता, त्याच्यात इतके वेगवेगळे इमोशन्स होते. आणि एक सो त्याच्यात छोट्या छोट्या स्टोरीज असतात मेरे साईमध्ये. सो एका स्टोरीमध्ये 15 ते 20 दिवसांमध्ये एवढा ग्राफ ऑफ इमोशन्स करायला मिळणं, ही खूप मला अट्रॅक्टिव्ह वाटलं, आणि ॲज अन ॲक्टर चॅलेंजिंग सुद्धा वाटलं.
0: नक्कीच.
1: तर त्याच्यामुळे मी तो रोल केला, आणि इट इज म्हणजे खूप अप्रिशिएट होतोय, आणि खूप आवडतोय लोकांना त्याच्यातलंही काम, आणि मलाही खूप मजा आली सुमित्रा करायला.
0: वा खूपच छान.
1: येस.
0: आणखी कुठलं गाणं निवडलेस?
1: सो हे तमाशा नावाचा जो मूवी आहे तो
0: हो
1: खूप आवडतो मला. रणबीर कपूर आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं काम खूप उत्तम आहे. दीपिका पदुकोण माझी फेवरेट आहे, ती पण आहे त्याच्यामध्ये. आणि पूर्ण गाण्या पूर्ण मूवीचा विषय ही खूप उत्तम आहे. सो अगर तुम साथ हो हे गाणं मला आवडेल, आणि मला प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की
0: तेच मला
1: अगर तुम
0: म्हणायचं
1: साथ हो हे तुमच्यासाठी आहे. सो अगर तुम साथ हो.

0: आणि इनफॅक्ट रादर बेसिक माउंटेनिअरिंग करत असतानाच शेवटच्या दिवशी जेव्हा मी परत येत होतो त्या हाईटवरनं, तेव्हा मी डिसिजन घेतला की नाही, मला ऍक्टिंगच करायचं आहे आणि आय विल गिव्ह इट अ शॉट. आणि इफ इट डझंट हॅपन, म्हणजे एका वर्षात किंवा मी जो काही वेळ ठरवला होता त्याच्यात जर नाही झालं तर मग ठीक आहे, पण एक वर्ष आय एम गोइंग टू ट्राय.
1: ओके, त्या वातावरणात जो तू म्हणाली की इंट्रोस्पेक्शन आपलं होतं,
0: येस
1: त्यातनं
0: येस
1: हा डिसिजन झाला की
0: येस
1: मी
0: म्हणजे
1: ऍक्टिंगच करणार.
0: मी हे डिसाइड केलं की जस्ट बिकॉज मला आत्ता आईबाबांशी वाद घालायला किंवा त्यांना कन्व्हिन्स करायला जमत नाही आहे किंवा मला ते नको वाटतंय क्लॅशेस, म्हणून मी ते पळून जाणं हे मला मी बरोबर नाही करणार. आणि लेटर ऑन इन माय लाईफ आय विल फील की अरे यार

0: मी हे केलं पाहिजे होतं. हे मला फिलिंग नको आहे, हे मला तेव्हा रिअलाइज झालं की हे इतकं ह्यूज आहे, म्हणजे माझा एवढासा पाय सटकला तरी मी खाली पडून आय विल बी डेड, किंवा माझे हातपाय तुटलेले असतील. सो
1: बरोबर.
0: आय डोंट वॉन्ट एनी रिग्रेट एव्हर की मी कधी ट्राय नाही केलं जस्ट बिकॉज माझ्यात गट्स नव्हते म्हणून. टू डू समथिंग डिफरंट, टू गो सम थोडंसं ऑफ द वे जाऊन ट्राय करायचे माझ्यात गट्स नव्हते म्हणून मी केलं नाही असं नको व्हायला. सो
1: बरोबर
0: तेव्हा मी तो माझा डिसिजन फायनल झाला की मला आय वॉन्ट टू गिव्ह ऍक्टिंग अ शॉट.
1: पण पळून पण जायचं नाही आई
0: येस, सांगून
1: बाबांना.
0: कन्व्हिन्स करायचं.
1: मला वाटतं हा ही शाहरुखचा संदेश आहे ना, भाकर
0: येस
1: नाही.
0: ऑफकोर्स, भाकर नाही. करेक्ट
1: दिलवाले दुल्हनिया.
0: करेक्ट.

0: गायत्री, एक युवा कलाकार म्हणून, आजची कलाकार म्हणून तुझ्या प्रेक्षकांकडून काय अपेक्षा असतात? आणि आता आमच्या श्रोत्यांकडनं म्हणजे त्यांचा रिस्पॉन्सेस कसे असावेत म्हण किंवा
1: मला माझी कायम ही अपेक्षा असते की खरे रिस्पॉन्सेस मिळावेत, आणि बरेच प्रेक्षक आहेत जे मला खरोखर खूप खरे रिस्पॉन्सेस देतात, कमेंट्समधनं, कधी DM मधनं. खूप पोटतिडकीनी, खूप आपुलकीनी माझ्यापर्यंत त्यांचा खरा अभिप्राय पोचवत असतात.
0: उदाहरणार्थ
1: उदाहरणार्थ की इथे काम तुझं उत्तम झालंय, किंवा इथे तू एखादा माझा फोटोशूट असेल तर हे नाही बरं दिसलंय तुला, किंवा एखादी रील असेल तरी फारच तू अशा रील्स अजून केल्या पाहिजेस, ही बाजू तुझी माहिती नव्हती. सो अशा अनेक कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक देणारे प्रेक्षक आहेत, मला लाभलेत. सो त्याच्याबद्दल मला खूप थँकफुल वाटतं.

0: बजाइयो आणि बजाते रहियो एफएम बँड 101 मेगाहर्ट्झ याच वेळांमध्ये न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून सुद्धा. मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पांचा शेवटचा भाग याच वाहिनीवरून ऐका आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम विशेष गीत गंगा. आपण ऐकत होतात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रमाचा भाग सातवा. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
2: मध्यवलारी 378°7.8 मीटर अर्थात 792 KHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्व दूर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 12 वाजता आहेत. आता ऐकूया सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कार्यक्रम स्त्री आरोग्याची बावन्नी. तज्ज्ञ सहभाग आहे अरुंधती पटवर्धन यांचा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
0: नमस्कार मैत्रिणींनो, आजकालच्या समाजामध्ये वाढत चाललेल्या एका मेडिकल कंडिशन बद्दल बोलणार आहे आणि त्याचं नाव आहे प्रिकॉशियस प्युबर्टी, म्हणजे मुलींमधली अकाली पौगंडावस्था, लहान वयात येणारी मोठेपणाची चाहूल, याविषयी बोलणार आहे. अनेकदा हा विषय थोडासा दुर्लक्षित असतो आणि मुख्य म्हणजे तिथे भीती आणि अज्ञान हे खूप जास्ती प्रमाणामध्ये मैत्रिणींमध्ये आणि कुटुंबियांमध्ये आहे. आपलं लहानपण आठवा बरं, त्यावेळेला आपलं खेळायचं एक वय असायचं आणि मोठं व्हायचं एक वय असायचं, यामध्ये कुठेतरी अंतर होतं. पण आजकाल मात्र अनेक पालक जे माझ्याकडे येतात ते म्हणतात, डॉक्टर आमची मुलगी फक्त 7 वर्षाची आहे पण तिच्या शरीरामध्ये किती बदल दिसायला लागलेत. हा बदल फक्त शारीरिक बदल नसतो तर हा हॉर्मोन्स, मानसिकता, समाज, आहार, आधुनिक जीवनशैली, मोबाईल संस्कृती या सगळ्यांच्या गुंतागुंतीचा एक संगम असतो. तर मैत्रिणींनो, अकाली पौगंडावस्था म्हणजे नेमकं काय बरं? तर सामान्यतः मुलीची मासिक पाळी 12 ते 14 या वयामध्ये यायला सुरुवात होत असते, परंतु त्या अनुषंगाने येणारे बदल हे त्याच्या आधीच 2 ते 3 वर्षापासून सुरू होतात. म्हणजेच पौगंडावस्था मुलींमध्ये 9 ते 13 या वर्षांच्या दरम्यान उघडपणे दिसायला सुरुवात होते. पण जर 8 वर्षापूर्वी मुलीच्या स्तनाची वाढ सुरू झाली, जननेंद्रियाभोवती केसांची वाढ होऊ लागली, उंची झपाट्याने अचानक वाढली किंवा तिची मासिक पाळी 8व्या वर्षी सुरू झाली, तर आपण त्याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो. म्हणजेच हा एक एंडोक्राईन अशा प्रकारचा विकार आहे. काही अभ्यास असं दाखवतात की मुलींमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट म्हणजे स्तनाची वाढ सुरू होण्याचं वय हे दर शतकाला काही महिन्यांनी कमी होत चाललंय. त्यामध्ये अनेक कारणं पण जबाबदार आहेत. उदाहरणार्थ मुलांमधलं ओबेसिटीचं किंवा स्थूलत्वाचं प्रमाण वाढणं, जंक फूड, हॉर्मोनयुक्त अन्न, या व्यतिरिक्त आपली लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये स्क्रीन टाईम, मोबाईल किंवा टी व्ही या गोष्टींचा वापर, मानसिक ताणतणाव, झोपेचा अभाव आणि मुलांमध्ये सुद्धा सिडेंटरी लाईफस्टाईल, मैदानी खेळ आपण किती खेळतो हा मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या सगळ्यामध्ये नेमकं काय होत जातं? तर मेंदूमधला हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड हे प्युबर्टी सुरू करतात. त्यातनं अनेक प्रकारचे हॉर्मोन्स निर्माण होतात आणि त्यामुळे शरीराला मोठं होण्याचा चुकीचा आणि अकाली सिग्नल मिळतो. यामध्ये धोके असतात का? निश्चितपणे. लवकर मोठी झाली म्हणजे चांगलं हे अजिबात नाही आहे. आजच्या काळामध्ये सौंदर्यामध्ये उंची हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो, त्यामुळे मुलगी लहान असताना उंच दिसते पण तिची हाडं जी असतात ती लवकर मॅच्युअर होतात आणि त्यामुळे तिची एकूण वाढ थांबते आणि म्हणून प्रौढपणातली तिची उंची ही इतरांच्या मनाने कमी राहू शकते. याबरोबरच मानसिक परिणाम हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आत्मविश्वास कमी होणं, एम्बरेसमेंट किंवा ऑकवर्ड वाटणं आणि काही मानसिक विकार या सगळ्याला सामना करायला लागतो. अर्थात काही वेळेला ते गंभीर आजाराचंही लक्षण असतं, ज्याच्यामध्ये काही मेंदूचे विकार, काही वेळेला ॲड्रिनलसारख्या ग्रंथीचे आजार, थायरॉईडचे विकार अशीही कारणं त्यामध्ये असू शकतात. यावरती काही उपचार असतात का की फक्त ऑब्झर्वेशन बास असतं? तर काही ठिकाणी फक्त ऑब्झर्वेशन पुरेसं असतं, परंतु काही वेळेला हॉर्मोन्ससुद्धा इंजेक्शन्स वगैरे देऊन आणि ही प्रक्रिया आहे तिथे थांबवावी लागते तात्पुरती का होईना. त्यामुळे उंची

0: काढणं, मानसिक त्रास कमी करणं या सगळ्या गोष्टींना मदत होते. आणि म्हणूनच पालकांसाठी महत्त्वाचं मला हे सांगायचंय की घाबरू नका, पण दुर्लक्ष पण करू नका. मुलींना आणि मुलांना बॉडी पॉझिटिव्हिटी शिकवा. मुलांमधला स्थूलपणा येणं हे टाळा आणि तिच्या आउटडोअर ॲक्टिव्हिटीज तुम्ही वाढवा. जंक फूड टाळा. मुलींशी खुल्या मनाने संवाद साधा. आजची मुलं माहितीच्या महासागरात वाढत आहेत, पण भावनिक आधारामध्ये मात्र दुष्काळच आहे असं मला वाटतं. अकाली प्युबर्टी हा फक्त हॉर्मोनचा इश्यू नाही आहे, तर आपल्या आधुनिक समाजाच्या बदलत्या जीवनशैलीचा आरसा आहे. म्हणूनच आज गरज आहे ते समजून घेणाऱ्या पालकांची, संवेदनशील शिक्षकांची आणि एकूणच समाजाच्या जागरूकतेची.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आताच आपण स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम ऐकला. तज्ज्ञ सहभाग होता वैजयंती पटवर्धन यांचा. आता कार्यक्रमात ऐकूया ज्योत्सना भोळे यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: तुकाराम महाराजांनी आपलं जीवित कार्य निश्चित केलं होतं, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं आणि दीनदुबळ्यांची सेवा करणं. पण त्यामुळे आवलीबाईंना मात्र त्रास सहन करावा लागत असे.
1: रंजल्या गांजल्या लोकांना आपलं म्हणणारे बुवा साधुत्वाला पोहोचले होते. पण हे गारूड काही एका दिवसात झालं नाही, त्यामागे घराण्याची फार मोठी परंपरा आहे. बुवांचे साधनेतील कष्ट आणि तळमळ आहे. बुवांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा यांची कीर्ती फार मोठी. त्यांची कथा मी माझ्या सासूसासऱ्यांकडून आणि गावातल्या वृद्ध लोकांच्या तोंडून ऐकली होती. शिवाय बुवासुद्धा मोठ्या प्रेमाने त्यांची थोरवी गायचे. विश्वंभर बाबांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले, पण त्यांच्या आईने त्यांचा खूप चांगला सांभाळ केला. आपल्या कुळधर्माची माहिती त्यांना दिली, भक्तीचे बीज पेरले. बाबांचा स्वभावही भक्ती मार्गाला अनुकूल होता. ते मनापासून नामस्मरण करत, रोज रात्री गावातल्या लोकांना जमवून कीर्तनही करत. विश्वंभर बाबांचे लग्न आमाबाई नावाच्या स्त्रीशी झालं. एक दिवस त्यांच्या आईने त्यांना जवळ बोलवून सांगितलं, बाबा विश्वंभरा, आपल्या घराण्याच्या काही परंपरा आहेत. आपल्याकडे पंढरीची वारी लई थोर समजली जाते. तू आता मोठा झालास, ही पताका तू आता खांद्यावर घ्यावीस असं मला वाटतं रे पोरा.
0: आता पंढरीस जावया कारणे सिद्धी होणे सत्वर. आता पंढरीस जावया कारणे सिद्धी होणे सत्वर. तुझ्या वाडवडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. त्यासी सर्वथा अंतर न करी तरीच संसारी सुफळ.
1: बाबा ऐकतोस का, विठ्ठल हेच आपलं कुळदैवत. त्याची भक्ती करण्यातच संसार सफळ होणार आहे हे कधीही विसरू नकोस. आईचे वचन विश्वंभर बाबांनी जीवी धरले. येणाऱ्या एकादशीला त्यांनी काही भाविक बरोबर घेतले आणि भजन करत पंढरपूरला गेले. परमेश्वराच्या दर्शनाने भारावून गेले ते. देहूला परत आल्यावरही त्यांना चैन पडेना, त्यांना पंढरीची ओढ लागली. पुन्हा लगेच ते पुढच्या एकादशीला पंढरपूरला गेले. नाहीतरी लोकांवर जादू करण्यात तो काळ्या मोठा पटाईतच आहे म्हणा. साध्या भोळ्या संसारी लोकांना आपल्या नादी लावतो मेला. विश्वंभर बाबांनी 16 वाऱ्या केल्या. एकदा एकादशीला मात्र त्यांना पंढरपूरला जाता आलं नाही. खूप दुःख झालं त्यांना, खंत करत राहिले. त्याच रात्री त्यांना स्वप्नात पांडुरंगाचा दृष्टांत झाला.
0: विश्वंभरा, दुःखी होऊ नकोस, तुला आता पंढरीला यायची गरज नाही. अरे मी तुझ्या गावातच राहायला आलो आहे, तू आमराईमध्ये माझा शोध घे.
1: विश्वंभर बाबा देवा हा देवा अशा हक्का मारतच जागे झाले. ती रात्र त्यांनी जागूनच काढली. कधी एकदा उजाडते अशी त्यांची अवस्था झाली. उजाडताच ते शेजारच्या हरितात्यांकडे गेले.
0: तात्या तात्या तात्या, हो आपल्या आमराईमध्ये साक्षात पांडुरंग आलाय. आओ घ्या, ब्रह्मांडाचा मालक आलाय. चला लवकर स्नान पूजा आटपा. मी अजून 4 लोकांना बोलवतो. चला चला आपण आमराईत जाऊन त्याला शोधून घेऊया, पांडुरंग आलाय.
1: मग काय, बघता बघता भराभर गावकरी जमले. रामकृष्ण हरीचा गजर करत मंडळी आमराईकडे निघाली.
0: आपण मी काय म्हणतो, पांडुरंगाला शोधायचं कुठं?
2: अरे चल रे बाबांनो, हा अरे चारी दिशांना शोधू की त्याला काय.
0: अहो बस सगळी आमराई धुंडाळी, इथं तर काहीच दिसना. अहो विश्वंभर बाबा, अहो तुमच्या मनामध्ये पांडुरंगाना म्हणून तुम्हासनी स्वप्नात दिसला असेल तो. चला जाऊ परत आपण रानातले काम खोळंबली.
2: अहो बाबा बाबा, अरिता त्या समध्यांनी इकडे या.

0: इथे बघा, तुळस बुक्का फुलं पडलेली दिसत आहेत. आधी हात जोडून त्या कृपासागराला नमस्कार करूया. मी स्वतःच्या हाताने माती उकरतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
1: विश्वंभर बाबा तन्मयतेने नामस्मरण करू लागले आणि हलक्या हाताने माती उकरायला लागले आणि एकदम ओरडले,
0: सापडला सापडला, पंढरीचा चोर सापडला, सवे रुक्मिणी माता आहे, पांडुरंग पांडुरंग.

0: किती साजऱ्या गोजिऱ्या मूर्ती रे या, कासेसी पितांबर, गळा तुळशीचे हार, साक्षात परब्रह्म सगुण रूपाने इथे अवतरले. पांडुरंगा धन्य धन्य पांडुरंगा.
1: विश्वंभर बाबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू पाझरू लागले. मोठ्या भक्तिभावानी मूर्ती इंद्राणी तिरी आणल्या. स्वतःच्या घराजवळच समारंभपूर्वक त्यांची स्थापना केली. मग काय, विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज, या भावनेने उपासना सुरू झाली. विश्वंभर बाबांनंतर त्यांची स्त्री म्हणजे आमाबाई आपल्या हरी आणि मुकुंद या दोन पुत्रांसह जीवन घालवू लागल्या. पतीच्या संगतीमुळे त्याही पांडुरंगाच्या प्रेमात रंगल्या होत्या. पतीच्या मागे त्यांनी विठ्ठल उपासनेचे व्रत चालू ठेवलं. उत्तम प्रकारे पूजा अर्चा करून देवाची सेवा करत होत्या. पण अचानक काय झालं कोण जाणे, त्यांच्या दोन्ही मुलांच्या मनात राजाच्या सैन्यात दाखल व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. घरातली उपासना सोडून त्यांनी क्षात्रधर्म स्वीकारला. आमाबाईंच्या मनाला हे काही पटलं नाही. त्यांनी मुलांना खूप समजावून सांगितलं, पण मुलांचा निर्णय झाला होता. अखेर आमाबाईंना मुला सुनांबरोबर मुलांच्या चाकरीच्या गावी जावं लागलं. देवाची सेवा चुकणार म्हणून त्यांना खूप दुःख झालं. आमच्या बुवांचं मन फार हळवं. कधी न पाहिलेल्या त्या अमाबाई नावाच्या आपल्या पूर्वस्त्रीच्या दुःखाने ते व्यथित व्हायचे. पण आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गोष्ट सांगताना मात्र त्यांच्या अंगात अगदी उत्साह यायचा.
0: हरी आणि मुकुंद या भावांनी हातात तलवार धरली. दोघे मुळातच शूर आणि साहसी होते. आपल्या कर्तृत्वामुळे त्यांनी राजाची मर्जी संपादन केली. अमाप धनसंपत्ती आणि अधिकार मिळवला. सर्व काही त्यांच्या मनासारखं चाललं असतानाच राज्यावर परचक्र आलं. रणांगणावर पराक्रम गाजवताना हे दोघे भाऊ कामी आले. आमाबाईंवर आकाश कोसळलं.
1: बघा,

0: मी म्हणते ना नेहमी, तेच खरं आहे. तो काळ्या मुठ्ठाला वाढ आहे. देव भक्ता लागी करून येदी संसार. अहो, भक्तानी संसार केला तर त्याची सेवा कोण करणार? मुठ्ठाला वाढ. आमाबाई आणि त्यांच्या सुना दुःखात बुडून गेल्या. मुकुंदाची स्त्री सती गेली. हरीची बायको गर्भार होती, त्यामुळे तिला सती जाता आलं नाही. या दुःखात एक चांगली गोष्ट म्हणजे ती गर्भार होती, सती गेली नाही. म्हणूनच जगद्गुरूंना जन्म देणारा हा वंश चालू राहिला. आमाबाई सुनेला घेऊन देहूस परत आल्या. थोड्याच दिवसात सून बाळणपणासाठी म्हणून माहेरच्या गावी, म्हणजे नवलाख हुमऱ्यास गेली. आमाबाई घरात एकट्याच राहिल्या. त्या देवभक्त होत्याच आणि आलेल्या संकटामुळे त्यांचं मन संसाराला विटलं होतं. विठ्ठलाची भक्ती त्या अधिकच निष्ठेने करू लागल्या. थोड्याच दिवसात त्यांचाही अंत झाला.
1: बर का आवले? अगं, गावातली जाणती माणसं सांगायची, शेवटच्या दिवसात त्यांची सेवा साक्षात पांडुरंगानी केली. बर
0: झालं, जिथ तिथ तुमचा तो मेला काळ्या. पांडुरंग म्हणे. सासूबाईंच्या मृत्यूची वार्ता कळताच सुनबाई आपल्या पुत्राला विठोबाला घेऊन देहूत परतल्या. सासूबाईंचं व्रत त्यांनी पुढे चालवलं. त्या घरच्या रावळातील पांडुरंगाची पूजा अर्चा करू लागल्या. रावळाची झाडलोट, देवापुढे सांजवात ही त्यांची नित्याचीच कामं झाली. ते संस्कार पुत्र विठोबावर होऊन तोही विठ्ठल भक्त झाला. पुढल्या चार पिढ्यानंतर महाराजांचा जन्म झाला. पदाजी, शंकर, कन्हैया आणि वेल्लोबा हे ते चार पूर्वज. तर महाराजांना विठ्ठलाची भक्ती अशी वंश परंपरेने मिळाली होती. म्हणूनच ते आनंदाने म्हणतात,
1: पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि क न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी हरिनाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे. पांडुरंग, पांडुरंग, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे.

0: आवली आकाशाची सावली
1: आताच आपण आवली आकाशाची सावली या मालिकेचा भाग आठवा ऐकला. लेखन होतं अनुराधा म्हात्रे यांचं, निवेदन प्रसाद कुलकर्णी यांचं, सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात आता ऐकूया प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांच्या डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.

नमस्कार। न तस्य रोगो न जरा न मृत्युः प्राप्तस्य योगाग्निमयं शरीरं। व्याधी, वृद्धावस्था आणि मरण यांना आपल्यापासून दूर ठेवणाऱ्या योगशास्त्राविषयी आपण तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश खरे यांचं मार्गदर्शन घेत आहोत। मागच्या दोन भागात योग म्हणजे नेमके काय, ही संकल्पना किती प्राचीन आहे, यासाठी उपलब्ध ग्रंथ कोणते याविषयी आपण समजून घेतले। पतंजली मुनींच्या योगसूत्राची सविस्तर माहितीही करून घेतली। अष्टांग योगाच्या पहिल्या चार अंगांची ओळखही डॉक्टर खरे यांनी आपल्याला करून दिली। आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर खरे टिमवी पुणे इथे संस्कृत आणि भारत विद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। स्वतः आयुर्वेदाचे पदवीधर असून अथर्ववेद

0: विषयक विद्या वाचस्पती पदवीही त्यांनी मिळवली आहे. 35 शोध निबंध, 50 हून अधिक ललित लेख आणि 7 पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. पंडित सातवळेकर पुरस्काराचे ते मानकरीही आहेत. तर आपण त्यांच्याकडून याविषयी आणखी जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार डॉक्टर थत्ते.
0: मागच्या भागात सर तुम्ही आसन प्राणायाम याविषयी बोलत होतात, तर प्राणायाम याविषयी थोडं अधिक जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तो नेमका कसा करावा, म्हणजे त्याच्यासाठी काही एक विशिष्ट पद्धती आहे का किंवा शरीराची एक विशिष्ट स्थिती आवश्यक आहे का, तर याविषयी आपण सांगावं.
1: निश्चितच प्राणायामाची माहिती घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने तो केल्यास त्याचे जे फायदे होणं अपेक्षित आहे ते चांगल्या पद्धतीने माणसाला प्राप्त होऊ शकतात, आणि तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन तो केला तर तो निश्चितपणे लाभदायक ठरतो. कारण त्याच्यामध्येही काही बारकावे आहेत आणि जे कदाचित आपल्या आपल्याला स्वतःचे स्वतः समजतीलच असं नाही, किंवा कुठेतरी वाचून ते करता येतील असं नाही. त्यामुळे शक्य असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून त्याचं मार्गदर्शन घ्यावं. शब्दाचा अर्थच जर बघायचा झाला तर प्राण याचा अर्थ श्वास, आणि त्याचा आयाम म्हणजे तो ताणणं, ह्याला खरं तर प्राणायाम म्हणतात. आपण हे पाहतो की ज्या वेळेला आपण आत्ता एका ठिकाणी बसलो आहोत किंवा बोलतोय, त्यावेळेला आपल्या श्वासोच्छ्वासाची एक काही विशिष्ट लय असते, एका गतीमध्ये तो चालू असतो. त्या शारीरिक स्थितीशी त्याचा संबंध असतो. जर हे काम थांबवून मी पळायला लागलो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने गेलो तर अर्थातच श्वासाच्या गतीमध्ये आपल्या फरक पडतो. म्हणजे एक प्रकारे शरीराला प्राणशक्ती पुरवणारं अशा प्रकारचं एक शरीरातलं हे तंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. योगशास्त्रामध्ये याचा मनाशी सुद्धा संबंध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आणि त्यांनी असं आपल्याला एक याच्यात गृहित धरलेलं दिसतं की ज्या वेळेला तुम्ही श्वासोच्छ्वास एका विशिष्ट पद्धतीने ताणता, त्याची गती कमी करता, त्यावेळेला तुमचं मन एकाग्र होण्यासाठी त्याची कुठेतरी मदत होते. त्याच पद्धतीने आपल्याला आपलं मन एकाग्र करून पुढची जी अंग योगाची साधायची आहेत त्याच्यामध्ये त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून जे काही त्याचे शारीरिक किंवा मानसिक फायदे आहेत ते तर प्राणायामाने घ्यायचे आहेतच, पण अधिक करून योगशास्त्रातली एक पायरी म्हणून पण त्याच्याकडे आपल्याला बघायचं आहे. आता साधारणपणे प्राणायाम म्हटला की त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक म्हणजे तुम्ही विशिष्ट प्रकारे श्वास आत घेता, हे भरून घेणं हा एक पायरी झाली. त्याच्यानंतर तो श्वास आत आपण रोखून धरतो काही काळ आणि त्याच्यानंतर बाहेर सोडतो. त्यामुळे श्वास घेणं, रोखणं आणि बाहेर सोडणं असे 3 पायऱ्या किंवा 3 टप्पे या प्राणायामाच्या क्रियेमध्ये येतात. याच्यातली पहिली घेण्याची जी क्रिया आहे त्यालाच पूरक असा शब्द वापरला जातो, कारण याच्यामध्ये तुम्ही तुमचं शरीर प्राणशक्तीने भरून घेता, त्याचं पूरण करता. त्याच्यानंतर तो ज्या वेळेला थांबवतो आतल्या आत आपण, त्याला कुंभक असं म्हणतात, जिथे ती प्राणशक्ती शरीरात स्थिर झालेली असते. आणि त्याच्यानंतर रेचक म्हणजे ती शक्ती पुन्हा बाहेर सोडायची, उच्छ्वास आपण करतो, ब्रीदिंग आउट, आणि त्याने ती शक्ती बाहेर जाते. आता याच्यातच एक बदल थोडासा असा होऊ शकतो की ज्या ठिकाणी प्राणशक्ती आहे त्या ठिकाणी ती थांबवणं म्हणजे कुंभक असं जर आपण म्हटलं तर तो जसा आपण आत थांबवू शकतो तसा बाहेरही थांबवू शकतो. म्हणजे असं की रेचकामध्ये ज्या वेळेला तुम्ही बाहेर सोडणार आहात उच्छ्वास, त्याच्यानंतर पुढचा श्वास लगेच न घेता जर काही काळ थांबलात तर त्यावेळेला ती प्राणशक्ती शरीराबाहेर आहे, आत काहीच नसणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पूरक करून ती शक्ती परत आत घ्याल किंवा श्वास आत घ्याल. त्यामुळे हा जो कुंभक आहे त्याचे सुद्धा 2 प्रकार आपण त्याची कल्पना करू शकतो. ज्या वेळेला शरीरात तुम्ही तो श्वास रोखता त्याला अंतःकुंभक असं म्हणतात, आणि जर तो शरीराबाहेर रोखला तर त्याला बहिःकुंभक असं म्हणतात. अर्थातच या दोन्ही कुंभकांचे प्रकार एकाच प्राणायाम प्रकारात कधी येत नाहीत, कारण रेचक, कुंभक आणि मग पूरक असं जर तुम्ही केलं तर ती प्राणशक्ती बाहेर थांबवलीत तुम्ही असा अर्थ झाला. त्यामुळे बहिःकुंभक हाच तो प्रकार असेल. किंवा जर आधी पूरक केलात त्याच्यानंतर आत तुम्ही श्वास रोखून धरलात आणि मग रेचक केला तर त्याच्यात अंतःकुंभक येईल, परत पुन्हा बहिःकुंभक आपण करत नाही. त्याच्यामुळे ह्या 3 पायऱ्या असलेला असा प्राणायाम हा केला जातो. ह्या प्राणायामाचे सुद्धा आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे प्रकार हे नंतरच्या ग्रंथकारांनी सांगितलेले आहेत. त्याची त्याची काही वैशिष्ट्य आहेत, त्याचे काही फायदे हे माणसाला होतात, ज्याच्या आपण फार आत्ता खोलात जाणार नाही आहोत. परंतु उल्लेख म्हणून मी काही गोष्टींचा करतो की ज्या वेळेला एक नाडी शोधन नावाचा प्राणायाम आहे, त्याला अनुलोम विलोम अशा प्रकारे पण आपण बघू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाकातून श्वास आत घ्यायचा तर त्याला सुद्धा आपल्याला 2 उजवी आणि डावी अशा नाकपुड्या असल्यामुळे

0: त्यातल्या दोन्हीनी न घेता जी एक चालू असते तिचा वापर साधारणपणे प्राणायाम करताना आपल्याला करता येतो, तर तो हातांनी म्हणजे हाताच्या बोटांनी एक विशिष्ट नाकपुडी जर तुम्ही दाबून धरलीत आणि एकाच नाकपुडीने श्वास आत घेतलात आणि सोडताना मात्र तो दुसऱ्या नाकपुडीने बाहेर सोडलात, मग पुढच्या वेळेला घेताना त्या दुसऱ्या नाकपुडीने आत घ्यायचा आणि मग परत पहिलीने बाहेर सोडायचा, असं जर आलटून पालटून आपण दोन्ही नाकपुड्यांचा वापर केला तर तो अनुलोम विलोम या प्रकारचा प्राणायाम होतो. त्याचे काही वेगळे फायदे हे आपल्याला होतात असं दिसतं. त्यामुळे त्याला नाडी शोधन असं म्हणतात, ज्याच्यामुळे तुमच्या नाडी शुद्ध होण्यासाठी मदत करणारा असा हा प्राणायाम आहे.
1: म्हणजे थोडक्यात आपण आपल्या श्वासावर आणि उच्छ्वासावर ताबा मिळवत असतो.
0: बरोबर.
1: पुढचं जे अंग आहे प्रत्याहार, की जिथे आपण इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी याचा निश्चित उपयोग होत असेल.
0: निश्चितच उपयोग होतो. आता मी म्हणलं तसं प्राणायामाचा मी जो सांगितला तो एक मुख्य प्रकार झाला की जो साधारणपणे केला जातो. ह्या व्यतिरिक्त शारीरिक काही दोष दूर होण्यासाठी भ्रामरी, भस्रिका किंवा अजून एखादा शीतला किंवा सीतकारी या स्वरूपाचा प्राणायाम प्रकार आपल्याला बघता येईल. पण मुख्य उद्देश ह्या शारीरिक दोषांना दूर केल्यानंतर पुढे काय, तर प्राणायामाने ते मन एकाग्र करणं हा जो आपण मुद्दा बघितला, त्या दृष्टीने येणारी पायरी ही प्रत्याहार ही आहे, की ज्याच्यामध्ये इंद्रिय जी आहेत ते आपण मागेही बघितलं होतं की त्यांच्या त्यांच्या विषयाकडे धाव घेतात, तो विषय हा त्यांचा आहार जणू आहे, त्याच्याकडे जाणं त्या विषयाला प्राप्त करणं हे इंद्रियांना करावंसं वाटणारी गोष्ट आहे. तिथे प्रतिरोध करणं, त्यांना थांबवणं, म्हणजे थोडक्यात इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय मिळू न देणं, जेणेकरून ती इंद्रिय तुमच्या मनाच्या संयमामध्ये अधीन राहतील, नियंत्रणात राहतील, तो भाग या प्रत्याहारामध्ये येतो. आणि मग त्याच्यासाठी साधारणपणे मनुष्याने हेच करणं अपेक्षित असतं की त्या त्या वेळेला तुम्हाला जे जे करावंसं वाटेल ते करायचं नाही, की तुम्हाला आपोआप त्या इंद्रियावर ताबा मिळवणं शक्य होतं आणि त्यालाही प्राणायामाची जी आधीची पायरी आहे ती कुठेतरी मदत करणारी ठरते.
1: म्हणजे थोडक्यात आता जसं आपण बोलतोय आणि रस्त्यावर वाहनांचा आवाज आला किंवा पक्षाचा आवाज आला तर त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम चालू ठेवणार, म्हणजे हा एक साधा सोपा कदाचित प्रत्याहार.
0: अगदी बरोबर.
1: याचाच उपयोग करून पुढे धारणा हे जे अंग येतं त्याकडे कसं जाता येतं आणि त्याचेही काही टप्पे आहेत का?
0: बरोबर. आता ध्यान आणि धारणा हे जे दोन शब्द आहेत ते अनेकदा आपण मराठीत जोडीने वापरतो. ध्यान धारणा असाही शब्द आहे, पण प्रत्यक्षामध्ये धारणा ही आधीची पायरी आहे आणि ध्यान ही त्याचीच थोडीशी पुढची अवस्था ज्याला म्हणता येईल अशी आहे. धारणा या शब्दाचा या ठिकाणी अर्थ तुमचं जे मन आहे ते कुठल्या तरी एका ठिकाणी धारणा करणं, त्याला एका ठिकाणी यायला भाग पाडणं. कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुमचं मन केंद्रित करता कदाचित ते एक क्षण दोन क्षण त्या ठिकाणी राहतं, जोपर्यंत त्या विषयाचा मनात विचार चालू असतो तोपर्यंत काही काळ तिथे गुंतही, पण त्याच्यानंतर लगेच त्याला दुसरा विषय मिळाला की ते मन तिकडे कधी पळून जातं, धावून जातं, ते आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यात अजून काही आलं तर लगेच ते मन तिकडेही धाव घेतं. तर अशा पद्धतीने ही जी त्याची इकडे तिकडे करायची वृत्ती आहे तिला आळा घालून कुठल्या तरी एकाच विशिष्ट गोष्टीवर त्याची धारणा करणं, त्याला एकाग्र करणं, ही खरं तर ती धारणा नावाची पायरी आहे. आणि मी म्हटलं तसं त्याचाच पुढचा भाग म्हणजे ध्यान आपण म्हणू शकतो, जिथे हे एकाग्र केलेलं मन तसंच्या तसं ठेवणं, त्याला जे इकडे तिकडे जावंसं वाटतंय किंवा डिस्ट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो की त्याला सतत काहीतरी दुसरं करावंसं वाटतंय ते करू न देता एकदा धारणा झाली, एकदा ते मन एकाग्र झालं की ते तसंच जर काही काळ तुम्ही पुढे चालू ठेवू शकलात, त्याची एकाग्रता राखलीत, तर ते ध्यान लागलं किंवा ते ध्यान तुम्हाला करता आलं असं आपण म्हणू शकतो.
1: मग या ध्यानाचेही सगुण निर्गुण असे प्रकार आहेत का? म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा मूर्तीकडे बघून ध्यान लावलं आणि नंतर ती मूर्ती काढून घेतली तरी जर आपलं ते तिथेच लक्ष राहिलं तर ते ध्यान सफल आहे असं म्हणता येईल का?
0: बरोबर. अशा प्रकारचा विचार हा आपल्याला काही योगाचा किंवा परंपरेतल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ध्यानामध्ये सगुण असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला काहीतरी मूर्त रूप हे डोळ्यापुढे असणं अपेक्षित आहे. हे ध्यान करत असताना अनेकदा एखाद्या देवतेचं चित्र किंवा प्रतिमा म्हणजे मूर्ती ही आपण डोळ्यापुढे आणणं हा एक प्रकार असतो. त्याचप्रमाणे काही वेळेला ज्योती म्हणजे निरांजनाची किंवा मेणबत्तीची जर ज्योती तुम्ही समोर ठेवली तर त्याच्यावर तुमचं मन एकाग्र करणं अशी गोष्ट काही वेळेला करता येते. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन पूर्णपणे त्या प्रतिमेवर मूर्तीवर देवतेच्या एकाग्र करता त्यावेळेला ती मूर्ती सोडून दुसरं काही तुमच्या डोळ्यापुढे येऊ शकत नाही, तुमचं मन पूर्ण तिथे केंद्रित होतं. आणि काही काळाने ती प्रतिमा जर दृढ झाली, तुम्ही त्या ध्यानावस्थेत

0: पूर्णपणे गेला तर तुमचे डोळे मिटले तरी सुद्धा ती मूर्ती जशी डोळे उघडे असताना तुमच्या डोळ्यापुढे होती तशीच ती मिटल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसत राहते. मग ती प्रत्यक्ष मूर्ती समोर आहे की नाही याने आपल्याला फरक पडता कामा नये. ही थोडीशी पुढची उच्च अवस्था ही तुम्हाला साधता येते. ध्यानाचं उत्तम उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर जे आपण महाभारताच्या एका छोट्या कथेत ऐकतो की अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा फक्त दिसत होता, याचा अर्थ पूर्ण लक्ष त्याचा त्या डोळ्यावर केंद्रित झालेलं आहे. त्यावेळेला मग तो पक्षी कुठल्या रंगाचा आहे, तो कुठल्या फांदीवर बसला आहे, त्याच्या आसपास किती पानं आहेत वगैरे ह्याला त्याला काही देणं घेणं नव्हतं, तो फक्त डोळा बघत होता. तसं अगदी एका छोट्याशा गोष्टीकडे अगदी बारीक जर तुमचं लक्ष तुम्ही करू शकलात, ते लक्ष तिथे केंद्रित करू शकलात, तर ते तुमचं ध्यान सफल होतंय असं आपल्याला म्हणता येतं.
1: योगाच्या प्रकारानुसार त्याचे काही प्रकार आहेत का, म्हणजे स्थूल ध्यान, सूक्ष्म ध्यान?
0: मी आत्ता सांगितलं तसं स्थूलापासूनच खरं तर ह्याची सुरुवात होते, कारण कुठली तरी प्रतिमा किंवा एखादी मूर्ती ही डोळ्यासमोर ठेवून आपण हे ध्यान सुरू करतो. पण हळूहळू सूक्ष्मामध्ये जाणं हे अपेक्षित असतं. मगाशी तुम्ही निर्गुण हा शब्द वापरला, तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला निर्गुण ह्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला डोळे मिटल्यानंतर त्या देवतेची मूर्ती सुद्धा डोळ्यापुढे आणण्याची गरज नसते. त्याऐवजी तुम्ही एका, मी म्हणलं तसं, ज्योतीवर किंवा एका छोट्या प्रकाशाच्या बिंदूवर तुमचं ध्यान हे केंद्रित करू शकता. आणि त्या ठिकाणी मग हे जे सगुणावस्थेतले सावयव ज्याला म्हणतो की काहीतरी शरीर रूप धारण केलेलं आहे, आकार धारण केलेला आहे, अशी एखादी वस्तू आपण डोळ्यापुढे घेतो त्याची गरज पडत नाही. तुमचं चित्त त्या ठिकाणी लगेच एकाग्र होतं. आणि असं आपल्याला हे ग्रंथ सांगतात की अशा पद्धतीने मन एकाग्र ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला मनाला बाह्य विषय नसल्यामुळे ते अंतर्मुख होतं, आत वाकून ते बघायला लागतं. आणि त्यावेळेला तुमचा जो आत्मा आहे तो तुम्हाला दिसतो किंवा त्याचा साक्षात्कार हा तुम्हाला घडतो. अशा पद्धतीचे संत साहित्यामध्ये सुद्धा अनेक उल्लेख हे आपल्याला सापडतात. त्यामुळे हे ध्यान हे हळूहळू स्थूलातून सूक्ष्माकडे नेणारं आणि त्याचं वर्णन करणारं असतं असं आपल्याला म्हणता येईल.
1: आणि मग याच्याच पुढची, म्हणजे जी योगाला अपेक्षित अशी अंतिम पायरी आहे समाधी, त्याकडे आपल्याला ध्यान आणि धारणा दोन्ही घेऊन जातात का?
0: अगदी बरोबर. आता ही समाधी ही जी शेवटची पायरी आहे ती ध्यानाचीच एक प्रकारे पुढे गेलेली अवस्था असं आपण म्हणू शकतो. समाधीमध्ये सुद्धा अगदी प्रकार करायचेच झाले तर सविकल्प आणि निर्विकल्प अशा पद्धतीचे प्रकार हे आपल्याला शास्त्रीय ग्रंथांमध्ये केलेले दिसतात. ज्याच्यामध्ये अपेक्षा अशी आहे की समाधी म्हणजे काय, तर त्यालाच कैवल्य असा सुद्धा शब्द वापरला जातो. त्या कैवल्याचा अनुभव घेणं म्हणजे काय, तर त्याच्यात केवल हा शब्द आहे. हे सगळं विश्व हे एकच तत्व आहे. त्याच्यात शरीरभेदाने आपल्याला मी वेगळा, तुम्ही वेगळ्या, अजून इतर माणसं वेगळी, प्राणी पक्षी वेगळे अशा पद्धतीचा बोध हा बाह्य स्तरावर जरी होत असला तरी ज्यावेळेला तुम्ही अंतर्मुख होता, ध्यानावस्थेमध्ये जाता आणि समाधी अवस्था प्राप्त करता, त्यावेळेला या सगळ्या विश्वामध्ये एकच तत्व भरून राहिलेलं आहे याचा साक्षात्कार तुम्हाला होतो. त्यालाच आपल्याला ब्रह्म हे नाव वेदांतामध्ये वापरलेलं दिसतं. इतर संप्रदायांमध्ये त्याला नावं वेगवेगळी असली तरी ते एकच तत्व ह्या सगळ्या विश्वात आहे. ही जी त्यातली मूलभूत गोष्ट आहे ती समान धाग्याने जोडलेली दिसते आणि त्याच्यामुळे तो साक्षात्कार ज्यावेळेला तुम्हाला येतो की मी केवळ एकच आहे, माझ्यापेक्षा वेगळं असं या जगामध्ये काहीही नाही, तो साक्षात्कार हा समाधी अवस्थेमध्ये येतो. पण योग ज्यावेळेला एखादा योगी करत असतो त्यावेळेला तो योगी किती उच्च स्तरावर गेलेला आहे त्याच्यावर ही समाधी किती काळ चालणार हे अवलंबून असतं. क्वचित प्रसंगी काही अंतर्गत किंवा बाह्य कारणांमुळे त्याची समाधी अवस्था ही एका विशिष्ट मर्यादेनंतर थांबते आणि तो ह्या जगामध्ये परत येतो. म्हणजे थोडक्यात आपण बाहेरून बघताना असं म्हणू की तो एका आसनात स्थिर बसला, त्याने डोळे मिटले, ध्यान लावलं, समाधी अवस्था त्याने प्राप्त केली आणि त्याच्यानंतर काही काळाने परत त्याने डोळे उघडले, म्हणजे तो जणू या जगात परत आला, बाहेरची दृश्य त्याच्या डोळ्याला बघायला मिळाली, म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा संबंध पुन्हा प्रस्थापित झाला. मग ही एक प्रकारे ज्याला आपण असंप्रज्ञात समाधी किंवा निर्विकल्प समाधी असं न म्हणता त्याला सविकल्प म्हणू, मध्ये विकल्प आला, मध्ये कुठेतरी त्याला एक बाधा आली, पुन्हा तो योगी जो आहे तो ह्या जणू जगात परत आला. मग कदाचित काही नित्यकर्म करून तो परत ध्यानावस्थेत जाईल. पण उच्चतर अवस्था कोणती, तर ती निर्विकल्प आहे की ज्या ठिकाणी एकदा त्याची समाधी लागली की तो परत कधीच डोळे उघडत नाही, ती कायमची समाधी असते. आपण ज्ञानेश्वर महाराजांबद्दल संजीवन समाधी वगैरे शब्द वापरतो, तर त्या ठिकाणी ही अवस्था अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी त्यांनी कायमसाठीच ती समाधी घेतलेली आहे, ते इतकं त्यांचं मन एकाग्र झालेलं आहे, त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे की आता त्यांना डोळे उघडून पुन्हा ती

0: मध्ये अवस्था भंग करून बाहेरचं विश्व पाहण्याची आवश्यकता उरलेली नाही आहे, त्यांना पूर्ण साक्षात्कार तो झालेला आहे. त्याच्यामुळे ही जी निर्विकल्प अवस्था आहे समाधीची, ही सर्वोच्च आपल्याला मानली गेलेली दिसते आणि ते अंतिम ध्येय हे योगाचं आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आपण मागच्या एपिसोडपासून यमनियमांपासून बघतो तर ह्या सगळ्या बाह्य गोष्टींमधून वर वर वर जात जात शेवटी समाधी अवस्था प्राप्त करणं हे अंतिम ध्येय हे योगशास्त्रांनी आपल्यासमोर ठेवलेलं दिसतं.
1: समाधी ही खरंच ज्ञानेश्वरांसारख्या अलौकिक व्यक्तिमत्वाला साध्य झाली, पण सामान्यांना ती सहज साध्य नाही. तर मग त्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत का पतंजलींनी, की म्हणजे काय केलं तर ह्या समाधी अवस्थेकडे आपण जाऊ शकतो?
0: अगदी बरोबर. आता योगश चित्तवृत्ती निरोध ही जी आपण पहिल्यांदा व्याख्या बघितली, त्याच्यानंतर त्या चित्तवृत्ती कोणत्या असतात याचाही आपण विचार केला, तर त्याचं सोपं उत्तर हे पतंजलींनी खरं तर दिलेलं आहे की अभ्यास वैराग अभ्याम तन निरोधात. हे जे सगळे येणारे विचार आहेत, वृत्ती आहेत, विकल्प आहेत, त्यांचा जर तुम्हाला निरोध करायचा असेल, त्याच्यापासून तुम्हाला दूर राहायचं असेल, तर त्याच्यासाठी अभ्यास म्हणजे सातत्याने ह्या ज्या सगळ्या गोष्टी अष्टांगातल्या आपण बघत आलेलो आहोत त्या पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर वैराग म्हणजे वैराग्य, तुमची मुळात मनाची आसक्ती कुठल्याही गोष्टींमध्ये नसणं, हे दोन गुण अत्यंत आवश्यक आहेत. आणि हे दोन जर तुमच्याकडे असले, म्हणजे तुम्ही वैराग्य वृत्ती ठेवलीत आणि सतत या गोष्टीचा अभ्यास करत राहिलात, तर तुम्हाला तो निरोध साध्य होतो आणि तुम्ही समाधी अवस्था प्राप्त करून घेऊ शकता. आणि जसं मी म्हटलं तसं, जरी ती निर्विकल्प नसली तरी सुद्धा काही क्षणापुरता का होईना आपल्याला समाधीचा अनुभव घेता येऊ शकतो, सविकल्प प्रकारचा तो असेल, परंतु तो मिळण्याचा अधिकारी प्रत्येक जीव आहे. कुणालाही जर या मार्गाने गेलं तर तो अनुभव निश्चितपणे येऊ शकतो असं आपले शास्त्रकार आपल्याला सांगतात.
1: योग संदर्भात आपण असे काही शब्द ऐकतो की सिद्ध पुरुष किंवा सिद्ध योगी, तर त्यांना म्हणजे काही विशेष सिद्धी ह्यामुळे प्राप्त झाली असते का, आणि त्या सिद्धीचे काही प्रकार आहेत का?
0: आता असं आहे की काही विभूतीपाद नावाचा जो भाग आहे योग सूत्रांमधला, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काही वर्णन सापडतं. त्याच पद्धतीने पुढच्याही अनेक ध्यानविषयक किंवा योगविषयक जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे सिद्धींचं वर्णन हे केलेलं दिसतं. त्याच्यामध्ये आता दूरदर्शन म्हणजे समजा आत्ता मी इथे बसलो आहे पण दूरवर एखाद्या ठिकाणी आत्ता काय गोष्ट चालू आहे हे बघण्याचं सामर्थ्य, किंवा दूरश्रवण म्हणजे दूरवर कोणीतरी एक माणूस दुसऱ्या माणसाशी काय बोलतोय हे इथे बसून जाणण्याचं सामर्थ्य त्या योग्याकडे असतं, किंवा त्रिकाल ज्ञान म्हणजे आत्ताचं ज्ञान किंवा भूतकालातलं आपलं ज्ञान प्रत्येकाला असतं, पण दुसऱ्या समोरच्या व्यक्तीचा भूतकाल किंवा त्याचा भविष्यकाल कळणं किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी पूर्वी किंवा नंतर काय घडणार आहे, घडून गेलंय हे सांगता येणं हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि तशा प्रकारच्या काही गोष्टी ह्या अशा सिद्ध होतात, साधकांना प्राप्त होतात असं वर्णन हे आपल्याला या ग्रंथांमध्ये सापडतं. आपल्याला अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा अशा प्रकारच्या अष्टसिद्धींचंही वर्णन हे यामध्ये येतं. ज्या ठिकाणी आपल्या शरीराचं वजन अगदी कमी करणं किंवा अतोनात वाढवणं, त्याचप्रमाणे अतिशय हलकं सूक्ष्म होऊन कुठेतरी जाणं किंवा अतिशय स्थूल मोठं स्वरूप धारण करणं अशा प्रकारच्या सिद्धी ह्या आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे ईशित्व आणि वशित्व म्हणजे ईश्वराच्या सारखं कुठल्याही गोष्टीवर आपली सत्ता चालवणं किंवा एखाद्या व्यक्तीला वश करून घेणं, प्राप्ती आणि प्राकाम्य म्हणजे एखादी आपल्याकडे नसलेली गोष्ट हवी म्हटल्यानंतर ती समोर उत्पन्न होणं किंवा जी इच्छा करेल ती पूर्ण करणं अशा प्रकारच्या काही सिद्धी या सुद्धा असतात. पण मी म्हटलं तसं योगशास्त्रामध्ये एक प्रकारे हे वाटेत येणारे अडथळे आहेत. ह्या सिद्धी प्राप्त करणं हे खरं तर योग्याचं कधीच ध्येय असत नाही. जाताना तुम्ही योग्य मार्गाने चालला आहात ह्याचं प्रतीक फार तर या सिद्धींना मानता येईल. कारण मी म्हटलं तसं समाधी ही अवस्था जी आहे तिच्याकडे जर आपण लक्ष ठेवणार असू तर या सिद्धींमध्ये गुंतून पडणं हे योग्य नाही. पण अशा प्रकारच्या काही गोष्टी प्राप्त होतात असं वर्णन आपल्याला या ग्रंथांमध्ये सापडतं.
1: या योगशास्त्रातलाच एक भाग म्हणजे शरीर शुद्धी, म्हणजे जशी मनाची शुद्धी आपण म्हणतोय तशी शरीर शुद्धी हाही एक भाग आहे, तर त्याविषयी आपण आणखी काय सांगू शकाल?
0: योगशास्त्रीय ग्रंथांमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या शुद्धिक्रियांचं वर्णन सापडतं. विशेषतः हटयोगामध्ये ज्या ठिकाणी आपलं शरीर शुद्ध करून नाडी शोधन करून त्याच्यानंतर काही आसनं, प्राणायाम आणि पुढच्या गोष्टी करणं अपेक्षित असतं, त्यावेळेला शरीराच्या शुद्धीसाठी काही गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत. त्या एकूण सहा आहेत, त्याच्यामुळे त्याला षटक्रिया असं म्हणतात. त्या सहा कर्मांची त्यांची

0: की त्यांची काही फलं पण आहेत की जी क्रिया केल्यामुळे त्या त्या माणसाला ती प्राप्त होतात. तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदामध्ये जशी पंचकर्म म्हणतो की ज्याच्यामध्ये देहाचं शोधन किंवा देहामधले जे दोष आहेत कफ वात पित्त त्यांचं शोधन होणं त्यांना पुन्हा साम्यावस्था प्राप्त करून देणं शक्य होतं, त्याच स्वरूपाच्या खरं तर ह्या थोडेसे प्रकार योगशास्त्रामध्ये आहेत असं दिसतं. फक्त एक फरक जाणवतो तो म्हणजे आयुर्वेदामध्ये निरनिराळे वनस्पती त्याच्यापासून बनवलेले रस किंवा काढे यांचा वापर ह्या शुद्धिक्रियांमध्ये केला जातो. तितका वनस्पतींचा वापर न करता साध्या गोष्टी वापरून ह्या शुद्धिक्रिया ह्या योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या आपल्याला दिसतात. धौतीर बस्तीस तथा नेतीस त्राटकम नौलिकम तथा कपालभातीस चैतानी षटकर्माणी समाचरेत असा एक श्लोक आपल्याला या संदर्भात बघता येईल, ज्याच्यामध्ये धौती ही एक क्रिया सांगितलेली आहे जी वमनासारखी आहे, म्हणजे उलटी करून पोटामधले जे दोष आहेत ते बाहेर काढायचे. त्याच्यासाठी दंड धौती म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा केळीचा बनवलेला अत्यंत मृदू असा दंड ते घशातून आत घालतात आणि बाहेर काढतात की ज्याच्याबरोबर तो जो एक उलटा रिफ्लेक्स येईल त्याने पोटातलं द्रव्य बाहेर पडून जाईल. किंवा वस्त्र धौती नावाचाही प्रकार एक आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये एक बारीक शिवलेली लांब पट्टी ही गिळायची आणि मग ती ओढून बाहेर काढायची असा प्रकार आपल्याला दिसतो, जेणेकरून जठरापर्यंतचे जे दोष आहेत ते बाहेर पडून जातील. त्याच्यानंतर बस्ती ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये गुदमार्गाद्वारे पाणी वापरून
1: तो मार्ग
0: पोटाच्या
1: साफ
0: हां
1: करणे.
0: खालच्या भागातले जे काही दोष आहेत ते दूर करणं हा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर नेती हा प्रकार माझ्या मते करोना काळात अनेकांनी पुन्हा एकदा तो
1: हो
0: लोकप्रिय झाला. आणि जलनेती हा एक आपल्याला अगदी माहिती असलेला भाग आहे की ज्याच्यामध्ये नासा मार्ग शुद्ध होणे हा एक त्याचा मुद्दा आहे की एका नाकावाटे पाणी आत जातं दुसऱ्या नाकपुडीतून ते बाहेर येतं आणि त्याच्यामुळे आतून नासिका मार्ग शुद्ध राहायला त्याच्यामध्ये जर काही दोष असतील तर ते दूर व्हायला मदत होते. ही जलनेती जशी खूप ठिकाणी आपल्याला केलेली दिसते किंवा लोक आता ती करतात त्याच पद्धतीने एक सूत्रनेती नावाचा पण प्रकार असतो की ज्याच्यामध्ये पाण्याऐवजी एक सूत हे नाकातून आत घालून बाहेर काढायचं किंवा तोंडातून बाहेर काढायचं आणि मग हलवून ते साफ करायचं, ज्याच्यामुळे तो मार्ग हा शुद्ध होईल स्वच्छ होईल अशा प्रकारची कल्पना हे आपल्याला दिसते. त्यामुळे नेती हा एक वेगळा प्रकार शुद्धीचा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर नवली ही जी एक क्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पोटामध्ये आपण जर विचार केला तर छातीत फुप्फुसं हृदय हे अवयव आहेत आणि खाली बाकी पोटातली आतडी वगैरे अवयव आहेत, यांच्यामध्ये एक पडदा असतो डायफ्रॅम, त्याला जोडणारा एक उदरदंडिका स्नायू जो आहे तो योगी माणूस ज्याला हे चांगल्या प्रकारे ह्या क्रियेवर कौशल्य प्रभुत्व प्राप्त झालेलं आहे तो डावी उजवीकडे हलवतो आणि त्याद्वारे पोटाचे जे स्नायू आहेत त्यांच्यावरच्या ह्या प्रभुत्वामुळे किंवा ते ह्या विशिष्ट प्रकारे हलवल्यामुळे आतले जे अवयव आहेत ते शुद्ध होतात किंवा त्यांच्यातले बारीक सारीक दोष निघून जातात, पचनक्रिया सुधारते अशा प्रकारे त्याचे फायदे हे आपल्याला वर्णन केलेले दिसतात. त्यामुळे ते नवली नावाचं एक कर्म हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं दिसतं. त्याच पद्धतीने कपालभाती हा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये भात्याप्रमाणे म्हणजे दीर्घश्वास घेऊन जोरात पाठोपाठ वेगाने उच्छ्वास सोडणं हा एक भाग येतो आणि ज्याच्यामुळे शरीराच्या मानेच्या वरचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये कान नाक घसा डोळे यासारखे महत्वाची इंद्रिय किंवा अवयव येतात यांची शुद्धी होणं हे अपेक्षित असतं, तो भाग सगळा तर याच्यामध्ये येतो. आणि याच्यामध्ये सांगितलेला अगदी वेगळा प्रकार जो एक आहे तो म्हणजे त्राटक. आता हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रतिमा त्राटक हा एक प्रकार दिसतो की ज्याच्यामध्ये मगाशी आपण बघितलं तसं ध्यानावस्थेत जाण्यासाठी जो आपण विचार केला तसं एखादी देवता प्रतिमा किंवा मूर्ती घेऊन तिच्यावर लक्ष केंद्रित करणं. फक्त त्राटक करताना अपेक्षित असं असतं की डोळे न मिटता उघडे ठेवून पूर्णपणे जितका वेळ जमेल तितका वेळ त्या समोरच्या वस्तूकडे बघायचं. त्याच्यासाठी साधारणपणे 2 ते 3 फुटांवर डोळ्यापासून ती वस्तू ठेवायची आणि तिच्याकडे बघायचं. आता साधारणपणे असं आहे की एकटक डोळे न मिटता जर तुम्ही बघितलं तर 1-10 सेकंदात 15 सेकंदात तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. ज्या वेळेला पाणी येतं त्यावेळेला थांबायचं म्हणजे हे त्या दिवशीचं त्राटक झालं. पण ज्या वेळेला तुम्ही दररोज अशा प्रकारे त्या तंत्राचं पुन्हा पुन्हा सराव करता त्यावेळेला हळूहळू ते पाणी न येता डोळे उघडे ठेवण्याची तुमची शक्ती जी आहे ती थोडी वाढत जाते त्या त्राटकातून आणि मग काही मिनिटांपर्यंत जो वेळ आहे हा वाढतो, याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं हा एक भाग आहे. आणि त्राटकाची एक वेगळी कल्पना शुद्धिक्रिया म्हणून जर बघितली तर ती अशी सांगितलेली आहे की तुम्ही ज्या गोष्टीवर त्राटक करता ती गोष्ट तुम्हाला आत्मसात होते. हा खरं तर त्याच्यामध्ये विचार हा आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे देवता प्रतिमेवर ज्यावेळेला तुम्ही त्राटक करता त्यावेळेला

0: त्याला त्या देवतेचं दर्शन तुम्हाला होणं हा एक प्रकार असतो. क्वचित प्रसंगी बिंदू त्राटक म्हणजे एक साधा उपाय असा करू शकतो की आपण भिंतीवर एखादा पांढरा कागद चिकटवून त्याच्यावर 1 ते 1.5 सेंटीमीटरचं एक छोटं भरीव काळं वर्तुळ काढलं आणि डोळ्यांच्या समोर एका रेषेत ते येईल अशा प्रकारे आपण तो कागद लावून जर त्याच्यासमोर बसलो तर त्या एका बिंदूवर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं बिंदू त्राटकं म्हणून. किंवा ज्योती म्हणजे मेणबत्ती किंवा पणतीची ज्योत निरांजनाची ज्योत ठेवून त्याच्यावर आपण त्राटक करणं असे पण वेगवेगळे प्रकार हे याच्यामध्ये दिसतात. आणि मग एक प्रकार आपल्याला त्याच्यातून असाही आलेला दिसतो की हे वस्तू प्राप्त करून देणारं असल्यामुळे तुम्हाला मनात असलेली जी काही वस्तू आहे जी मिळावी असं वाटतं
1: समोर ठेवे
0: अगदी ती जर समोर ठेवलीत आणि त्याच्यावर त्राटक केलं तर कालांतराने ती तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे मला गाडी हवी आहे तर मी गाडीचं चित्र ठेवायचं, मला घर हवंय तर घराचं चित्र ठेवायचं आणि दररोज त्राटक करायचं की कालांतराने ती गोष्ट प्राप्त होते. अशा प्रकारे हा थोडासा भाग या शास्त्रामध्ये येतो. पण मी म्हणलं तसं याच्यासाठी त्राटकं सांगितलेलं नाही, मुळामध्ये त्या अवयवांचं शोधन व्हावं, शुद्ध व्हावी आपलं शरीर आणि पुढे जाऊन तुम्हाला ती देवता प्राप्त व्हावी किंवा त्याच्याही पुढे जाऊन आत्मदर्शन होणं हे जे अपेक्षित आहे ते व्हावं यासाठी खरं तर या सगळ्या क्रियांचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे.
1: खूपच छान. तीन भागांमध्ये तुम्ही योग याविषयी इतकी सुरेख माहिती दिलीत. योग म्हणजे निव्वळ आसन किंवा निव्वळ श्वासाचे व्यायाम असं नसून ते किती त्याचे भाग आहेत आणि त्यासाठी किती साधना करावी लागते, सातत्य किती ठेवावं लागतं हे सगळं आज श्रोत्यांना त्यामुळे कळलं. आपण दिलेल्या ह्या मार्गदर्शनामुळे नक्कीच आता श्रोत्यांची योग या विषयावर विचार करण्याची दृष्टी बदललेली असेल हे नक्की. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांच्या डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा ऐकला. निर्मिती सहाय्यता वंशिका पवार यांचं.

व्रतमैत्रिणींनो, या पदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन होतं संज्ञा कुलकर्णी यांचं आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देतं.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
2: वाचन माणूस बनवतं.
3: वाचन मनांना घडवतं.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
3: वाचन चळवळ वाढवू.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
0: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. एक वाजतो आहे. प्रसारित करत आहोत NCERT प्रस्तुत कार्यक्रम, प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अब अपने आसपास की स्थानीय चीजों से बना सकते हैं अपना मजेदार जादुई पिटारा। क्या
1: जादुई पिटारा?
0: और अब इसी कार्यक्रम के साथ हमारा आज का समय यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
2: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग उमंग, उमंग।
4: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात NCERT पुरस्कृत प्रायोजित कार्यक्रम उमंग। आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र। ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
6: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात।
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
6: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
5: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
7: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।
8: सतारीचे बोल असोत
9: कि मंजुळ बासरी,
8: शततारांची संतूर असो
9: कि मंगल सनई,
8: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
9: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
4: आणि हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून सर्वदूर। श्रोते हो, आता यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र नंदुरबार धुळे जिल्ह्याचं संयुक्त मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत।

मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे।

विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 चा मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्यूयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता सुरु होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे.

0: टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्यानं मिळवला राज्यात 2रा क्रमांक. धुळे जिल्ह्यातील 18,52,548 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी. आदिवासी तसंच दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत. आणि नवापूर तालुक्यात बनावट युरियाच्या कारखान्यावर कारवाई. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
2: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात 2रा क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत April 2026 पासून आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 223,000 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून त्यापैकी 1,99,437 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामधील 1,91,437 सेवा कालमर्यादेत देण्यात आल्या आहेत. या कामगिरीमुळे धुळे जिल्हा राज्यात 2रा तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण

0: केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अर्ज प्रक्रिया, मंजुरीचे स्तर तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव तथा जिल्हा सेतू समिती निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील एकूण 123 ग्रामपंचायतींपैकी 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 85 गावे पाणी पुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना एक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाईबाबत नुकतीच शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री रावल यांनी विविध कामांचा आढावा घेतला. 85 गावे पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा, असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यात 18,52,548 मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विश्वते यांनी दिली आहे. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,752 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरित करतील आणि भरलेले अर्ज पुन्हा संकलित करण्यात येणार आहे. मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निगर्भित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. या समितीत राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा, पोषण, सिकलसेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बोरझर या मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध उत्पादन, मधमाशी पालन आणि ग्रामोद्योगाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी गावातील मध उत्पादन, शेतकरी आणि स्वयंरोजगार उपक्रमात कार्यरत लाभार्थ्यांशी संवाद साधला. बोरझर गावात राबवण्यात येत असलेल्या मध उत्पादन उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मध्यप्रहरीत 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 1:45:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
3: The next wave.
2: कार्यक्रमाची सुरुवात करूया गुरु या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि उदय मुजुमदार यांच्या स्वरातील गीतानं. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे AR रहमान यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत फना या चित्रपटातलं शान आणि कैलाश खेर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:56 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया धडकन या चित्रपटातलं अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे

धडकन या चित्रपटानंतर आता प्रसारित करत आहोत कल हो न हो या चित्रपटातलं सोनू निगम यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

कल हो न हो या चित्रपटातलं हे गीत आताच आपण ऐकलं, सोनू निगम यांच्या स्वरातलं. आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत जहर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं. सईद कादरी यांच्या गीताला संगीत आहे रूपकुमार राठोड यांचं.

श्रोते हो, हे होतं जहर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं गीत. द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातली यानंतरची गीतं आपण ऐकू शकाल 2:30. दरम्यान आता 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

त्याला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग. सगळ्यांशी आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखे, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिग्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं दुनियादारी या चित्रपटातलं गीत आणि आता कार्यक्रमात प्रसारित करत आहोत जत्रा या चित्रपटातलं हे गीत.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया खबरदार या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं विवेक आपटे यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत तू ही रे या चित्रपटातलं अमित राज आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अमित राज यांचं.

ऐकूया यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातलं, अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांनी. अश्विनी शेंडे यांच्या गीताला संगीत होतं नितीन मोहरीर यांचं. आणि श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया संक्रू पाटील यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं, श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं हे गीत जोगवा या चित्रपटातील आहे.

0: संकृ पाटील यांच्या या गीताला स्वर होता श्रेया घोषाल यांचा, संगीत अजय अतुल यांचं आणि जोगवा या चित्रपटातील या गीतासोबतच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. आता यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

नीट परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण

0: वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये

0: युद्धात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युझ्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेअर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ST प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 3:11 झाले आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया 4:58. तोपर्यंत या सभेत मी विद्यागौरी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी सविता जेरे या दुसऱ्या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोते हो, आजच्या या दुसऱ्या सभेत कार्यक्रमानं आता आपण सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना. ही रचना आहे धडकन या चित्रपटातली.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात धडकन या चित्रपटातलं गीत. कार्यक्रमात आता ऐकूया रूपकुमार राठोड यांच्या स्वरात रबने बना दी जोडी या चित्रपटातली ही रचना.

कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुलजार यांची ही रचना. ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट होता गुरु. कार्यक्रमात आता ऐकूया अतिफ यांच्या स्वरात सईद कादरी यांचं गीत. रूपकुमार राठोड यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना. हे गीत आहे जहेर या चित्रपटातलं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, अमित कुमार, अगदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गाणं. समीर यांची ही रचना, जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजतात. ऐकूया कार्यक्रम युववाणी. आमच्या युवक मित्रांसाठीचा हा कार्यक्रम. यामध्ये आज स्टे ट्यून या सदरात कवी, नाटककार, अभिनेते, लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम वल्ली व्यक्ती. लेखन आणि निवेदन केले स्वराली गायकवाड यांनी आणि सादर करते आहेत धीरज केदारी. ऐकूया युववाणी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक जीवनाचे प्रतिबिंब आहे. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक असून तिची साहित्यिक परंपरा अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली आहे. मराठी साहित्याने समाजाला योग्य दिशा देण्याचे, संस्कार घडविण्याचे आणि ज्ञानाचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. संत काव्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंत मराठी साहित्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि वैविध्यपूर्ण आहे. मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे 800 वर्ष

शतकांहून अधिक जुना मानला जातो. मराठीतील आद्य कवी म्हणून संत ज्ञानेश्वर यांचे नाव घेतले जाते. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला लोकाभिमुख बनवून सामान्य जनतेपर्यंत अध्यात्माचे ज्ञान पोचवले. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला नवे वैभव प्राप्त झाले. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात मराठी साहित्याने डिजिटल माध्यमांचा स्वीकार केला आहे. ई पुस्तके, ब्लॉग, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांद्वारे साहित्य अधिक व्यापक वाचकांपर्यंत पोचत आहे. नवोदित लेखकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी नवीन व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मराठी साहित्याचा प्रसार आणि विकास अधिक वेगाने होत आहे. मराठी साहित्याचे महत्त्व केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाहीये. ते समाजाला विचार करायला शिकवते, संस्कृतीचे जतन करते आणि मानवतेचा संदेश देते. साहित्यामुळे माणसाच्या विचारशक्तीचा विकास होतो, संवेदनशीलता वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक बनतो. मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असून ते भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. उपसंहार म्हणून असे म्हणता येईल की मराठी साहित्य ही महाराष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंतचा त्याचा प्रवास अत्यंत वैभवशाली आहे. अनेक साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर मराठी भाषेला समृद्ध केले आहे. समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन आणि ज्ञानप्रसार यामध्ये मराठी साहित्याचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे मराठी साहित्याचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. मित्रांनो, मराठी साहित्य विश्वात अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेले, परंतु ज्यांनी आपल्या लेखणीने, विनोदबुद्धीने, संगीताने, अभिनयाने आणि मानवतेच्या भावनेने संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवले, त्या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे पु ल देशपांडे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक बहुआयामी कलावंत होते. त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले, रंगभूमीला नवे आयाम दिले आणि सामान्य माणसाच्या जीवनातील आनंद, दुःख, विसंगती आणि सौंदर्य यांचे अप्रतिम चित्रण केले. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे संबोधले जाते. हास्य हे जीवनाचं अमृत आहे असं म्हटलं जातं. या अमृताचा अखंड झरा आपल्या साहित्य, नाटक, संगीत आणि व्यक्तिमत्वातून महाराष्ट्राला देणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. त्यांच्या लेखणीतून जन्माला आलेली पात्रे आजही आपल्या आसपास वावरत असल्याचा भास होतो. त्यांनी केवळ लोकांना हसवले नाही, तर माणुसकी, संवेदनशीलता आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टीही दिली. मित्रांनो, पु ल देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे बालपण सांस्कृतिक वातावरणात गेले. त्यांच्या कुटुंबात साहित्य, संगीत आणि कलांविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे स्वतः कवी आणि साहित्यिक होते. या वातावरणाचा पु ल यांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडला. लहानपणापासूनच त्यांना संगीत, नाटक आणि वाचन यांची आवड होती. पु ल देशपांडे यांचे बालपण आणि सुरुवातीचे आयुष्य अत्यंत समृद्ध सांस्कृतिक वातावरणात गेले. लहानपणापासूनच त्यांना संगीत, नाटक, वाचन आणि वक्तृत्व यांची विशेष आवड होती. विद्यार्थी दशेतच त्यांची संगीत आणि साहित्य क्षेत्रातील प्रतिभा दिसून येऊ लागली होती. त्यांनी हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेतले आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना तरुण वयातच काम करण्यास सुरुवात करावी लागली. परंतु याच संघर्षाच्या काळाने त्यांना सामान्य माणसांचे जीवन जवळून पाहण्याची संधी दिली. पुढे त्यांच्या लेखनातील जिवंत व्यक्तिरेखा, विनोदबुद्धी आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण यामागे त्यांच्या बालपणातील आणि तरुणपणातील हे अनुभव महत्त्वाचे ठरले. पुलंचे साहित्य हे

त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे. त्यांनी कथा, प्रवास वर्णने, व्यक्तिचित्रे, नाटके, लेख, भाषणे आणि विनोदी साहित्य अशा विविध प्रकारात लेखन केले आहे. त्यांच्या लेखनाची भाषा अत्यंत सोपी, प्रवाही आणि सर्वसामान्यांना समजणारी होती. त्यामुळे त्यांचे साहित्य प्रत्येक वयोगटातील वाचकांना आवडते. त्यांनी मानवी स्वभावातील विविध पैलू अत्यंत नेमकेपणाने आणि विनोदी शैलीत मांडले. त्यांच्या लेखनात समाजातील विविध व्यक्तींचे वास्तव चित्रण दिसून येते. पु ल देशपांडे हे मराठी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. लेखक, विनोदीकार, नाटककार, कथाकार, प्रवास वर्णनकार, अनुवादक, संगीतकार आणि अभिनेते अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या साहित्याने मराठी भाषेला समृद्ध केले आणि सामान्य माणसाच्या जीवनातील सुखदुःख, विनोद, विसंगती आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे उभे केले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, पु ल देशपांडे यांच्या साहित्याची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची सहज, ओघवती आणि विनोदी लेखनशैली. त्यांनी विनोदाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता समाजातील विसंगती, मानवी स्वभावातील दोष आणि जीवनातील वास्तव दाखवण्यासाठी केला. त्यांच्या लेखनातील विनोद हा कधीही टोचणारा नसून प्रेमळ आणि विचारप्रवर्तक आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याला सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पु ल देशपांडे यांच्या विनोदातील सामाजिक भान हे मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. पु ल केवळ विनोद निर्माते नव्हते, तर ते समाजाचे सूक्ष्म निरीक्षक होते. त्यांच्या लेखनातून, नाटकातून आणि भाषणातून केवळ हशा निर्माण होत नाही, तर समाजातील विसंगती, ढोंग, अज्ञान आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत यांचे प्रभावी दर्शन घडते. त्यामुळे त्यांचा विनोद हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही, तर तो विचार करायला लावणारा ठरतो. पु ल देशपांडे यांच्या विनोदाची सर्वात मोठी ताकद म्हणजे निरीक्षण शक्ती. त्यांनी समाजातील सामान्य माणसाचे बारकावे अत्यंत जवळून टिपले. चाळ संस्कृती, नोकरशाहीतील गोंधळ, मध्यमवर्गीय जीवनातील अडचणी, भाषा आणि व्यवहारातील विसंगती यांचा त्यांनी अत्यंत सहज आणि मार्मिक पद्धतीने उपयोग केला. त्यांच्या विनोदात कुठेही अक्रस्ताळेपणा नाही, उलट एक प्रकारची सौम्य टीका आहे जी वाचकाला स्वतःच्या वर्तनावर विचार करायला भाग पाडते. बटाट्याची चाळ ही त्यांची एक गाजलेली साहित्यकृती आहे. मुंबईतील चाळ संस्कृती, तेथील रहिवाशांचे परस्पर संबंध, त्यांचे आनंद दुःख आणि सामूहिक जीवन यांचे अत्यंत विनोदी आणि वास्तववादी चित्रण त्यांनी या पुस्तकातून केले आहे. या पुस्तकामुळे मराठी वाचकांना शहरी जीवनाचे एक जिवंत दर्शन घडले. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या ग्रंथाला मराठी साहित्यात विशेष स्थान आहे. या पुस्तकात त्यांनी समाजातील विविध स्वभावांच्या व्यक्तींची जिवंत आणि हृदयस्पर्शी चित्रे रेखाटली आहेत. अंतू बर्वा, नारायण, चितळे मास्तर यासारखी पात्रे आजही वाचकांच्या स्मरणात आहेत. या व्यक्तिरेखा केवळ काल्पनिक नसून आपल्या आसपासच्या समाजाचे प्रतिबिंब आहेत. मानवी स्वभावाचे बारकावे टिपण्याची त्यांची क्षमता या ग्रंथातून स्पष्टपणे दिसून येते. पु ल यांच्या विनोदात भाषेचा अतिशय कुशल वापर दिसतो. ते बोली भाषा, प्रमाण भाषा आणि इंग्रजी हिंदी मिश्रित भाषा यांचा हुशारीने उपयोग करतात. यामुळे त्यांच्या पात्रांना वास्तवता प्राप्त होते. ही भाषा केवळ हास्यासाठी नाही, तर समाजातील भाषिक विसंगती आणि मानसिकता उघड करण्यासाठी वापरली जाते. त्यांनी परदेशी साहित्याचे मराठीत उत्कृष्ट रूपांतर करून मराठी वाचकांना जागतिक साहित्याचा परिचय करून दिला. त्यांच्या लेखनातून हे स्पष्ट होते की भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून समाजाचे प्रतिबिंब आहे. मित्रांनो, नाटककार म्हणूनही पु ल देशपांडे यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.
तुझे आहेत

तुझपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी यासारख्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली. विशेषतः ती फुलराणी हे नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पॅग्मालियन या नाटकाचे मराठी रूपांतर असून ते मराठी रंगभूमीवरील अजरामर कलाकृती मानले जाते. त्यांच्या नाटकांमध्येही सामाजिक भान ठळकपणे दिसते. तुझे आहे तुझपाशी सारख्या नाटकातून मानवी स्वभाव, आत्मपरीक्षण आणि मूल्यांची जाणीव यावर प्रकाश टाकला आहे. विनोदाच्या माध्यमातून ते गंभीर सामाजिक आणि तत्वज्ञानात्मक प्रश्न मांडतात. त्यामुळे प्रेक्षक फक्त हसत नाहीत तर विचारही करतात. हीच त्यांच्या लेखनाची मोठी विशेषता आहे. त्यांनी अनेक नाटके लिहिली आणि त्यातील संवाद लेखनातून मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. पु ल देशपांडे हे उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक नाट्यप्रयोगांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटवली. त्यांचा सादरीकरणातील सहजपणा आणि नैसर्गिक अभिनय शैली प्रेक्षकांना खूप भावली. रंगभूमीवर त्यांनी सादर केलेली पात्रे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, ती फुलराणी यासारखी नाटके मराठी रंगभूमीवरील मैलाचे दगड ठरली आहेत. त्यांच्या नाट्यलेखनाची खासियत म्हणजे साधी पण अर्थपूर्ण भाषा आणि जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगातून निर्माण होणारा विनोद. त्यांच्या नाटकामध्ये केवळ मनोरंजन नसून विचार प्रवृत्तीही आहे. त्यांनी रंगभूमीला केवळ अभिनयाचे माध्यम न ठेवता विचार आणि भावना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन बनवले. मित्रांनो, प्रवास वर्णन हा देखील त्यांच्या साहित्याचा एक महत्वाचा भाग आहे. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा यासारख्या प्रवास वर्णनांमधून त्यांनी विविध देश, संस्कृती आणि तेथील लोकजीवनाचे आकर्षक वर्णन केले आहे. त्यांच्या निरीक्षण शक्तीमुळे ही प्रवास वर्णने केवळ माहितीपर न राहता साहित्यिक आनंद देणारी ठरली. पु ल देशपांडे हे उत्कृष्ट अनुवादकही होते. त्यांनी अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉर्ज बर्नार्ड शॉ, रवींद्रनाथ टागोर यासारख्या जागतिक साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या अनुवादांमुळे मराठी वाचकांना जागतिक साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. पु ल देशपांडे यांना संगीताची लहानपणापासूनच आवड होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचे सखोल अध्ययन केले होते आणि त्याचा प्रभाव त्यांच्या लेखनात तसेच सादरीकरणात दिसून येतो. त्यांनी अनेक संगीतविषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले आणि लोकसंगीत तसेच शास्त्रीय संगीत यांची सुंदर ओळख सामान्य रसिकांपर्यंत पोचवली. त्यांच्या मैफिल या शैलीतील सादरीकरणामुळे संगीत अधिक लोकाभिमुख झाले. त्यांनी केवळ संगीत ऐकले नाही तर ते अनुभवले आणि लोकांपर्यंत पोचवले. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये संगीताबरोबरच विनोद आणि निरीक्षण शक्तीचा सुंदर संगम असे. ते एखाद्या रागाची किंवा बंदिशीची ओळख करून देताना अतिशय साध्या भाषेत त्यामागील भावार्थ समजावून सांगत. त्यामुळे शास्त्रीय संगीत हे सामान्य लोकांसाठीही आकर्षक आणि समजण्यास सोपे झाले. संगीत आणि रंगभूमी यांचा संगम त्यांच्या कामात स्पष्ट दिसतो. त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये नाट्यछटा, संगीत आणि विनोद यांचा सुंदर मेळ असायचा. त्यामुळे प्रेक्षकांना एकाच वेळी ज्ञान, मनोरंजन आणि भावनांचा अनुभव मिळायचा. त्यांनी कलांना लोकांच्या दैनंदिन जीवनाजवळ आणले. त्यांचे योगदान केवळ कलात्मकच नव्हे तर सांस्कृतिकही आहे. त्यांनी मराठी समाजाला एक सुसंस्कृत, विचारशील आणि आनंदी कलादृष्टी दिली. आजही त्यांची नाटके, त्यांचे संगीताविषयक कार्यक्रम आणि त्यांचे लेखन लोकांना प्रेरणा देतात. एकूणच पु ल देशपांडे यांचे साहित्यिक योगदान मराठी साहित्याच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. त्यांनी विनोद, नाटक, कथा, कादंबरी, प्रवास वर्णन आणि अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये उल्लेखनीय कार्य करून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या साहित्याचा प्रभाव आजही तितकाच जिवंत असून पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. म्हणूनच पु ल देशपांडे हे केवळ एक साहित्य

जागतिक नसून मराठी संस्कृतीचे अमूल्य दूत मानले जातात. मित्रांनो, पु ल देशपांडे हे मराठी साहित्य, संगीत आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात विनोद, संगीताची सखोल जाण आणि नाट्यकलेची उत्कृष्ट समज यांचा सुंदर संगम दिसतो. मराठी संस्कृतीला त्यांनी दिलेले योगदान केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही, तर संगीत आणि रंगभूमीच्या क्षेत्रातही ते तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्यामुळे मराठी कला जगतात एक वेगळीच ओळख निर्माण झाली. अशा प्रकारे पु ल देशपांडे यांनी संगीत आणि रंगभूमी या दोन्ही क्षेत्रात अमूल्य योगदान दिले असून मराठी संस्कृतीला समृद्ध केले आहे. त्यांचे कार्य हे मराठी कला जगतातील एक तेजस्वी अध्याय आहे, जो नेहमीच स्मरणात राहील. मित्रांनो, पु ल देशपांडे हे मराठी साहित्य विश्वातील एक अत्यंत प्रभावी, बहुआयामी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. युवकांसाठी ते केवळ लेखक नसून एक जीवन शिक्षक म्हणूनही महत्वाचे ठरतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातून आणि साहित्यामधून शिकण्यासारखे अनेक मूल्य आहेत. पु ल देशपांडे यांच्या लेखनातील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे साधेपणा आणि आनंदी वृत्ती. त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्याला केंद्रस्थानी ठेवून विनोदी शैलीत जीवनातील वास्तव मांडले. त्यांच्या कथांमध्ये आणि नाटकांमध्ये माणसाच्या छोट्या छोट्या आनंदांचा सन्मान दिसतो. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात युवकांनी त्यांच्या लेखनातून आनंदी राहण्याची कला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या लेखनात माणुसकी, सहानुभूती आणि सामाजिक समज यांचा सुंदर संगम दिसतो. त्यांनी कधीही समाजातील लोकांना उपहासाने कमी लेखले नाही, तर त्यांच्या त्रुटींमधूनही माणुसकी शोधली. त्यामुळे युवकांना इतरांचा स्वीकार करण्याची तसेच विविध विचारांना समजून घेण्याची वृत्ती विकसित होते. हीच गोष्ट त्यांना अधिक परिपक्व आणि जबाबदार नागरिक बनवते. पु ल देशपांडे यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीला एक वेगळी उंची दिली. त्यांच्या लेखनातून भाषेची समृद्धता आणि सौंदर्य स्पष्ट दिसते. युवकांनी त्यांच्या साहित्याचे वाचन करून भाषेवर प्रेम करणे, अभिव्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहणे शिकावे. ही गोष्ट आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अधिक महत्वाची ठरते. पु ल देशपांडे हे आपल्याला हे शिकवतात की आयुष्य गंभीर असले तरी ते सुंदर आणि हसतमुख पद्धतीने जगता येते. त्यांच्या लेखनातून मिळणारी प्रेरणा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडते. युवकांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सकारात्मक, संवेदनशील आणि सर्जनशील आयुष्य घडवावे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. मित्रांनो, पु ल देशपांडे हे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर नाव आहे. त्यांचा विनोद, भाषेवरील प्रभुत्व आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आजही तितकाच ताजा आणि प्रभावी वाटतो. आजच्या काळातील पु ल असा विचार करताना त्यांच्या लेखनातील मानवी संवेदना आणि साध्या गोष्टींमधील सौंदर्य शोधण्याची कला विशेष लक्षात येते. आजच्या डिजिटल आणि धावपळीच्या युगात माणसाच्या आयुष्यात ताणतणाव, स्पर्धा आणि एकटेपणा वाढताना दिसतो. अशा परिस्थितीत पु ल यांचे साहित्य मनाला दिलासा देणारे ठरते. त्यांच्या लेखनात असलेला हलका फुलका विनोद आणि सूक्ष्म निरीक्षण आजही लोकांना हसवत आणि विचार करायला लावतं. त्यामुळे आजच्या पिढीसाठी ते केवळ लेखक नाहीत, तर मानसिक आधार देणारे मार्गदर्शक वाटतात. आजच्या काळातील तरुणांमध्ये सोशल मीडियामुळे संवाद वाढला असला तरी प्रत्यक्ष नात्यांमध्ये दुरावा जाणवतो. अशा वेळी पु ल यांच्या लेखनातून मिळणारा माणुसकीचा संदेश अधिक महत्वाचा ठरतो. त्यांनी नेहमीच साध्या माणसाच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्यातील सौंदर्य यांना केंद्रस्थानी ठेवले. हे मूल्य आजही तितकेच लागू पडतात. पु ल यांची भाषा अत्यंत सोपी, रसाळ आणि लोकाभिमुख होती. त्यामुळे आजच्या काळातही त्यांचे साहित्य विद्यार्थ्यांपासून वाचकांपर्यंत सर्वांना सहज समजते आणि आवडते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील नम्रता, विनोदबुद्धी आणि सकारात्मकता

आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. आजच्या काळातही पु ल यांचा विनोद तितकाच सुसंगत वाटतो, कारण त्यांनी मांडलेली सामाजिक वास्तवता आजही अनेक प्रमाणात अस्तित्वात आहे. शहरी जीवनातील ताणतणाव, मध्यमवर्गीय मानसिकता आणि मानवी नात्यातील गुंतागुंत हे विषय अजूनही महत्त्वाचे आहेत, त्यामुळे त्यांचे लेखन कालातीत ठरते. शेवटी असे म्हणता येईल की पु ल देशपांडे यांचा विनोद हा केवळ हसवणारा नाही तर समाजाला आरसा दाखवणारा आहे. त्यांच्या विनोदातून सामाजिक भान, संवेदनशीलता आणि मानवी मूल्ये यांचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच ते मराठी साहित्यातील अद्वितीय विनोदी लेखक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे साहित्य आजही तितकेच लोकप्रिय आणि प्रभावी आहे. त्यांचे साहित्य केवळ वाचण्यासाठी नसून जगण्यासाठी आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याचा प्रभाव पुढील अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहील आणि ते मराठी साहित्याच्या इतिहासात सदैव अजरामर राहतील. चला तर मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबते. मॉब लिंचिंग रोखा, मानवतेला वाचवा, युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, समाजात घडणारी मॉब लिंचिंग अर्थात गुन्हेगारी जमावाकडून होणारी हिंसा ही केवळ एका व्यक्तीविरुद्ध नाही तर समाजातील कायदा, संविधान आणि मानवतेविरुद्ध क्रूरता आहे. अफवा, द्वेष आणि जातीय धार्मिक तेढ या गोष्टींमुळे निरपराध लोक बळी जात आहेत. हे थांबवायचं असेल तर युवकांची सजगता आणि एकजुटीची भूमिका अत्यावश्यक आहे. मित्रांनो, मॉब लिंचिंग ही कायद्याच्या बाहेरची बेकायदेशीर आणि अमानवी कृत्य आहे. अफवांवर विश्वास ठेवणं हे गुन्ह्यास निमंत्रण देणं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीपासून सावध राहा. मित्रांनो, युवक म्हणून आपली जबाबदारी काय? तर कायद्यावर विश्वास ठेवा, हिंसेऐवजी संवाद आणि शांततेचा मार्ग निवडा, अफवांची सत्यता तपासा, कोणत्याही हिंसक कृत्याला पाठिंबा देऊ नका, विरोध करा आणि गरज असेल तर पोलिसांना किंवा प्रशासनाला माहिती द्या. मित्रांनो, म्हणूनच हिंसेला नकार आणि माणुसकीला साथ द्या. अफवांपासून दूर राहा, सत्य आणि शांततेला अंगीकारा. मित्रांनो, संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि कायद्याचा आदर राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मित्रांनो, चला तुमच्या सजगतेतून एक जबाबदार, मानवतावादी आणि सुरक्षित भारत घडवूया, जिथे न्याय हा जमावाच्या हाती नसून कायद्याच्या हाती असेल. धन्यवाद. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. लेखन निवेदन होतं स्वराली गायकवाड यांचं आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: benchmark domestic equity indices ended today's trading session with strong gains of around 2%, driven by hopes of de-escalation in West Asia. The Sensex surged 1,695 points to close at 75,528, while the Nifty jumped 461 points to settle at 23,623. And that is the end of this news bulletin.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे ठीक 6:10 झाले आहेत. ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:30 आपण ऐकू शकाल स्वस्थ भारत याअंतर्गत 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम डेच्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत धीरज केदारी. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात पीक उत्पादन वाढीसाठी कमी खर्चाच्या जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे माजी प्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ लाहोरी यांनी दिलेली माहिती. तसंच कृषीवाणी या अंतर्गत पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर बाजारभाव. सादर करते आहेत धीरज केदारी. रात्री 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम एक कलाकार. आजचा हा कार्यक्रम केंद्रित आहे पु ल देशपांडे यांच्यावर. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 करंट अफेअर. तर 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आपण आस्वाद घेऊ शकाल. सभेच्या शेवटी रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात जयंत केसकर यांचं गायन आपण ऐकू शकाल. आज तुम्ही ऐकाल त्यांनी गायलेला राग नायकी कानडा. श्रोते ही होती आमच्या आज उर्वरितच्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या 13 जून शनिवार आमच्या उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐकूया. उद्याची आमची सभा सुरू होईल 5:45. यामध्ये 5:55 गिरवाणवाणी या अंतर्गत महर्षी व्यास रचित नवग्रह स्तोत्र सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन यामध्ये सुरुवातीला काही भक्तिगीतं आणि त्यानंतर 6:25 चिंतन यामध्ये डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार आपण ऐकू शकाल. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. तर 6:35 दिनविशेष सादर करतील मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या अंतर्गत कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पिकनिहाय शिफारसी याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये गर्भाशय बाहेर पडणे या विषयावर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी सांगितलेली माहिती. आणि 6:50 परिसर या अंतर्गत हवामान बदलाचे परिणाम याविषयीची माहिती लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. 7:00 आजचा विचार आणि 7:10 प्रादेशिक बातम्या. सात वाजून 25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 आणि पुन्हा सकाळी 8:40 भावधारा मराठी सुगम संगीताचा आपण लाभ घेऊ शकाल. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. तर सकाळी 9:30 स्वरांजली यामध्ये उद्याचं गीत आहे गाऊ विठ्ठलाची गाणी हे डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीत दिलं आहे आशुतोष कुलकर्णी यांनी आणि हे गीत गायलं आहे सावनी रवींद्र आणि धनंजय पवार यांनी. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभूमिराशी यांचं. सादर करते आहेत गौरव सिंपी. हे आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असेल. सकाळी 9:40 हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रम. उद्याचा विषय आहे अल्बिनिझम अर्थात विवक्षणता आणि त्वचाविकार आणि वक्ते आहेत त्वचाविकार.

तज्ज्ञ डॉक्टर संध्या हिपरगेकर, सूत्रसंचालन आणि निर्मिती सहाय्य आरती पटवर्धन यांचं, तर सादर करते आहेत धीरज केदारी. सकाळी 10:10 कॅलिडोस्कोप यामध्ये अ लाईफ इन लॅफ्टर, दासरानी स्टोरी रिटन अँड नॅरेटेड बाय चेतन शेट्टी, सादर करते आहेत गौरव सिंपी. सकाळी 10:30 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रमाचा आपण लाभ घेऊ शकाल, तर 11:30 गाता रहे मेरा दिल यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. दुपारी 12:00 वेळ आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची, यामध्ये गेली 50 वर्षांवरून अधिक काळ सेवाभावनेने संस्कार वर्ग आणि पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या काही कविता. सादर करते आहेत तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असेल. दुपारी 1:00 आपकी पसंत आणि 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र. दुपारी 1:45 द नेक्स्ट वेव आणि पुन्हा दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव, नवीन हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आपण याचा आस्वाद घेऊ शकाल. आमची संध्याकाळची सभा सुरू होईल 4:58, यामध्ये संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम, या अंतर्गत यामध्ये स्टेट ट्यून या सदरात विनोदी लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, शिक्षणतज्ञ प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आचार्य अत्रे बहुआयामी व्यक्तिमत्व, लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं आणि सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल, तर 6:30 कार्यक्रम कलश, यामध्ये पत्रकारिता सेवा से कॉर्पोरेट तक हा रूपकात्मक कार्यक्रम, लेखन आणि सहभाग स्वरांगी साने यांचा आणि सादर करते आहेत देवकी कुलकर्णी. 7:15 वृत्तविशेष, तर 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये आम्ही शेतकरी, शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम, यामध्ये 4 सूत्री भात लागवड तंत्र अवगत करून भात शेती करणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ आवळे यांच्याशी सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद, आणि कृषीवाणी या अंतर्गत कीट रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पिकनिहाय शिफारसी आणि बाजारभाव आपण ऐकू शकाल, सादर करते आहेत धीरज केदारी. 7:15 एक कलाकार, उद्याचे कलाकार आहेत प्रल्हाद केशव आत्रे. आणि सभेच्या शेवटी 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, याचा आपण आस्वाद घेऊ शकाल. ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे ठीक 6:30 वाजले आहेत। ऐकूया स्वस्थ भारत। यामध्ये आज 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम दिवसाच्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोगतज्ञ डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया। सादर करते आहेत धीरज केदारी।
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत कार्यक्रमात आज ऐकूयात 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे च्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोगतज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते आहेत धीरज केदारी।

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, 13 जून रोजी संपूर्ण जगात जागतिक अल्बिनिझम जनजागृती दिन पाळला जातो. समाजात या स्थितीबद्दल अनेक गैरसमज आहेत. विशेषतः अल्बिनिझमचा डोळ्यांच्या आरोग्याशी काय संबंध असतो, या व्यक्तींना दैनंदिन जीवनात कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि पालकांनी लहान वयातच कोणती काळजी घ्यायची, याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केले नेत्ररोग तज्ज्ञ पूनम गांधी यांना. नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट असलेल्या डॉक्टरांना या क्षेत्रातला 15 वर्षांचा अनुभव आहे. तर डॉक्टरांशी आज आपण अल्बिनिझम आणि डोळ्यांचं आरोग्य या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी अल्बिनिझम म्हणजे नेमकं काय आणि या आजाराची कारणं काय सांगता येतील?
1: अल्बिनिझम हा एक जनुकीय आजार आहे. प्रथम तर अल्बिनिझम हा शब्द ऐकल्यावर आत्तासुद्धा ऐकणाऱ्या श्रोत्यांमधल्या बऱ्याच जणांना हा असा काही आजार असतो का याची सुद्धा माहिती नसेल. जितका मधुमेह, हृदयरोग, बीपी याबद्दल जागृती आहे, तशी अल्बिनिझम या आजाराबद्दल नाहीये. कारण याचा जो रेशो म्हणता येईल किंवा 20,000 व्यक्तींमागे एका व्यक्तीला हा आजार होतो, आणि हा आजार मेनली गुणसूत्रांमध्ये बदल काहीतरी झाल्यामुळे होत असतो. तर त्यामुळे हा आजार अनुवंशिकही असू शकतो. या आजारामध्ये आपल्या शरीरात मेलॅनिन नावाचं जे रंगद्रव्य असतं त्याची उत्पत्ती होत नाही, त्याचा पूर्ण अभाव किंवा कमतरता असते. आपण जे काही अन्न खातो त्याचं विघटन होऊन त्याच्यातलं टायरोसिन नावाचं अमायनो ॲसिड असतं, त्याच्यापासून हे मेलॅनिन बनतं. तर या सगळ्या चक्रामध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मेलॅनिन नावाचं द्रव्य तयारच होत नाही. आता या रंगद्रव्याचं काम असतं की आपल्या केसांचा रंग, आपल्या त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग ठरवणे. शिवाय या रंगद्रव्यामुळे आपलं सूर्यप्रकाशापासून प्रोटेक्शन किंवा संरक्षण होत असतं. आता हे मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य जर निर्माणच झालं नाहीये तर अशा व्यक्तींची त्वचा कशी दिसते, तर पूर्णपणे पांढरट अशी दिसते. त्यांचे केस जे असतात ते पांढरे, गोल्डन किंवा मग तपकिरी लाल रंगाचे असतात. डोळे सुद्धा त्यांचे निळसर आणि खूप प्रकाश असेल तर त्या प्रकाशामध्ये त्यांचे डोळे लाल, गुलाबी असे दिसायला लागतात.
0: बरं, म्हणजे ही एक जनुकीय स्थिती म्हटली पाहिजे.
1: हो, गुणसूत्रांमध्ये काही बदल होतो आणि त्यामुळे होतं. काही वेळेस आईला वडिलांना नाहीये, मग मुलाला कसा आला? तर आई आणि वडील दोघेही कॅरियर असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते दिसताना दिसत नाही पण मुलामध्ये येतं, कारण दोघंही कॅरियर आहेत. यातला एकच जण कॅरियर असेल तर ही संभावना खूप कमी असते.
0: बरं, आता या आजाराची कारणं काय सांगता येतील?
1: हा जनुकीय आजार आहे. गुणसूत्रांमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हाच हा आजार होतो.
0: अच्छा. आता अल्बिनिझमचा डोळ्यांवर नेमका कसा परिणाम होतो आणि या व्यक्तींमध्ये प्रकाशाची संवेदनशीलता म्हणजेच फोटोफोबिया का वाढतो?
1: आता मेलॅनिन रंगद्रव्ये ते डोळ्यामध्ये कुठे कुठे असतं, तर एक तर पापणीच्या त्वचेवर असणार, डोळ्याच्या बाहुलीमध्ये असतं, डोळ्याचा मागचा जो पडदा ज्याला रेटिना म्हणतात त्याच्यामध्ये असतं. तर पापणीमध्ये जेव्हा आता रंगद्रव्य नाही आहे तर पापणीचा रंग जसं सांगितलं तसं पूर्ण त्वचेचाच रंग पांढरट असतो. पापण्यांचे केस, भुव्यांचे केस हेही या लहान मुलांमध्ये पांढरट किंवा गोल्डन असे असतात. त्यानंतर त्यांचा डोळ्यांमध्ये, बाहुलीमध्ये जर रंगद्रव्य नाही आहे त्यामुळे सूर्यप्रकाशाला हे जे नॅचरल फिल्टर आहे आपल्या बॉडीतलं मेलॅनिन ते काम करत नाही आहे. त्यामुळे जो काही सूर्य

0: प्रकाश किंवा कुठलाही तीव्र प्रकाश डोळ्यांवर पडतोय तो पूर्णपणे डोळ्याच्या मागच्या पडद्यापर्यंत पोहोचवला जातो. तिथे कुठलाही फिल्टर होत नाहीये, शिल्ड होत नाहीये. आणि शिवाय रेटिनामध्ये सुद्धा मेलॅनिनची कमी आहे, त्यामुळे तो प्रकाश रेटिनामध्ये सुद्धा शोषला जात नाही, त्यामुळे मग तो प्रकाश सहन न होण्या इतकं प्रखर डोळ्यापर्यंत पोहोचला.
1: अच्छा, पण आता तुम्ही शिल्ड आणि ही जी काही नावं घेतली तर ते अजून विस्तृतपणे काय सांगू शकाल याविषयी?
0: मेलॅनिनचं कामच हे आहे, या रंगद्रव्याचं काम हे आहे की जो काही सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडतोय किंवा डोळ्यांवर पडतोय तर तो त्याच्यामध्ये शोषला जातो, त्यामुळे आपल्याला तितकासा घातक ठरत नाही. पण या आजारामध्ये मेलॅनिन नसल्यामुळेच जी काही अतिनील किरण, सूर्यप्रकाशातली अतिनील किरणं आहेत, ती डायरेक्ट त्वचेमध्ये, डायरेक्ट डोळ्यांमध्ये पूर्णपणे जेवढी आहेत तेवढ्या प्रखरतेने घुसतात आणि त्यामुळे डॅमेज होतो. अशा रुग्णांना म्हणून त्वचेचा कॅन्सर होण्याचीही शक्यता जास्त असते आणि जनरली 40 आतच जर काळजी नाही घेतली तर त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता
1: जास्त असते. बरं, आता डॉक्टर, अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्यानं कोणत्या प्रकारच्या दृष्टी समस्या अधिक प्रमाणात आढळतात?
0: आता जसं सांगितलं तसं प्रकाशाला संवेदनशीलता आहेच आहे, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये फोटोफोबिया म्हणतो. फोबिया म्हणजे भीती, फोटो म्हणजे लाईट, तर त्यांना प्रकाशाची भीतीच वाटते एवढा त्यांना तो त्रास होत असतो. काही वेळेस पेशंटना खूप लांबचं बघता येत नाही किंवा लांबच्यासाठी खूप मोठा नंबर वापरायला लागतो. तिरळेपणा असतो, डोळ्याचा वेडा वाकडा नंबर असतो, म्हणजे की ज्याला आपण सिलेंड्रिकल नंबर म्हणतो तो नंबर असतो, आणि डोळ्यांच्या बुबुळांची सतत अनियंत्रित हालचाल होत असते, ज्याला इंग्लिशमध्ये निस्टॅगमस म्हणतात, तर तीही होत असते. तर ही लक्षणं दिसतात. शिवाय या पेशंटना नजर सुद्धा, म्हणजे दृष्टी जी म्हणता येईल ती सुद्धा नॉर्मलपेक्षा कमी असते. मग ती थोडीशी कमी असण्यापासून अगदी ज्याला लीगल ब्लाइंडनेस म्हणता येईल एवढी कमी पण होऊ शकते. पण या आजारात पूर्ण अंधत्व येत नाही आणि लहानपणापासून जेवढी दृष्टी साधारण त्याच्यामध्ये खूप खराबी होत नाही, जेवढी आहे ती तेवढीच
1: राहते म्हणजे. अच्छा, आता लहान मुलांचा तुम्ही विषय काढला तर लहान मुलांमध्ये अल्बिनिझमचं अचूक निदान कोणत्या वैद्यकीय तपासण्यांद्वारे केलं जातं?
0: हे निदान अल्बिनिझमचं तर जसं म्हटलं असं की बघूनच आपल्याला लक्षात येतं की ह्या पेशंटला अल्बिनिझम, म्हणजे क्लिनिकली डायग्नोसिस जे म्हणतात
1: लगेच लक्षात
0: ते लक्षात येतं. फक्त तपासण्या करणं कशासाठी गरजेचं असतं की त्या अल्बिनिझम बरोबर काही बाकीचे सिंड्रोम, म्हणजे बाकीचे अजून सिस्टिमिक आजार काही असतात, जसं की चेडिया खिगाशी सिंड्रोम म्हणून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये अल्बिनिझम पण असतो आणि पेशंटला ब्लीडिंग टेंडन्सी म्हणतात की ब्लीडिंग टेंडन्सीज असतात, म्हणजे एकदा रक्तस्राव व्हायला लागल्यावर ते रक्त थांबतच नाही. आपल्याला जर छोटंसं ब्लीडिंग झालं तर ते काही वेळाने आपोआप
1: थांबतं. घेतली ती डोळ्यांसंदर्भातलेच हे सगळे आजार आहेत.
0: अल्बिनिझम हे डोळ्यांमध्ये दिसतं आणि हे बाकी पूर्ण शरीरात आजार असतो. तर काही वेळेस दुसरा अजून एक सिंड्रोम असतो ज्याच्यामध्ये पेशंटला अल्बिनिझम बरोबर फुफ्फुसांचा आजार असतो, ज्याला पल्मनरी फायब्रोसिस म्हणतात. तर हे सिंड्रोम नाहीयेत ना हे त्याबरोबर आपल्याला रूल आउट करणं किंवा ते बाजूला करणं गरजेचं असतं. बाकी तपासणी म्हटलं तर आपल्याला नेत्र तपासणी खूप डिटेलमध्ये करायला लागते. पेशंटचं नजर घेण्यापासून ते पेशंटचा मागचा पडदा पूर्ण डिटेलमध्ये तपासणं गरजेचं असतं. गरज पडल्यास त्या रेटिनाचं स्कॅन म्हणजे ओसीटी ही केलं जातं. जेनेटिक टेस्टिंग हे आपण करू शकतो की पेशंटला कुठल्या प्रकारचा अल्बिनिझम आहे, त्यासाठी जेनेटिक टेस्टिंग केलं जातं.
1: अच्छा, अल्बिनिझम असलेल्या मुलांची दृष्टी जन्मापासूनच कमी असते का?
0: हो, कारण आपल्याला जे काही दिसतं ते मेन आपलं डोळ्यातून ते इमेज पास होऊन रेटिनावर पोहोचते. त्या रेटिनामध्येच रंगद्रव्य कमी असल्यामुळे त्यांना रेटिनाचा जो सेंटर आहे ज्याला मॅक्युला म्हणतात तो त्यांचा स्थिर नसतो.
1: बरं,
0: तर त्या अस्थिरतेमुळे डोळ्याचीही सतत हालचाल होत असते, ज्याला निस्टॅगमस म्हणतात. तर हे निस्टॅगमस पण कमी नजर असण्याला कारणीभूत असते आणि कमी नजरेमुळे सुद्धा कंटिन्युअस
1: ती जलद
0: हालचाल होत राहते.
1: अच्छा,
0: तर अशा प्रकारे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे आणि नजर ही लहानपणापासूनच कमी असते पण ती वयोमानानुसार अजून कमी होत जाते असं नाहीये. पण यासाठी आपण योग्य उपचार दिले, त्या पेशंट्सना योग्य प्रकारचा चष्म्याचा नंबर, योग्य प्रकारचे गॉगल्स आणि गरज पडली तर लो व्हिजन एड्स हे दिले तर त्यांची नजर नक्कीच सुधारू शकते.
1: अच्छा, मी आता तेच तुम्हाला म्हणणार होते की योग्य उपचार वेळीच मिळाले तर हे सुधारू शकतं का?
0: सुधारू शकतो म्हणण्यापेक्षा, कारण ह्या सगळ्यामुळे पेशंटच्या जीवनशैलीवर, पेशंटच्या आत्मविश्वासावर खूप परिणाम होत असतो. तर त्यामुळे पेशंटला रोजच्या ह्याच्यामध्ये त्यांना क्लिअर दिसणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा एकत्रित उपचार देऊ शकतो की चष्म्याचा नंबर ऍक्युरेट पाहिजे, त्यांना सूर्यप्रकाशाचा त्रास होतोय म्हणून वेगळ्या प्रकारचे गॉगल्स मिळतात ज्याच्या काचा पिवळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात किंवा फोटोक्रोमॅटिक काचा असतात की जास्त प्रकाश आला की त्याचा कलर चेंज होतो तशा काचा. आणि याबरोबर बाहुलीमध्ये रंगद्रव्य नाहीये जसं मगाशी सांगितलं, तर त्यासाठी वेगळ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस मिळतात. जशा कॉस्मेटिक कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात तशाच या थेरप्युटिक कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस मिळतात.

0: त्या देऊन, चष्मा देऊन, आणि काही वेळेस जर पेशंटची नजर खूपच कमी असेल, ज्याला लो व्हिजन म्हणतात, तर त्यांना चष्म्यावर बसवायला वेगळी उपकरणं उपलब्ध आहेत, ज्यांना साधारण त्याला आपण टेलिमायक्रोस्कोप म्हणू शकतो. तर ते टेलिमायक्रोस्कोप अगदी हेअरपिन कशी लावतो किंवा आपण पेपर पिन लावतो पेपर्सना, तसे ते चष्म्याच्या काचेवर लावता येतात आणि त्यामुळे पेशंटचा जीवनशैली खूप सुधारते. पेशंटला क्लिअरली वाचायला येऊ शकतं, त्यांना होणारा सूर्यप्रकाशाचा त्रास कमी झाला, क्लिअर व्हिजन झाले की आपोआपच त्यांची होणारी जी निस्टॅग्मस किंवा डोळ्यांची हालचाल आहे तीही थोडी कमी होते आणि त्यांना भावी आयुष्यासाठी पण त्याच्यामध्ये मदत होते
1: कुठेतरी, आणि आत्मविश्वास पण वाढतो या सगळ्या गोष्टींमुळे.
0: हो नक्कीच, हे सगळं झालं तर त्यांचा आत्मविश्वास वाढला तर त्यांना पुढेही त्यांचं करिअर करण्यात वगैरे प्रॉब्लेम येत नाही.
1: बरं, आणि आता तुम्ही सांगितलं की लेन्स सुद्धा वापरू शकतो, तर हे कितपत योग्य आहे?
0: अशा पेशंटना लेन्स देणं गरजेचं आहे. हे काही आपण कॉस्मेटिक म्हणून देत नाहीये किंवा फक्त दिसायला चांगलं दिसावं याच्यासाठी नाहीये. तर या लेन्स असतात त्या कलर्ड अशासाठी असतात की जो लाईट डायरेक्ट डोळ्यात जातोय तो न जाता त्या थोडा परावर्तित करतात.
1: अल्बिनिझम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणत्या विशेष सुविधा आवश्यक असतात का, आणि या स्थितीत नियमित नेत्र तपासणी का महत्वाची असते?
0: नियमित नेत्र तपासणी तर नक्कीच महत्वाची आहे, कारण त्यांचा जर चष्म्याचा नंबर बदलत असेल तर तो वेळच्या वेळी बदलून घेतला, किंवा त्यांच्या गॉगलमध्ये सुद्धा चष्म्याचा नंबर आपल्याला हे करता येऊ शकतो की त्यांना सूर्यप्रकाशाचा पण त्रास होत नाहीये, व्हिजन पण क्लिअर होतीये, आणि अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना त्यामुळे मदत होऊ शकते. तर नेत्र तपासणी गरजेची आहेच, नेत्र तपासणी बरोबर त्वचेची तपासणी ही गरजेची आहे. मगाशी जसं म्हटलं तसं या पेशंटना थोडासा जरी सूर्यप्रकाश डायरेक्ट स्किनवर पडला तर त्यांना ती त्वचा तिथली भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना कंपल्सरी बाहेर जाताना सनस्क्रीन, ज्याचं की SPF 30 पेक्षा जास्त आहे, ते वापरणं, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणं किंवा पूर्णच कपडे जे की पूर्ण शरीर झाकतील असं, हॅट ज्याला प्रॉपर मोठी जाड रीम असेल ज्याने चेहरा त्याच्या सावलीने कव्हर होत असेल अशी वापरणं हे गरजेचं आहे. शिवाय कपडे पांढरे न घालता त्यांनी रंगीत घालणं अपेक्षित आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे मग तो सूर्यप्रकाश परावर्तित
1: होतो. आता विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणत्या सुविधा आवश्यक असतात?
0: हा, तर याच्यामध्ये पालकांनी शाळेत ऍडमिशन घेताना शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांना या आजाराची कल्पना देऊन ठेवणं गरजेचं आहे की मुलाची व्हिजन अशी अशी आहे किंवा त्यांना सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मुलांना जनरली पुढच्या बाकावर बसवावं, त्यांच्यासाठी खास मोठ्या प्रिंटची पुस्तकं वापरू शकतो त्यामुळे त्यांना वाचन करणं सोपं जाऊ शकतं. त्यानंतर त्यांच्यासाठी हाय कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कलरचं कुठलंही मटेरियल ते जास्त उपयोगी पडतं, कलर्ड प्रिंटआउटपेक्षा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट. आणि शिक्षकांना पण हीही विनंती करू शकतो की त्यांना PT साठी काही वेळेस उन्हात नेलं जातं, तर अशा मुलांना ते धोकादायक ठरू शकतं.
1: मुळातच दृष्टी कमकुवत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, आपण मगाशी आत्मविश्वासाविषयी बोललो, तर पालकांनी या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती भूमिका घेणं महत्वाचं वाटतं तुम्हाला?
0: एकतर पालकांनी आपल्या मुलाला कायम बोलतं ठेवलं पाहिजे. जनरली कसं होतं की मुलं आता शाळेत गेली आहेत किंवा कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात फंक्शन्समध्ये गेली आहेत, पब्लिक प्लेसेसमध्ये गेले आहेत, तर अशा ठिकाणी अगदी छोटीच मुलं नाही, काही वेळेस मोठी मुलं सुद्धा अशा मुलांना विचित्र नजरेने बघतात, किंवा काही वेळेस त्यांना ए तुझे केसच पांढरे आहेत चिडवलं,
1: लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे वेगळा असतो.
0: हा, तर मुलांना या गोष्टीचं ऑलरेडी म्हणजे कल्पना देऊन ठेवणं किंवा त्यांना काय अनुभव आलेत, त्यांच्या भावना काय आहेत, हे मुलांनी व्यक्त होणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो किंवा ती मुलं बुजून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना बोलतं करणं हे खूप गरजेचं असतं. त्यांची नेत्र तपासणी, त्वचा तपासणी वर्षातून एकदा न चुकता करणं गरजेचं आहे. शिवाय पालक काही कम्युनिटी ग्रुप्स किंवा सपोर्ट ग्रुप्स म्हणता येईल ते जॉईन करू शकतात मुलांना घेऊन. अशा ग्रुप्समध्ये काय होतं की सगळे अल्बिनिझमवाले पेशंट महिन्यातून एकदा एकत्र जमतात, मग ते आपले आपले अनुभव शेअर करतात. मग मुलं काही वेळेस प्रत्येक वेळी आपल्या पालकांसमोर पूर्णपणे व्यक्त होतील असं नाहीये,
1: आणि कुठेतरी आपल्यासारखी इतरही लोक आहेत हा सुद्धा एक आधार वाटू शकतो त्यावेळेस त्या मुलांना.
0: बरोबर, बाकीचे लोक सुद्धा आपल्यासारखे आहेत, ते व्यक्त होत आहेत, मग मी सुद्धा माझे अनुभव शेअर करतो, अशामुळे मुलं निदान मन मोकळं होतं
1: आणि कुठेतरी संवादाची सुरुवात ती होत असेल त्या मुलांमध्ये आणि आत्मविश्वास पण वाढीला लागतो.
0: करेक्ट, आणि त्यांना आयडियाज सुद्धा वेगवेगळ्या मिळतात की असं झालं तर आपण हे करू शकतो, किंवा करिअरच्या दृष्टीने त्यांना विविध ऑप्शन्स अवेलेबल करून दिले जातात. हे ग्रुप एकमेकांना खूप सपोर्ट करतात, त्याच्यामुळे हा सपोर्ट ग्रुप जॉईन करणं खूप महत्वाचं आहे. शिवाय गरज वाटत असेल तर मेंटल हेल्थ प्रोफेशनल, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायलाही हरकत नसते, पण ती वेळच्या वेळी घेतलं तर जास्त
1: आणि ते सगळ्यात मला असं वाटतं ना, मुलाची ती गरज ओळखणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं.

0: हा, किंवा त्याला पण अगदी आपल्यापासून काहीतरी तू खूप वेगळा आहेस वगैरे असं न हे करता आपण त्याला सामावून घेऊन काय काय करू शकतो त्याच्यासाठी. म्हणजे फिरायला जाताना आपण तसं प्लॅनिंग करू शकतो की आपल्या मुलाला हे त्रास होतोय, मग आपण हे अवॉइड करूया किंवा हे टाळूया असं.
1: आणि कुठेतरी स्पेशल ट्रीटमेंट देण्यापेक्षाही इतर मुलांप्रमाणे वागवणं
0: हा,
1: हे सुद्धा
0: की
1: खूप
0: आम्ही
1: महत्वाचं.
0: सगळ्यांमधलेच एक आहोत, खूप काही वेगळे नाही आहोत,
1: बरोबर,
0: ही त्यांच्या मनात भावना
1: तो विश्वास
0: हे केला
1: निर्माण
0: पाहिजे,
1: करणं हे
0: आणि मग
1: पालकांच्या
0: अशी मुलं
1: दृष्टीने.
0: नंतर आत्मविश्वासाने वाढू शकतात.
1: अनेक आजारांविषयी गैरसमज असतो समाजात, तर अल्बिनिझम आणि पूर्ण अंधत्व यामध्ये नेमका फरक काय?
0: पूर्ण अंधत्व म्हटलं तर अशा पेशंटना सपोज आपण त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण काळी डार्क पट्टी बांधली आहे तेव्हा जसं दिसेल की कुठूनही त्या पट्टीमधून प्रकाश पोचत नाहीये, तसं
1: अच्छा,
0: पूर्ण अंधत्वामध्ये पेशंट्सना
1: बर,
0: दिसू शकतं. पण या आजारामध्ये पेशंटना बऱ्यापैकी दिसत असतं, प्रखर प्रकाशाचा त्यांना त्रास होत
1: त्रास
0: असतो
1: होतो.
0: आणि ते पूर्ण अंधत्व नसतं त्यांचं, की ते जर व्यवस्थित मदत मिळाली तर त्यांना चांगलं वाचता येऊ शकतं, त्यांना ब्रेल लिपीची गरज कधी पडत नाही,
1: बर,
0: फक्त फॉन्ट मोठा करून
1: अच्छा.
0: लागतो किंवा त्यांचा अल्बिनिझम किती ह्याच्यावरती आहे, किती तीव्रतेचा आहे त्याच्यावर त्यांना तशी हेल्प लागते किंवा बाकीचं तंत्रज्ञान वापरायला लागतं, पण पूर्ण अंधत्व त्यांना नसतं.
1: डॉक्टर, आता या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध आहेत का आणि समाजात या बाबत गैरसमज आहेत, तर त्याविषयी आपण काय सांगाल?
0: दुर्दैवाने या आजारावर कायमस्वरूपी उपचार नाही आहेत. आपण जे म्हटलो की आपण जी काळजी घेऊ शकतो आणि त्यापासून त्यांचं संरक्षण, त्याच्यामुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सपासून त्यांचं संरक्षण करू शकतो, त्वचेचं संरक्षण, डोळ्यांचं संरक्षण हे आपण करू शकतो. आणि समाजात गैरसमज म्हणाल तर समाजात याबाबत खूप सारे गैरसमज आहेत. एक तर मगाशी म्हटलं तसं अल्बिनिझम हा आजारच बऱ्याच जणांना माहिती नाहीये. बरेच जण अल्बिनिझम आणि कोड यांना कन्फ्यूज होतात. तर कोड हा पूर्णपणे वेगळा आजार आहे. अल्बिनिझमला मराठीमध्ये विवर्णता असं म्हणतात, हा पूर्णपणे वेगळा आजार आहे. हा अल्बिनिझम पण म्हणा आणि कोडही म्हणा, कुठलाही आजार कुठल्याही देवाच्या शापाने होत नाही किंवा कुठल्या तरी आपण पाप केलंय पुण्य केलंय त्याच्यामुळे काहीही त्याचा या आजाराशी संबंध नाहीये. जसं म्हटलं
1: शरीरात
0: जसं
1: काहीतरी कमतरता
0: पूर्णपणे
1: असते.
0: जनुकीय आजार आहे हा. शिवाय आता आफ्रिकेमध्ये काही अशा केसेस घडलेल्या आहेत, आफ्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे गडद रंगाची त्वचा असते आणि अशा ठिकाणी एखादा अल्बिनिझमचा बाळ जन्मलं तर तिथे इतक्या भयानक गैरसमज होते की त्या मुलांना सुपर पॉवर आहे असं वाटून त्या मुलांचं किडनॅपिंग केलं गेलंय. काही वेळेस ते सुपर पॉवरचा गैरवापर करतायत असं म्हणून त्यांना मारून टाकलं गेलंय. तर म्हणून याबाबत जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे.
1: या संदर्भात जनजागृती ही खूप महत्वाची.
0: आता आपल्या समोर जर अल्बिनिझमचा पेशंट बसलेला दिसतोय आपल्याला की त्याची त्वचा पांढरी दिसते, त्याचे केस, पापण्यांचे केस सगळं पांढरं दिसतंय, तर त्याच्याकडे लगेच वेगळ्या नजरेने बघण्याची गरज नाही. जसं आपल्या शेजारी डायबिटीसचा पेशंट बसू शकतो, बीपीचा पेशंट बसू शकतो, कॅन्सरचा पेशंट बसू शकतो, तसंच अल्बिनिझमचा पेशंट बघू शकतो. त्याच्यामुळे असे गैरसमज करण्याची गरज नाही. शिवाय असंही नाहीये की त्या पेशंटला काही वर्षांनंतर पूर्ण अंधत्व येणार आहे तसंही नाहीये. त्याच्यामुळे त्यांना आपण आपल्यातला एक समजून वागवणं
1: गरजेचं आहे. मुळातच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आणि आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की अल्बिनिझम हा आजारच मुळात आहे हे समाजात बऱ्याच जणांना माहीत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या मला वाटते. डॉक्टर, आता मगाशी आपण लहान मुलांविषयी बोललो, या आजाराचा त्यांच्या आयुर्मानावर आणि बुद्धिमत्तेवर काही परिणाम होतो का?
0: नाही, अल्बिनिझममुळे मुलाच्या सामान्य आरोग्यावर किंवा बुद्धिमत्तेवर किंवा आयुर्मानावर काहीच परिणाम होत नाही. कंडिशन एकच आहे की त्यांना सूर्यप्रकाशापासून बचाव करायचा असतो स्वतःच्या त्वचेचा, डोळ्यांचा, एवढंच. पण त्यांचा बुद्धिमत्ता अगदी पूर्णपणे नॉर्मल असते. आणि अल्बिनिझम असणारे लोक मेडिकल प्रोफेशनमध्ये आहेत, लॉमध्ये आहेत, पत्रकारितामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यावर इव्हन जीवनशैलीवर सुद्धा भावी काळात योग्य हे दिलं तर परिणाम होईलच असं नाहीये.
1: नाहीये, बर. आता अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींना त्यांचं दैनंदिन जीवन आणि शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी आज कोणती आधुनिक साधनं किंवा तंत्रज्ञान उपलब्ध आहे का?
0: अल्बिनिझममध्ये जर नजर कमी असेल तर अशासाठी खूप जास्त ऍडव्हान्स्ड तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
1: बर,
0: लो व्हिजन एड्स म्हणून त्याला म्हटलं जातं की ज्यांची नजर अगदी कमी आहे त्यांनाच याची गरज पडते. तर याच्यामध्ये अगदी हँडहेल्ड मॅग्निफायर म्हणजे आपण काय म्हणू शकतो भिंग, जे हँडहेल्ड भिंग असतं हातात धरून फक्त वाचण्यासारखं, तशापासून ते डोळ्यांवर माउंट होणाऱ्या किंवा चष्म्यावर माउंट होणाऱ्या टेलिमायक्रोस्कोप पर्यंत वेगवेगळे डिव्हायसेस असतात. पेशंटची गरज कशी आहे किंवा पेशंटला कितपत व्हिजनमध्ये दृष्टीमध्ये त्रास होतोय त्याच्यानुसार त्यांना ती दिली जातात.
1: म्हणजे गरजेनुसार त्यांना ती
0: दिली जातात आणि त्यांची नजर अगदी शेवटून दुसऱ्या ओळीपर्यंत वगैरे सुद्धा चांगली होऊ शकते या उपकरणांच्या.

0: डॉक्टर, या आजारात जेनेटिक काउन्सिलिंग किती महत्वाचं वाटतं?
1: अल्बिनिझम हा जेनेटिक आजारच आहे, त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. ज्या पेशंट्सना अल्बिनिझम आहे आणि त्या पेशंटला जर आता लग्न करायचं आहे, तर त्यांनी जेनेटिक टेस्टिंग करून आपला अल्बिनिझम कुठल्या प्रकारचा आहे, शिवाय त्यांचा जो होणारा पार्टनर आहे त्याचं सुद्धा यासाठी जेनेटिक टेस्टिंग करणं गरजेचं असतं. कारण एकाला आजार आहे आणि दुसरा कॅरियर असेल तर मुलांमध्ये हे होण्याचं 50% चान्सेस असतं. ते जर दुसऱ्यामध्ये नसेलच तर ते प्रमाण कमी होऊ
0: शकतं.
1: त्यामुळे जेनेटिक टेस्टिंग केल्यानंतर त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगसाठी किंवा पुढच्या पिढीमध्ये ही रिस्क कितपत येईल हे त्यांना क्लिअर होतं आणि त्याच्यानुसार पुढचं प्लॅनिंग ते करू
0: शकतात.
1: त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा अल्बिनिझम मध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. कुठला जीन अफेक्ट होतोय त्यानुसार त्याचे प्रकार पाडले जातात आणि त्याच्यानुसार पुढच्या पिढीमध्ये तो किती पसरला जाईल याचा आपल्याला एक अंदाज जेनेटिक याच्या टेस्टिंगमुळे घेता येऊ शकतो.
0: अच्छा.
1: किंवा आता पेशंटला अल्बिनिझम आहे आणि ती प्रेग्नंट आहे आणि तिला हे बघायचं आहे की आपल्या मुलाला अल्बिनिझम होईल का, तर मग याच्यामध्ये प्रीनेटल किंवा अँटेनेटल टेस्टिंग केलं जातं की थोडंसं गर्भाच्या याच्यातलं पाणी काढलं जातं आणि ते टेस्टिंग करून आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो की बाळाला अल्बिनिझम होतोय किंवा नाही.
0: अच्छा. बरं, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतो तर अल्बिनिझम बाबत समाजात जनजागृती होण्यासाठी आणि समाजानं अधिक संवेदनशील होण्यासाठी श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: आकाशवाणीने ते पाऊल ऑलरेडी उचललेलंच आहे. अल्बिनिझम सारख्या खूप कमी माहीत असलेल्या आजारावरती तुम्ही चर्चासत्र आयोजित करताय, तर अशी चर्चासत्र अनेक व्हायला पाहिजेत. अल्बिनिझम असणाऱ्या लोकांना आपण सामावून घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे कुठल्याही तुच्छतेने किंवा त्यांना वेगळं टाकून हे करण्याचं आपण टाळलं पाहिजे. आणि वर्तमानपत्रातून किंवा इव्हन दूरदर्शनवरून सुद्धा याबद्दल जनजागृती करण्याचा उपयोग होईल. अशा पेशंटसाठी शिबिरं भरवून त्यांना काय मदत देता येईल का, किंवा NGO तर्फे गव्हर्नमेंट स्कीम्सतर्फे त्यांना मदत करण्यासाठी आपण पाऊल उचलू शकतो.
0: आणि मुळातच मला हे सुद्धा वाटतं ना की समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना नॉर्मलच आहोत हे दाखवून देणं हे पण तितकंच महत्वाचं वाटतं.
1: त्यांना सामावून घेणं हे खूप महत्वाचं.
0: एकूणच डॉक्टर, अल्बिनिझम म्हणजे काय आणि त्याचे डोळ्यांवर काय परिणाम होतात आणि कशा प्रकारे योग्य वैद्यकीय काळजी याविषयी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच आमच्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे च्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, स्वस्थ भारत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी.
2: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7:00 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
4: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरीपत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तावेजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहितीपत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. त्या आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांनी

विद्यापीठाने सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा एनएफडीसी आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन.

0: महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स मध्ये 1695 तर निफ्टी मध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे। सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात। हॅलो डॉक्टर।

आमच्या काही कार्यक्रमांविषयी आत्ता आपण जाणून घेतलं. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या निमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉल विषयी आपला संवाद सुरू आहे. मेसी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठली स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्या मध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्या दोघांचा फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूण सध्याचा फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी ती योग्य, म्हणजे मेसी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेसी आणि रोनाल्डो यामध्ये कोण म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम,
1: येस,
2: हा कोण, या सगळ्या वादामध्ये हिरविंनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर एक उभ्या क्रीडा विश्वाला केलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार, म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल, नंतर किंवा नंतर ऑलिम्पिक मध्ये 10 out of 10 जिम्नॅस्टिक्स मध्ये मिळवणारे नादिया कोमेन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट, नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत.
1: बरोबर,
2: हे सुपरस्टार. नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला, पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार, म्हणजे देवत्व आपण बाळ केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले, आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव आहे. सो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली सेड, फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी जी साठी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशक आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली आहे. मी स्वतः मेस्सी फॅन आहे, कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी फायनली बोलत जिंकला, पण मेसी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू, म्हणजे प्रत्येकाचे फेवरेट असतात, पण दोघेही खेळाडूंविषयी अतिव आदर आणि अतिव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेसीला लिहिलेल्या कौशल्य आहे, त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आहे, आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणार आहे किंवा असं ड्रिबल करून जाणार आहे, पण कोणी अडवू नाही शकत. तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, इच्छा शक्ती, जिंकण्याची ईर्ष्या, हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत. आणि अपार कष्ट, म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठेपण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार, सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. हे आपल्याला दिसतं, पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ली, किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल, फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता. तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे, त्यामुळे मेसीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोड मध्ये असेल. पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे, ती जिंकण्याची जिद्द आहे, ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो, ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर,
2: थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला, म्हणजे ब्राझीलचा नेमार, तो समजा ट्रेनिंगला उशीरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं. आपण वर्ग

किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेसी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकी ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कपसाठी रोनाल्डो

0: त्यांचा तिथे बोलबाला असतो, त्या वर्ल्डकपसाठी रोनाल्डो मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल ते असणं हे चार चार लगावणार आहे.
1: बरोबर सर, आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना, मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं, तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला तर सिनर आणि अल्कराझ आलेले आहेत, तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवू, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: आहे नक्कीच, म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू एक रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, तर या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी, स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे, तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे, ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि तसाच त्याचा लिहिलेला खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिब्लिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर ड्यूहे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली तसं, सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जमील मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेअर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे फ्लोरियन विट्स, हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जातंय की माझी चिन्ह आहे. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार पट्टे मारतो आणि तो आता फक्त 25-26 वर्षाचा आहे, म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले, सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे, म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मँचेस्टर कडनं खेळतो, क्लब कडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6 फूट 6.5 फूट आहे, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वय ही 24-25 आहे आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणत आहेत म्हणजे धडाकेबाज कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या याच्यामध्ये हॉलंडकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल, त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोरर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाय म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे, तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये तुम्ही सुरेख उल्लेख केला की फुटबॉलमध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडरडॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधा आमचं?
0: मी म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझं लाईनअप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरती एक मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे तशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आहे, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट

0: बनण्याची त्यांच्या मध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 234 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्झेगोविनिया हा जो संघ आहे, त्यांनी इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे, त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे एक मेंटल स्ट्रेंथ आहे इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला स्टार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे इकर कॅसिलास, तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची, म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान.
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, तशी फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असा डोकावताना याची सुरुवात झाली ती दुबा बोनिटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतो अशा पद्धतीचं, ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि असे गेले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक टेनिसची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाचेनी बॉल मारतात. हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो. आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या लादामध्ये अनेकदा ते काय चालतात, त्यामुळे ते थोडं आता त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. तर त्यांनी या जोगा बोनिटोला व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे. आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेयर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोन त्रिकोणाच्या इमेजेस आखायला, तसं हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे द्यायचा, त्यांनी इथे द्यायचा असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोल अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते. म्हणजे फुटबॉलमध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायाने उजवा पाय असेल, डावा पाय असेल, फिल्डिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉलमध्ये अंतर्भूत आहे.
2: श्रोते हो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. ऐकूया आमच्या शेतकरी बंधुभगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ, शके 1948, 12 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या 48 तासाचा हवामानाचा अंदाज आता ऐकूया. राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तसंच काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पीक उत्पादन वाढीसाठी कमी खर्चाच्या जैविक खतांचा वापर याविषयी. डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे, माजी प्रमुख, कृषी विस्तार शिक्षण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आधुनिक पद्धतीनं शेती करणं आजच्या काळाची गरज आहे. आपल्या देशातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये शेतीच्या विविध क्षेत्रामध्ये नवीनवीन संशोधन अविरतपणे केले जात आहे. शेतीच्या विविध क्षेत्रातील नवीनवीन संशोधन शिफारशी आपणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी येत आहेत. शेती उत्पादन वाढत जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणं फारच महत्त्वाचे आहे. पीक उत्पादन वाढीसाठी नवीनवीन जाती, विविध खतांचा व्यवस्थित पद्धतीने वापर, नवीन आधुनिक पद्धतीने पाणी व्यवस्थापन, वेळीच पीक संरक्षण, अन्नधान्यांचे काढणीनंतरचे प्रक्रिया तंत्रज्ञान, असे नवनवीन आधुनिक कृषी तंत्रज्ञान वेळोवेळी अवगत करून घेणं फारच महत्त्वाचे आहे. या विविध बाबीपैकी आपल्या जमिनीतील विविध क्षेत्रामधील माती परीक्षण करून घेणं, पिकांच्या विविध अवस्थेमध्ये शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित वापर, या बाबी फारच महत्त्वाच्या आहेत. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी निरनिराळ्या विविध खतांचा प्रमाणित वापर करणं गरजेचं आहे. शेतजमिनीत जोपर्यंत सेंद्रिय कर्ब, गांडोळे, सूक्ष्मजीवाणू यांची संख्या भरपूर होती तोपर्यंत पिकांचे समाधानकारक उत्पादन मिळत होतं. परंतु नंतर औद्योगिक रासायनिक शेती पद्धतीत शिफारस केलेल्या रासायनिक खते, कीडनाशके, रोगनाशके आणि तणनाशके यांचा वापर वाढल्यावर उत्पादनावर परिणाम होत गेला आणि दुसरीकडे लागवड खर्चही वाढला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज कमी खर्चाची आणि जास्त निव्वळ उत्पन्न देणारी शेती पद्धती अवलंबली पाहिजे. त्यासाठी सेंद्रिय भरखते, यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, लेंडी खत, तसेच जोर खते, यामध्ये हिरवळीचे खत, गांडूळ खत, मळी खत इत्यादी वापरण्याची गरज आहे. जमिनीत विविध प्रकारचे असंख्य जीवाणू असतात. काही जीवाणू पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात, तर काही रोग प्रतिबंधक असतात. असे उपयुक्त जीवाणू मातीतून विलग करून त्यांची उपयुक्ततेच्या दृष्टीने कार्यक्षमता अजमावली जाते. असे अतिकार्यक्षम जीवाणू प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर वाढून ते जमिनीत पुन्हा वापरल्याने त्यांची जमिनीतील संख्या वाढते आणि हवेतील मुक्त नत्र स्थिरीकरण, स्वरद विरघळणे, सेंद्रिय पदार्थांचे विघटन इत्यादी उपयुक्त क्रियेतून पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा भरपूर पुरवठा होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्यासाठी शिफारशीनुसार जैविक खते वापरण्याची फार मोठी गरज आहे. आता आपण जीवाणू खताबद्दल अधिक माहिती करून घेऊया. प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणाऱ्या जमिनीतील स्फुरद विरघळ

मिळणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खत असे म्हणतात. ही जीवाणू खते पिकांना नत्र मिळवून देतात, अविद्राव्य स्वरूपातील स्फुरत विरघळवितात आणि सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करतात. या खताला जीवाणू संवर्धने बॅक्टेरियाकल्चर असेही म्हणतात. तर आपण जीवाणू खताच्या विविध प्रकाराबाबत माहिती करून घेऊया. नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू खत, स्फुरत विरघळणारे जीवाणू खत याबाबत सविस्तर माहिती करून घेऊया. नत्र स्थिर करणारे जीवाणू खते अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पिरिलम आहे, बेंजरेंकिया आहे, अझोला आहे, रायझोबियम आहे, असिटोबॅक्टर आहे. तर यापैकी एका एका खताची आपण माहिती करून घेऊया. पहिल्यांदा आपण अझोटोबॅक्टर या खताबद्दल माहिती करून घेऊया. हे जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात. ते हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. हे जीवाणू खत शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल, तृणधान्य, भाजीपाला आणि फळ पिकांना उपयोगी पडतात. उदाहरण ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा इत्यादी. हे जीवाणू पिकनी आहे सुमारे 20 ते 40 किलो नत्र प्रति हेक्टरी प्रतिवर्ष पुरवठा करतात. ही माहिती झाली अझोटोबॅक्टरबद्दल. आता आपण दुसऱ्या अझोस्पिरिलम जीवाणू खताबद्दल माहिती करून घेऊया. हे जीवाणू तृणधान्य पिकांच्या मुळामध्ये आणि मुळाभोवती राहून सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. ज्वारी, मका, गहू इत्यादी पिकासाठी या जीवाणू संवर्धनाचा वापर केला जातो. हे जीवाणू पिकनी आहे 20 ते 160 किलो नत्र प्रति हेक्टरी प्रतिवर्ष स्थिर करतात. तिसऱ्याबद्दल म्हणजे बेंजरिंकिया याबद्दल माहिती करून घ्या. हे जीवाणू ॲझोटोबॅक्टरप्रमाणेच असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात आणि प्रामुख्याने आम्लधर्मीय जमिनीत आढळून येतात. हे जीवाणू शेंगवर्गीय पिके वळून एकदल व तृणधान्य पिकासाठी उपयोगी पडतात. उदाहरण द्यायचं तर भात हे पीक. यानंतरचं अझोला याबद्दल माहिती करून घेऊया. अझोला ही एक पान वनस्पती असून हे एक हिरवळचे खत म्हणून शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील मुक्त नत्र स्थिर करते आणि हे प्रमाण 30 ते 60 किलो नत्र प्रति हेक्टर प्रतिवर्ष या प्रमाणात आहे. अझोला वाढविण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये अझोला विशिष्ट प्रकारच्या डबक्यात वाढवितात. नंतर तो भात शेतात लागणीपूर्वी 1 महिना अगोदर खचरात टाकतात आणि 10 ते 15 दिवसांनी अझोला नांगराच्या सहाय्याने गाडतात. दुसऱ्या प्रकारामध्ये अझोला विशेष नर्सरीमध्ये वाढवितात आणि लागणीनंतर 10 दिवसांनी भात शेतीत टाकतात आणि तो पुन्हा जमिनीत कोळप्याच्या सहाय्याने गाडतात. अझोलामुळे दरवर्षी प्रति हेक्टरी 20 ते 40 किलोग्रॅम नत्र मिळू शकते. आता या पुढचा मुद्दा म्हणजे रायझोबियम. या जीवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जीवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. हवेतील नत्रवायू जे नायट्रोजन शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून देतात. एकाच प्रकारचे रायझोबियम जीवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे 7 गट आहेत. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू खत वापरावे. या जीवाणू खताच्या वापराने पीक निहाय 200 ते 300 किलो नत्र प्रति हेक्टरी प्रतिवर्ष स्थिर केला जातो. आता शेवटचा मुद्दा म्हणजे ॲसिटोबॅक्टेरियाबद्दल माहिती करून घेऊया. ऊस आणि इतर शर्करायुक्त पिकामध्ये मुळाद्वारे हे जीवाणू प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. हे जीवाणू अंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो. हे जीवाणू खत ऊस पिकास 40 ते 50% नत्राचा पुरवठा करतात. आता आपण दुसऱ्या स्फुरत विरघळणारे जीवाणू खताबद्दल माहिती करून घेऊया. जमिनीत विरघळण्यास कठीण असलेल्या काही अन्नद्रव्यामध्ये

दुर्दाचा क्रमांक पहिला लागतो. त्यामुळे रासायनिक रूपाने वापरलेले स्प्रद कोणत्या ना कोणत्या रासायनिक स्वरूपात मातीमध्ये स्थिर होते. यामुळे खत रूपाने दिलेल्या स्प्रदाचा उपयोग वनस्पती शोषणासाठी करून घेऊ शकत नाही आणि शिफारशीनुसार दिलेल्या स्प्रदयुक्त खताचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही. याकरता स्प्रदयुक्त खताचा वनस्पतींना लागणाऱ्या रासायनिक स्वरूपात रूपांतर होणं गरजेचं असतं. ही स्फुरद विरणारी जीवाणू खते म्हणजे संवर्धने अविद्राव्य स्थिररूपी स्फुरदाचे द्रव्य रासायनिक स्वरूपात रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात. साधारणतः ही खते 30 ते 50 स्फुरद प्रति हेक्टरी विद्राव्य स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देतात. परिणामतः पीक उत्पादनात 10 ते 20% वाढते. आता आपण शेतकरी बंधू जीवाणू खते वापरण्याच्या पद्धती याबद्दल माहिती करून घ्या. पहिल्यांदा बीज प्रक्रिया. आता पाकिटातील जीवाणू संवर्धन पुरेशा पाण्यामध्ये मिसळून बियाणाला हळुवारपणे अशा पद्धतीने लावावे की सर्व बियावर सारख्या प्रमाणात लेप बसेल आणि बियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही, किंवा बियाणे ओलसर करून घेऊन जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात लावावे. जीवाणू संवर्धक लावलेले बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे आणि ताबडतोब पेरणी करावी. शिवाय रोपांच्या मुळावर जीवाणू खतांचे अंतरक्षीकरण उसाच्या कांड्यावर किंवा बटाट्याच्या बेण्यावर तसेच शेतात मातीत मिसळूनही जीवाणू खतांचा वापर करता येतो. शेतकरी बंधूंनो, आता आपण जीवाणू खताची मात्रा किती प्रमाणात वापरावी याबद्दल माहिती करून घ्या. 10 किलोग्रॅम बियाणासाठी 1 पाकिट म्हणजे 250 ग्रॅमचे 1 पाकिट वापरण्याची शास्त्रज्ञांनी शिफारस केलेली आहे. आता यामध्ये पहिल्यांदा आपण भात आणि भाजीपाला याबद्दल माहिती करून घेऊया. रोपे तयार करताना 10 किलो बियाणासाठी 250 ग्रॅमचे 1 पाकिट वापरण्याची शिफारस आहे. रोपांची पुनर्लागण प्रति हेक्टरी 2 पाकिटे 250 ग्रॅमची वापरण्याची शिफारस आहे. आता आपण बटाटे पिकाबद्दल तर माहिती करून घ्यायची म्हणलं, लावणी करताना तुकडे बुडविण्यासाठी 5 पाकिटे 50 लिटर पाण्यामध्ये मिसळावीत. आता उसाबद्दल आपण माहिती करून घ्या. 1 एकर क्षेत्रासाठी लागणाऱ्या बेण्यास 10 ते 12 पाकिटे वापरावीत. साधारणपणे ते 250 ग्रॅम 1 पाकिट असतं. आता पुढचं पीक भात, याबाबत माहिती करून घ्या. खाचरात पुनर्लागण केल्यानंतर निळे हिरवे शेवाळ 20 किलोग्रॅम प्रति हेक्टरी फोकून टाकावे अशी शिफारस आहे. शेतकरी बंधूंनो, आता आपण पूर्वदक्षता काय घ्यावी याबद्दलची आपण माहिती करून घेऊया. पहिली माहिती अशी, जीवाणू संवर्धनाचे पाकिट सावलीत ठेवावे, तसेच सूर्यप्रकाश आणि उष्णता यापासून त्यांचे संरक्षण करावे. ही पहिली दक्षता झाली. दुसरी दक्षता घेण्याची गरजेचं कुठले आहे, ती म्हणजे जीवाणू संवर्धन हे रासायनिक खत नाही आणि म्हणून जीवाणू संवर्धन किंवा जीवाणू संवर्धक लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधामध्ये मिसळू नये. तिसरी पूर्वदक्षता म्हणजे बुरशीनाशक किंवा कीडनाशके लावायची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी जीवाणू खत लावावे. यापुढची पूर्वदक्षता ही आहे, ही खते वापरण्यासंबंधी पाकिटावर जी अंतिम तारीख दिली असेल त्यापूर्वीच वापरावी. ती फार महत्त्वाची पूर्वदक्षता आहे. आणि शेवटची पूर्वदक्षता म्हणजे रायझोबियम जीवाणू खत पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकासाठीच वापरावे. म्हणजे वेगळ्या प्रकारची खतं वेगळ्या पिकासाठी असतात, तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता एक महत्त्वाची महत्त्वपूर्ण सूचनाचा अवलंब करायचं, काय करायचं त्याबद्दल आपण बघूया. जीवाणू खते वापरल्याने रासायनिक खताची उणीव संपूर्णपणे भरून काढता येत नाही, तेव्हा ही खते रासायनिक खतांना पूरक खते म्हणूनच वापरणे फायद्याचे आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, याचा अवलंबन आपण केला पाहिजे. आता आपण म्हणाल ही खतंच्या किमती काय आहेत. विविध जीवाणू खताच्या किमती अशा आहेत, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ॲसिटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलम यांच्या 250 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत फक्त 35 रुपये आहे. स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू 250 ग्रॅमच्या पिशवीची किंमत ही 35 रुपये एवढीच आहे. तिसरं, कंपोस्ट जीवाणू 100 रुपये प्रति किलो तर अझोला 60 रुपये प्रति किलो प्रमाणे पुरविला जातो. ट्रायकोडर्मा 1 किलोच्या पिशवीची किंमत 200 रुपये फक्त आहे. तसेच फुले सुपर बायोमिक्स 250 रुपये प्रत्येक किलोस

0: व 300 रुपये प्रति लिटर याप्रमाणे उपलब्ध आहेत. ही झाली विविध खताच्या किमतीबाबतची माहिती. आता आपल्याला या सर्व बाबीची चर्चा ऐकल्यानंतर इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही, आपण आपल्या शेतामध्ये जीवाणूखत वापरावे. मग ती कशी मिळवायची याबद्दल आपण आता माहिती करून घेऊ. जीवाणू खते मोठ्या संख्येने पाहिजे असल्यास कमीत कमी 3 आठवडे अगोदर मागणी नोंदवावी लागते आणि खताची किंमत लेखा व अधिदान अधिकारी पुणे अथवा राहुरी यांचे नावे डिमांड ड्राफ्ट करून खते समक्ष घेऊन जावीत. आता खते नेमके कुठून घ्यायत याचे पत्ते सांगतो. पहिला पत्ता असा आहे, कृषी अणुजीवशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय पुणे, कोड आहे 411005, फोन नंबर आहे 020 कोड आहे आणि 255-37033 आणि ह्याचा विस्तार क्रमांक आहे 232 किंवा 228. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो, कोड आहे 020-255-37033 आणि विस्तार क्रमांक आहे 232 किंवा 228. हा झाला पहिला पत्ता. दुसरा पत्ता सांगायचा म्हणजे राहुरी विद्यापीठातील पत्ता आहे, प्रमुख वनस्पती रोगशास्त्र आणि अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, 413722, जिल्हा अहिल्यानगर. फोन नंबर आहे, कोड आहे 024 26 आणि फोन नंबर आहे 243231. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो, कोड आहे 024 26 आणि फोन नंबर आहे 243231. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतातील पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी आपण वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या प्रकारची संबंधित जीवाणू खते वापरण्याचा प्रयत्न करावा. आपले नक्कीच पीक उत्पादन वाढेल. तरी याचा फायदा करून घेण्यासाठी आपण शेतकरी बंधूंनी आत्ताच प्रति नमूद केलेल्या पत्त्यावर संपर्क साधून जीवाणू खते आणावीत आणि आपल्या शेतीत वापरावीत. आपल्याला नक्कीच फायदा होणार ह्यात शंका नाही. धन्यवाद.
1: मंडळी, कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत, पीक उत्पादन वाढीसाठी कमी खर्चाच्या जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे, माजी प्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सांगितलेली माहिती. आता ऐकूया कृषीवाणी. यामध्ये ऐकूया पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांसारख्या रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचन प्रक्रियेमधून मिथेन वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. शेण, मूत्र आणि सेंद्रिय कचरा साठवून ठेवला तर त्यांच्या विघटनामुळे मिथेन वायू तयार होतो. जनावरांना संतुलित आणि पौष्टिक आहार दिला तर मिथेन वायू उत्सर्जन कमी व्हायला मदत होते. पशुधनातून होणारा मिथेन वायू उत्सर्जन ही अत्यंत महत्वाची समस्या आहे. पशुपालन व्यवसायामध्ये झालेली वाढ पाहता त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचं प्रमाण कमी करणं हे एक मोठं आव्हान आता आपल्यासमोर आहे. मिथेन महत्वाचा हरितगृह वायू आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडपेक्षा मिथेनचं प्रमाण कमी असलं तरी त्याची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त आहे. मिथेन वायू पृथ्वीवरील वाढत्या तापमान वाढीबरोबरच हवामान बदलाच्या समस्येला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. शेती आणि पशुपालन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित होतो. विशेषतः गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांसारख्या रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचन प्रक्रियेमधून मिथेन वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. हा वायू नैसर्गिकरित्या दलदल, सेंद्रिय पदार्थांचं विघटन, भात शेती, कचरा साठे, कोळसा खाणी आणि पशुधन यांच्यापासून निर्माण होतो. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटातील रुमेन भागामध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्नाचं किण्वन होतं आणि या किण्वन प्रक्रियेदरम्यान हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. काही विशिष्ट सूक्ष्मजीव या वायूंमधून मिथेन वायूची निर्मिती करतात. तयार झालेला मिथेन वायू जनावरे मुख्यतः ढेकरांद्वारे बाहेर टाकतात. काही प्रमाणात मिथेन वायू हा जनावरांच्या मलमूत्रावाटे सुद्धा बाहेर पडतो. मिथेन वायू वातावरणातील इतर वायूंशी अभिक्रिया करून भूपृष्ठीय ओझोन तयार करतो. भूपृष्ठीय ओझोनमुळे श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. दमा, खोकला, श्वास घ्यायला त्रास होतो आणि फुफ्फुसांचे आजार वाढू शकतात. प्राण्यांमध्ये श्वसनाचे विकार, आरोग्य समस्या निर्माण होतात.

0: शकतात. वनस्पतींच्या पानांवर ओझोनचा विपरीत परिणाम होतो, यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कमी होते. पशुधनावर मिथेन वायू उत्सर्जनाचा काय परिणाम होतो? तर मिथेन वायूमुळे वातावरणातील तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे पशुधनावर उष्णतेचा ताण येतो. उष्णतेच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते, खाद्य सेवन घटत. जनावरांचं खाद्य सेवन कमी झाल्यामुळे दूध उत्पादन क्षमता, वजन वाढ आणि प्रजनन क्षमता कमी होते. हवामान बदलामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी होते. पूर, दुष्काळ या उष्णतेच्या लाटा आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढल्याने पशुधनाचं नुकसान होऊ शकतं. जनावरांमध्ये विविध रोग आणि परजीवींचा प्रादुर्भाव वाढतो. पशुधनाचं उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, जनावरांपासून मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. जनावरांच्या आहारामध्ये नियमितता असायला हवी. दोन आहारांमध्ये किमान 8 तासांचं अंतर असायला हवं. जनावरांना उत्पादन क्षमतेनुसार आहार द्यायला हवा. देशी गायींना त्यांच्या वजनानुसार सुमारे 2 ते 2.5% एवढा आहार द्यायला हवा. विदेशी गायी, संकरित गायी आणि म्हशींना त्यांच्या वजनाच्या नुसार 2.5 म्हणजे 2.5 ते 3% एवढा आहार द्यायला हवा. मेंढीला तिच्या वजनाच्या 2.5 ते 3% एवढा आहार द्यायला हवा. दुधारू शेळीला शुष्क खाद्यानुसार आहार देण्याची जास्त गरज असते. दुधारू शेळीला तिच्या वजनाच्या 5 ते 6% एवढा आहार द्यायला हवा. मांस उत्पादनासाठी शेळीला तिच्या वजनाच्या 3 ते 4% आहार द्यायला हवा. दुभत्या जनावरांच्या आहारामध्ये कडुनिंबाच्या पानाची पावडर जर टाकली तर तिला जंतांचा त्रास होणार नाही. मिथेन वायू उत्सर्जन देखील कमी होईल. जनावरांच्या आहारामध्ये शेवग्याच्या पानांचा वापर केला तर जनावरांचं वजन झपाट्याने वाढतं आणि मिथेन वायूचं उत्सर्जन कमी होतं. जनावरांच्या आहारामध्ये जवसाचं तेल, तिळाचं तेल, नारळाचं तेल इत्यादींचा समावेश केला तर मिथेन वायूचं उत्सर्जन कमी व्हायला नक्कीच मदत होते आणि जनावरांची पचनक्रिया सुधारते.
1: कृषीवाणी या सदरात आता आपण ऐकलत पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती. मंडळी आता ऐकूया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी प्रणन मंडळाकडून आलेले हे बाजारभाव. बाजरी महिको 541 क्विंटल 3400 ते 4000, सरासरी 3700. गहू शरबती 448 क्विंटल 4700 ते 6400, सरासरी 5550. ज्वारी मालदांडी 740 क्विंटल 5400 ते 6500, सरासरी. मका लाल 4 क्विंटल किमान 2400, कमाल 2600, सरासरी 2500 क्विंटल. मूग हिरवा 40 क्विंटल 9000 ते 9900, सरासरी किंमत 9450. डाळिंब आरक्ता 10 1900, 2000 ते 15000, सरासरी 8500. हरभरा 41 क्विंटल 6400 ते 6800, सरासरी 6600. उडीद 6 क्विंटल किमान 9000, कमाल 10100, सरासरी 9550. बटाटा लोकल 4255, कमाल 15000 आणि कमाल 1500 आणि किमान 700, सरासरी 1150. कांदा लोकल 10488, 500 ते 1900, सरासरी 1200. टोमॅटो लोकल 2536 क्विंटल किमान 1000, कमाल 3000, सरासरी 2000. फ्लावर लोकल 637 क्विंटल, कमाल किंमत 1000, किमान किंमत 1000, कमाल 2500, सरासरी 1750. कोबी लोकल 748 क्विंटल 1000 ते 2050,

सरासरी 1750, भेंडी लोकल 370, किमान 1000 ते कमाल 5000, सरासरी 3000, केळी लोकल 10 क्विंटल 500 ते 2000, सरासरी किंमत 1200, चिक्कू लोकल 10 क्विंटल 2000 ते 4000, सरासरी 3000, संत्री लोकल 88 क्विंटल 5000 ते 10000, सरासरी किंमत 6500, मोसंबी लोकल 110 क्विंटल 5000 ते 8000, सरासरी 6500, दुधी भोपळा लोकल 203 क्विंटल 1000 ते 3000, सरासरी 2000। मंडळी, आत्ताच आपण ऐकलेत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातकडनं आलेले बाजारभाव। कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गाणं।

मानिनी या चित्रपटातलं गाणं आत्ता पण ऐकलं तर आशा भोसले यांच्या स्वरातलं. मंडळी, उद्याच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आम्ही शेतकरी शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये चार सूत्री भात लागवड तंत्र अवगत करून भात शेती करणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ आवळे यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. आणि त्यानंतर कृषीवाणी यामध्ये कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पीकनिहाय शिफारसी याविषयीची माहिती आणि बाजारभाव. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट। दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा।

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी आज नीट फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं. त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येऊल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचार विनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक

0: शिक्षक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं, असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15-21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष युन सुक येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे ठीक 8:15 आहेत. ऐकूया कार्यक्रम एक कलाकार.
3: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार.

0: कार्यक्रम एक कलाकार।
1: श्रोते हो, आजचा एक कलाकार हा कार्यक्रम अशा एका व्यक्तिमत्वाला समर्पित ज्याने शब्दांना हास्यांच्या कारंजाने फुलवलं, संगीताला मधुर गोडीत भिजवलं। त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा चित्रमय लेखनामध्ये मराठी माणसांच्या घरामध्ये मनामध्ये भक्कम असं स्थान मिळवलं। ते उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ PL, उर्फ पुलं, उर्फ भाई। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, लेखक, शिक्षक, अभिनेते, पटकथा लेखक, गायक, कवी, संगीतकार, नाटककार आणि या सगळ्यांच्या वरती लाख मनाचा माणूस म्हणजे पुलं देशपांडे। श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया वहिनी या नाटकातली पुलं देशपांडे यांनी गायलेली रचना। मगो रांगणेकर यांची रचना आहे, पण स्वर पुलं देशपांडे यांचा आहे।

पु ल देशपांडे हे मराठी माणसाच्या मनात केवळ एक लेखक नव्हते, तर ते होते एक भावना, एक संस्कार आणि अखंड आनंदाने वाहणारा झरा. समाजाभिमुख विचारवंत असले तरी व्यक्तिमत्वात कमालीचा साधेपणा होता, माणुसकी होती आणि अफाट अशी निरीक्षण शक्ती होती. आणि म्हणूनच पु लंचे अंतुबर्वा आपल्याला कोकणातल्या आपल्या घरातलेच एक तडपदार तरीही हृदयामध्ये आरपार जाणारे आपले काका.

आपले जवळचे वाटतात, तर चितळे मास्तर हे आपल्याला आपल्या बालपणात आपल्या शाळेमध्ये घेऊन जातात. आणि मराठी माणसाच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक लग्नात पुलंचा नारायण संपूर्ण लग्न सुफळ संपूर्णपणे पार पाडतो. असे होते पुलं.

पुलंनी चित्रपट क्षेत्रामध्ये काम कमी केलं. त्यामध्ये अंमलदार किंवा गुळाचा गणपती होता, घरधनी, दूध भात, देवपावला, देवबाप्पा यासारखे साधारण 11 चित्रपटांना मध्ये संगीत दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली. पण तसं जर बघायला गेलं तर 31 चित्रपटामध्ये त्यांनी असं यानं त्या कारणाने त्यांचा सहभाग चित्रपटात होता, कुठं पटकथा तर कुठे संगीत. पण गुळाचा गणपती हा चित्रपट मात्र सबकुछ पुलं असंच म्हणावा लागेल असा चित्रपट होता.

मध्यमवर्गीय महाराष्ट्राच्या भावविश्वाचा एक अविभाज्य असे भाग होते असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशाजी यांची गाणी ऐकणारा, घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवणारा आणि पुलं वाचणारा तो मराठी माणूस अशी जवळजवळ व्याख्याच बनून राहिली आहे. त्यांनी ना एका लेखात एकदा म्हटलं होतं की भारत चीन युद्धाच्या वेळी तेव्हाचा हा प्रसंग आहे की भारत चीन युद्धाच्या वेळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हताश झालेला, सीमेवर थंडीने अगदी कडकडत बसलेल्या एका मराठी सैनिकानं शेकोटीमध्ये घालण्यासाठी म्हणून हाती लागेल त्या पुस्तकांची पानं फाडायला सुरुवात केली होती. आणि तो नेमका एक दिवाळी अंक निघाला आणि ज्यामध्ये पुलंचा माझं खाद्य जीवन हा लेख प्रसिद्ध झाला होता. हाती आला म्हणून त्या सैनिकानं तो लेख वाचला आणि हे सगळे पदार्थ चाखून पाहिला तरी मला जगलंच पाहिजे असा स्वतःचीच निश्चय केला. केवढं मोठं लेखणीचं ते सामर्थ्य. पुलंचे लेखक असे समाजातल्या सगळ्या वर्गात पसरलेले. पुलंचं गारूड महाराष्ट्रातल्या समाजमनावर कायम टिकून राहिलेलं. आजकालची इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी मराठी तरुण पिढी ही कदाचित पुलंची पुस्तक वाचत नसतील, पण पुलंचं कथाकथन आयपॉडवर ऐकून खदाखदा हसत मात्र अगदी नक्कीच असतील.

0: 1955 साली पु ल आकाशवाणीमध्ये नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या, भाषणं लिहिली. नंतर ते आकाशवाणीतले प्रमुख नाट्य निर्माता देखील झाले. आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षातच, म्हणजे 1958 साली मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी त्यांना लंडनला BBC इथं देखील पाठवलं गेलं. आकाशवाणी, आकाशवाणीचे श्रोते, या सगळ्याबद्दलचे पु ल देशपांडे यांचे विचार खरोखरच मार्मिक आहेत. ऐकूया आमच्या आकाशवाणीच्या संग्रहातले त्यांचे हे विचार त्यांच्याच शब्दातून.
1: ज्या कलांचं दर्शन स्वतः कलावंतांनी किंवा कलावंताच्या ताफ्यांनी लोकांच्या पुढे घडवायचं असतं, अशा नाटक, नाच, गाणं यांच्यासारख्या कलांना प्रयोगक्षम कला म्हणतात. इंग्लिश भाषेत त्याला परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतात. विज्ञानाने फोनोग्राफ, रेडिओ, बोलपट, आता टेलिव्हिजन असे झाल्यामुळे आपल्या कलेचं दर्शन घडवायला दरवेळी स्वतः लोकांच्या पुढे उभं राहायची काही कलावंतांना आता आवश्यकता राहिलेली नाही आहे. आपल्या देशात रेडिओ येऊन यंदा 50 वर्ष झाली. स्वातंत्र्यानंतर लोकरंजन आणि लोकशिक्षण असे दोन हेतू डोळ्यापुढे ठेवून भारत सरकारतर्फे हा आकाशवाणीचा कारभार चालवण्यात येतो आहे. त्यातल्या लोकरंजन या हेतूचाच आपल्याला आज विचार करायचा आहे. लोकरंजन किंवा लोकशिक्षण म्हटल्याबरोबर लोक म्हणजे कोण लोक हा प्रश्न उभा राहतो. आपल्या एवढ्या मोठ्या देशात लोकजीवन हे इतक्या निरनिराळ्या स्तरांच्यावरती, इतक्या निरनिराळ्या भाषातून आणि इतक्या निरनिराळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक चालीरीतींना धरून चालत असतं की सर्वसाधारण भारतीयच काय, पण सर्वसाधारण मराठी श्रोता किंवा प्रेक्षक ही कल्पना फक्त कल्पनेतच राहते. एकदा रेडिओवरती रामनवमीचं कुठलं तरी असंच कीर्तन चाललं होतं, मला वाटतं रामनवमीचंच असावं, मला काही आठवत नाही. घरातल्या आजीबाईंनी श्रीराम जयराम जय जयराम सुरू झाल्याबरोबर परडीतून फूल काढून रेडिओ सेटपुढे ठेवलं, हात जोडले. काही वेळाने कीर्तन संपलं आणि निवेदकाचा आवाज आला, आता ऐका बाजारभाव. म्हातारी जी उखडली, अरे म्हणे मेल्यानं देवळातले कसले बाजारभाव सांगता. म्हणजे त्या भाविक आजीबाईंना आकाशवाणी केंद्राचं देऊळ व्हायला हवं. आजोबांना ब्लड प्रेशर, मधुमेह असल्या व्याधीवरचे नवे इलाज सांगणारा दवाखाना व्हायला हवा. त्यांच्या चिरंजीवांना फक्त इंग्लिश न्यूज हवी. सुनबाईंना महिला मंडळ हवं. नातवांना स्पोर्ट्स आणि नातीला फक्त फिल्म म्युझिक, ग्रेट वगैरे वगैरे.

0: आता एका कुटुंबात जिथे इतक्या आवडीनिवडी, तिथे अखिल महाराष्ट्रातल्या सर्व श्रोत्यांचं मनोरंजन करेल असा एक कार्यक्रम करणं हे अशक्य आहे. आणि म्हणून कार्यक्रमांची योजना करणाऱ्यांना ऐकणाऱ्यांचे काल्पनिक गट डोळ्यापुढे ठेवावे लागतात. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या आवडीनिवडीच्या बाबतीत तज्ज्ञांनी जे काही संशोधन केलं आहे त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली आहे, ती म्हणजे लोकांना रेडिओवरून गाणं ऐकायला सर्वात आवडतं. मग ते कुणाला रागसंगीत, कुणाला भजन, कुणाला लावणी, कुणाला काही, कुणाला काही, पण गाणं हवं. आणि आकाशवाणीने गेल्या 50 वर्षात मुख्य जर काही केलं असेल तर सर्व प्रकारचं संगीत घरोघर नेलं.
1: अशी आकाशवाणीची घोडदौड त्यांची चालूच होती. एकीकडे लेखन, गायन, संगीत हे देखील चालू होतं. आणि असं असतानाच पुलं भारतातले पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माता झाले. त्यावेळी पहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार ठरले. केवढी मोठी गोष्ट. आणि याच दरम्यान पुलं दिल्लीला असताना त्यांनी आणि सुनीताबाईंनी गडकरी दर्शन नावाचा कार्यक्रम सादर केला, ज्या कार्यक्रमामधून बटाट्याची चाळ याचा जन्म झाला. आणि या बटाट्याच्या चाळीनं पुढे अतिशय अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवली. ऐकूया सुंदर असं गाणं आणि पुढे जाऊया.

जीवनातली विसंगती आणि विकृती या सगळ्यांकडे दयाबुद्धीने पाहणाऱ्या पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदात त्यांच्या त्या लेखनामध्ये कुणालाही जखमा केलेलं नाही, कुणाला पुचकारलं नाही, कुठूनही रक्त काढलं गेलं नाही. पुलंच्या विनोदामध्ये मराठी माणसाला खळखळून हसताना रसरशीत अशी जीवसृष्टी देखील दिली. शाब्दिक, प्रसंगानिष्ठ, कोटीबाज अशा सगळ्या प्रकारच्या विनोदांची त्यांनी उधळण केली आणि तीसुद्धा अगदी हात अखडता न घेता. असे पुलं, त्यांची प्रवासवर्णनं देखील तितकीच ताकदीची. ती वाचताना त्यांच्यातल्या बहुआयामी व्यक्तिमत्व प्रखर्षाने जाणवतं. प्रत्येक जागेचा अनुभव घेताना कुठेतरी मनात पुलांचे शब्द कायम रेंगाळत राहत असतात.

0: लेखणी आणि वाणी, लक्षात घ्या, लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं प्रसन्न असलेले पुलं, बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व. त्यांच्या या व्यक्तित्वाला त्रिवार वंदन करून आज इथेच थांबूया आणि पुन्हा असंच भेटूया कधीतरी एका छान व्यक्तींवर छान बोलण्यासाठी.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम एक कलाकार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट नाईट, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर. हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात श्रोते हो आत्ता पण ऐकलत पद्मजा फेण आणि जोगळेकर यांच्या स्वरात निवडुंग या चित्रपटातलं गीत. आरती प्रभू यांची ही गीतरचना होती आणि या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आणखी एक रचना आता यानंतर ऐकूया. स्वर आहे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे आणि सहकाऱ्यांचा. नाधो महानोर यांची गीतरचना, चित्रपट जैत रे जैत.

मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुधीर मोघी यांची गीतरचना. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे नशीबवान या चित्रपटातलं.

कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं माझं घर माझा संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. सुधीर मोघे यांची ही गीतरचना आणि संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अवघाची संसार या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गाणं, डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत आणि वसंत पवार यांचं संगीत.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया जयंत केसकर यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग नायकी कानडा.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत जयंत केसकर यांचं गायन. आपण ऐकलत त्यांनी गायलेला राग नायके कानडा. आणि याबरोबरच शास्त्रीय संगीताचा नाद ब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.